मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:55 आणि 57 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी या कार्यक्रमात हनुमान स्तुती आपण ऐकली हरिहरन यांच्या स्वरामध्ये. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. यानंतर भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेला संत नामदेव संत तुकारामांचा अभंग आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर रघुनंदन पणशीकर यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग

प्रकाश पारनेरकर यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत आपण ऐकलं. प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटी अशोकजी परांजपे यांची रचना समूह स्वरात.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर कृषी वार्ता. आज यामध्ये नारळ लागवड ही संकलित माहिती.
1: मंडळी, आपल्याकडे नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं गेलेलं आहे, कारण नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग आहे. त्यामुळे हा कल्पवृक्ष आपल्या सर्वांकडे असलाच पाहिजे. कुटुंबाची खोबऱ्याची गरज भागवण्यासाठी परसबागेत, घराजवळ, अगर रानात, विहिरीच्या कडेने 5 ते 10 झाडं ही आपण लावलीच पाहिजेत. अगर व्यापारी तत्वावर सलग 1 एकर क्षेत्रामध्ये योग्य अंतरावर 70 ते 75 झाडं सहजपणे आपण लावू शकतो. समुद्रकाठावर कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अगर पूर्व महाराष्ट्रात नारळाची झाडं चांगले उत्पादन देताना आपल्याला दिसून येतात. खोबऱ्याचे आणि शहाळ्याचे असे नारळांचे 2 प्रकार आहेत. बाणुली या जातीची आयुष्यमर्यादा ही 80 ते 100 वर्ष असून 8व्या वर्षापासून वर्षाला साधारण 100 नारळ आपल्याला यापासून मिळू शकतात. तेलाचं प्रमाण हे 68% इतकं असतं. प्रताप या जातीपासून दरवर्षी 150 नारळ मिळतात. तेलाचं प्रमाण हे 68% इतकं आहे. TD या जातीचं 4 ते 5 वर्षानंतर साधारण 140 नारळांचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. 70% तेलाचं प्रमाण आहे. लक्षद्वीप ऑर्डिनरी या जातीचं वर्षाला 150 नारळ इतकं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. ही उंच वाढणारी जात आहे. तेलाचं प्रमाण साधारण 72% असतं. उगीचच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेली रोपं आपण लावू नयेत. सलग क्षेत्रात 7.5 बाय 7.5 मीटरवर 70 ते 72 रोपं 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन लावावीत. खड्डे पोट्याची माती, 5 घमेले शेणखत आणि साधारण 2.5 किलो युरिया, 100 ग्रॅम फोरेट, 3 किलो सुपरफॉस्फेट, 2 किलो पोटॅश इत्यादींनी खड्डा चांगला भरून घ्यावा. चांगला पाऊस झाल्यानंतर भरून घेतलेल्या खड्ड्यात रोपाच्या मुळाचा नारळ पुरला जाईल अशा बेताने लागवड करावी. सुरुवातीला पाणी उन्हापासून संरक्षण करावं. बुंध्याजवळची माती हलवणं याबाबतीत निगा राखावी. लागणीनंतर वर्षातून रेग्युलर 5 घमेले शेणखत, 2.5 किलो युरिया, 2 किलो सुपरफॉस्फेट आणि 2 किलो पोटॅश, 50 किलो गांडूळ खत अशी विभागून खतं द्यावीत.

0: नारळाच्या झाडाला प्रतिदिन साधारण 45 ते 60 लिटर पाणी मिळालं पाहिजे. नारळाच्या बागेत अननस, पपया, केळी, सुरण, रताळी, भाजीपाला आणि फुलपिकात शेवंती, झेंडू, ॲस्टर इत्यादी पिकं ही आपण मिश्र पिकं म्हणून घेऊ शकतो. या नारळाच्या लागवडीत लाखीबाग प्रकल्प देखील आपण राबवू शकतो. कुंभ कुजणे, फळांचे गळ या रोगाच्या विरुद्ध 1% बोर्ड मिश्रण फवारावं. फळधारणा झाल्यापासून साधारण 7 ते 12 महिन्यात नारळ तयार होतात. खोबऱ्याची 12 महिन्यांनी आणि शहाळ्यासाठी 7 महिन्यांनी नारळ काढावेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात नारळ लागवड ही माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाचे आयुष्य

0: त्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. परिसर
1: श्रोतेहो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांतचित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद, खूप खूप आभार.
1: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
2: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
1: नक्कीच.
2: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला? आपण जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो. कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे. तर आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता. आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे. कारण की टायगर युजुअली झाडावर असं सरळ चढत नाही शिकार करण्यासाठी स्पेशली, पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो. आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे. आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला, काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून 20-25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय? कारण की जशी जशी प्रेडेटरची मूवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात म्हणजे हरण असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून.

आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं इथे जो लेपर्ड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण. मग आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची जीप नेली आणि एक 5 मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत, आमची एकटी गाडी आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते. आमच्या गाडीच्या जवळ आली, जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली, तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली. अशा पद्धतीने

0: भगत, नमस्कार।
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला। सकाळचे 6:55 आणि 32 सेकंद झाली आहेत। यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा।

सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या. एक गाणे ताजेतवाने 7:20. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25. त्यानंतर गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, मॉर्निंग न्यूज 8:15 आणि मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या 8:30 आपण ऐकू शकाल. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी 8:40. 8:55 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता. त्यानंतर सांगली विशेष स्वरांजली हा कार्यक्रम 9:30. आज यामध्ये ग धि माडगुळकर यांचं गीत अनुराधा मराठे यांच्या आवाजात आपण ऐकू शकाल. नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा 9:40 प्रसारित होईल. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत.

11 वाजता गाता रहे मेरा दिल। 11:40 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज। दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात थॅलेसेमिया आणि रक्तदान डॉक्टर सई नेमाडे यांची मुलाखत आणि लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयीची भूमिका आणि धोरण संगीता नेवे यांचं भाषण आपल्याला ऐकता येईल। दुपारी 1 हिंदीतल्या बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या, अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा, आयसी अक्षरे रसिके 1:55, दुपारी 2 कृषी वार्ता, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, दोपहर समाचार दुपारी 2:15, 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं गायन आणि प्रादेशिक बातम्या दुपारी 3 वाजता।

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. युववाणी 5:30 यात नीट परीक्षा उत्तीर्ण सई देसले यांची मुलाखत. 6 वाजता हिंदीतल्या बातम्या. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेली लोकगीतं. 6:20 संस्कृतमधल्या बातम्या. कार्यक्रमांची रूपरेषा 6:50. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15. 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात पावसाळ्यातील रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश मांजरेकर यांची मुलाखत. 8 वाजता एक गणे ताजे तवाने याचं पुनःप्रसारण. मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या 8:05. भावधारा 8:15. 8:30 इस सप्ताह संसद में. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाइट. राष्ट्रीय साहित्य पत्रिका 9:30 आणि रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: लोकमान्य टिळक म्हणत, योग्य रस्ता येण्याची वाट पाहत नाही, आपण आपले दिवस वाया घालवतो, परंतु हे विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नाही तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत.
1: काका काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते, म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड, सगळं दर्जेदार निवडक मिळत.
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसे, लाह्यापीठ, जिरंग, मिरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्याकडे जातो.
1: कुठं?
2: दांडेकर आणि कंपनी.
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
0: एक निवेदन. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीय. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल 31 जुलै रात्री 12 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटावरून 4 फुटापर्यंत उघडून 22,470 क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आलाय. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचं 1 युनिट सुरू असून त्यातून 1650 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. असा एकूण 23,520 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या एव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीपात्राजवळील नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार.

सहायक पोलीस निरीक्षक भिलवडी पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त निवेदन. भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील खटाव ते नांद्रे जाणारा एरळा नदीवरील पूल काल रात्री 9:30 पाण्याखाली गेला आहे. पर्यायी मार्ग खटाव ते वसगडे हा आहे. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या चालकांनी ही नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.

0: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
2: हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

मूळ भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसेच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अग देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार.
1: काय पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अग, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे.

ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं. नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5,070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली. या योजनेअंतर्गत 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील घाटकोपर इथल्या SPRJ कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा

0: 64.24% पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड उजनी वीर राधानगरी मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98% अधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील भाम ओझरखेड वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86% तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला. पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगरसाठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे. जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी 2,00,000 हेक्टरवर मका 43,000 हेक्टरवर सोयाबीन 70,000 हेक्टरवर कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसंच या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. ज्युडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली तर गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं राज्यातल्या अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. दरम्यान आजही धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा तर ठाणे पालघर रायगड नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नंदू होनप यांचं होतं तर चित्रपट होता सारे सज्जन. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याचविषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये मृत जे मतदार आहेत, तर बऱ्याचदा आपण पाहतो की मृत व्यक्तींची सुद्धा नावं यादीमध्ये असतात, मग त्यामुळे सुद्धा गोंधळ खूप होतात. तर मग मृत मतदारांची नावं वगळण्यासाठी कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते?
2: आयोगांचा मूळ उद्देश असतात चुकून सुद्धा कुणाचे नाव वगळू नये, म्हणून मृत्यूच्या ताकला मिळाल्याशिवाय आम्ही नाव वगळत नाही. साधारण कालामध्ये म्हणजे दरवर्ष आम्ही समर रिव्हिजन म्हणून करतो, साधारण रिव्हिजन करतो, त्यांच्यामध्ये आम्हाला पुरावा लागते. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासतो. कुठल्याही कारणामध्ये राहत नसेल तर म्हणजे स्थलांतर झाले, तिथे राहत नाही किंवा मृत्यू झाले किंवा दुबार आहे, कुठलेही कारण असेल तर आम्ही तिथे विचारून लिहू शकतो. उदाहरण म्हणून घेतलं, सकल पुनरीक्षणामध्ये मूर्तीच्या ताकला चालते किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तींनी सही केले, यांचे मृत्यू झाले, एवढं पुरेसं आहे. समजा त्या सुद्धा मिळत नाही, आम्ही पंचनामा करून करू शकतो. सखोल पुनरीक्षणाच्या महत्वाच्या आहेत की गणनापत्र सही करायला त्या व्यक्ती किंवा पुरोड व्यक्ती सही करत नसेल आम्ही बघू शकतो. फक्त आम्ही कारण लिहिणार आहेत, म्हणजे मृत्यूच्या सर्व नाव या मोहिमामध्ये वगळण्यात येतील, जेणेकरून आपल्या यादी बिनचूक राहतील.
0: SIR मोहिमेमध्ये डिजिटल सुविधांचा सुद्धा वापर केला जातोय. मी यामध्ये वोटर हेल्पलाईन नंबर आहे किंवा मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे NVSP पोर्टल आहे, तर त्याचा वापर कसा केला जातोय?
2: आपल्याला पूर्ण बोलायचं असेल तर आमच्या हेल्पलाईन आहेत 1822 1950 1800-22-1950 या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. तिथे आमच्या टीम आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त की ECA नेट अप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात. तिथे आपल्याला काही अडीअडचण असेल तर ग्रीव्हन्स पोर्टल मध्ये आपण नोंद करू शकतात. आपल्याला डिजिटल माध्यमाबाबत फार ओळख नाही आहे. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामीण भागामध्ये प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही मदत केंद्र उघडलेलं आहे, तिथे जाऊन आपण विचार करू शकतात. आपल्या BLO कडे त्यांना सुद्धा आपण संपर्क साधू शकतात. डिजिटल आणि फिजिकल दोन्ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
0: यामध्ये मतदार आपले जे फॉर्म आहे ते ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात का?
2: गणनापत्र सुद्धा आपण ऑनलाईन भरू शकतात, परंतु तुमचं गणनापत्र दुसरा कोणी भरू नये म्हणून त्याला E-sign सुविधा आहे. E-sign झाल्याशिवाय ते पत्र स्वीकारण्यात येत नाही. E-sign साठी काय लागते? आपले आधार नंबर लागते. परंतु आपले आधार कार्ड वर असलेले नाव आणि मतदार यादीमध्ये नावामध्ये फरक असेल तर आपण E-sign करू शकत नाही. परंतु सारखे असेल आपण ऑनलाईन गणनापत्र भरावे आणि त्यांच्यामुळे BLO ला सोपं होतील काम. आपले पत्र भरले सही आहेत, फक्त आपण तिथे राहत आहे की एवढं तपासण्यासाठी येतील, 30 सेकंड मध्ये काम होतील, आपण हे वापरावे. दुसरा विषय आहे फॉर्म नंबर 6 आपण भरलेला आहे,

0: फॉर्म नंबर 8 भरलेले आहेत त्यांची ऑनलाईन प्रक्रिया आपण आपल्या फॉर्म नंबर टाकला तर पाहू शकतात. बीएलओ तपासणी केलेल्या आहेत, मतदार नोंदणी अधिकारी ते तपासलेले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत, नवीन कार्ड तुम्हाला मिळणार आहे ते सर्व आपल्याला ऑनलाईन आहेत. फॉर्मच्या सर्व माहिती ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईल नंबर दिला असेल म्हणजे तुमच्या यादीमध्ये नाव अप्रूव्ह केले, मतदान ओळखपत्र यायला थोडा वेळ लागते प्रिंट करणे डिस्पॅच करणे, परंतु आपला मोबाईल नंबर असेल त्या दिवशी मतदार नोंदणी अधिकारी तुमचं नाव मंजूर केले त्या दिवस इलेक्ट्रॉनिक एपिक कार्ड डाउनलोड करू शकतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान ओळखपत्र आपण डाउनलोड करू शकतात.
1: मस्त. मतदार यादीची जी अचूकता आहे ही सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा उपाययोजना केल्या आहेत, कारण यामध्ये जर चुकीची माहिती किंवा बनावट माहिती भरली गेली तर सुद्धा कारवाई केली जाते.
0: आपल्या देशामध्ये कुठलेही सार्वजनिक कार्यालयामध्ये किंवा शासकीय अधिकारीकडे चुकीचं स्टेटमेंट दिलं तर आमच्या आरपी ऍक्ट प्रमाणे कारवाई होऊ शकतात. नागरिकांनी हे काळजी घेणे गरजेचे आहे की मतदार यादीमध्ये एक ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम ठेवतात, दुसऱ्या ठिकाणी मिडिल नेम ठेवतात, त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतात. आपल्याला विनंती आहे शासनाच्या प्रत्येक डेटाबेस मध्ये तुम्ही काही माहिती देताना नाव सारखे ठेवावे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. चुकीच्या माहिती दिलं तर आपल्यावर कारवाई होणार आहे.
1: एसआयआर मोहिमेमध्ये राजकीय पक्ष यांची सुद्धा किंवा स्थानिक लेवलचे प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते, नागरिकांची महत्वाची भूमिका आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मतदार यादी किंवा निवडणूक या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगांच्या सोबत सर्व पक्ष पॉलिटिकल पार्टी मीडिया आणि आपले मतदार हे महत्वाचे घटक आहेत. आमच्या सोबत प्रत्येक बूथला काम करण्यासाठी पक्षांनी बूथ लेवल असिस्टंट नियमणे अपेक्षित आहे. मला सांगायला खूप आनंद होते की आपल्या राज्याच्या प्रत्येक पक्षांनी बहुतेक ठिकाणी बूथ निघाय बीएलए असिस्टंट नियमलेले आहेत, म्हणजे आमच्या 1,00,000 बीएलओ सोबत काम करण्यासाठी 3,00,000 बीएलएच्या नियमणूक झालेल्या आहेत. त्यांच्या मोठा भाग आहे, त्यांच्यामुळे दोन फायदा होतात. एक आहे की बहुतेक ठिकाणी बीएलओ त्या ठिकाणी रविवासी नाहीये म्हणून त्यांना प्रत्येकांना ओळखत नाही, परंतु बीएलए आहे पक्षाने नियमतात ते ओळखीचे असतात म्हणून बीएलओ त्यांना विचारू शकतात या 4 व्यक्ती मला सापडत नाहीये कुठे राहत आहे सांगा, कुठे शिफ्ट झालंय का स्थलांतर झालंय का सांगा असं विचारू शकतात, म्हणजे त्यांना मदत होतात. या मोहिमेमध्ये मी आपल्याला सांगितलं होते की प्रारूप यादीमध्ये आता 18 जूनच्या यादीमध्ये असलेले कुणाच्या कुणाच्या नाव कमी झालेले आहे ते 4 कारणामुळे कमी होऊ शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राहत नाही, स्थलांतरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे किंवा दुबार नाव आहे, या किंवा इतर कारणामुळे वगळलं असेल तर यादी बीएलए ला देण्यात येईल. ते चुकीचं असेल तर त्यांनी फॉर्म नंबर 6 करायला इतरांना सुचवू शकतात. नगरी भागामध्ये मेनली बीसी असू शकतात, परंतु बीएलओ सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला विनंती आहे पुनरीक्षण मध्ये बीएलओ ला मदत करावी. आपण या देशाच्या नागरिक आहेत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये मतदानांचा अधिकार कायद्याप्रमाणे दिलेला आहे, तो अधिकार आपण वापरण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अपेक्षित आहे. आपल्या काही मतदारांना वाटते की माझ्याकडे मतदान ओळखपत्र आहे म्हणून मतदान करू शकतो, ते चुकीचे आहे. मतदान ओळखपत्र या पर्टिक्युलर पत्त्यामध्ये तुम्ही राहत होते त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी दिले, परंतु तुम्ही स्थलांतर झाला असेल तर ते तुम्ही यादीमधून वगळले असू शकतात. तुम्ही नवीन ठिकाणी नोंद करणे नवीन मतदान ओळखपत्र घेणे गरजेचे आहे, तेव्हाच आपल्याला मतदानाचा हक्क चालू राहील. कायद्याप्रमाणे मिळाले हे हक्क आपण वापरण्यासाठी पुनरीक्षण मध्ये भाग घ्यावे.
1: यामध्ये सर आपण म्हणूया ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग दिव्यांग बांधव असतील किंवा मग अतिदुर्गम भागात राहणारे सुद्धा लोक भरपूर आहे जिथे सहज पोहोचणं शक्य नाही, तर या सगळ्यांसाठी कशा पद्धतीनं एसआयआर तर्फे काम केलं जातं?
0: आमचं बीएलओ प्रत्येक घराला गृहभेट देणार. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत त्यांच्या घरी इतरांसारखे आम्ही पोहोचणार आहे आणि घरी जाऊन सर्व माहिती भरायला, समजा त्यांना भरता येणार नाही, आम्ही आमच्या बीएलओ आणि इतर लोक मदत करणारच आहेत. काही घटक आहे त्यांच्याकडे कागदपत्र व्यवस्थित उपस्थित नसणार आहेत. आधी दुर्गम भागामध्ये आदिवासी थर्ड जेंडर आहे सीएसडब्ल्यू आहेत अशा घटकामध्ये काही ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्र नसू शकतात. त्याबाबत मतदान नोंदणी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रावर तपासून मतदार यादीमधून त्यांचं नाव वगळणार नाही एवढं काळजी घेणार आहेत. त्यांचे नाव राहतील त्यांच्याबाबत आम्ही विशेष

0: काळजी घेणार आहोत.
1: यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
0: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आज सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेलं आहे म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
1: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
0: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत, आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमचं 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्यांनी सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपले शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असं तुम्ही मतदान देऊ शकता, हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं योग्य माहिती, आवश्यक कागदपत्र ही वेळेत सादर केल्यास मतदार यादी ही अधिक अचूक म्हणूया किंवा विश्वासार्ह बनते, तसंच अद्ययावत होण्यासाठी सुद्धा मदत होते. याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये ही माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, एक निवेदन. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल 31 जुलै रात्री 12 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटावरून 4 फुटापर्यंत उघडून 22,470 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आलाय. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू असून त्यातून 650 क्युसेक्स हा विसर्ग सुरू आहे. असा एकूण 23,520 क्युसेक्स विसर्ग नदीमध्ये सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग कोयना नगर यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे

0: पद्मजा फेडणी यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत दीपक पाटेकर यांचं होतं.
1: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्स

0: फूड, भाजल्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आम्र, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळत.
1: तेल, तूप, गुळ मिळतो.
0: हो?
1: इसेन्स कलर, अनारसे, लाह्यापीठ,
0: हो?
1: जिरं, मिरी, सुंठपूड.
0: हो?
1: मग दांडेकरांच्याकडे जातो.
0: कुठं?
1: दांडेकर आणि कंपनी.
2: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

0: वसंत आजगावकर यांनी गायलेली वंदना विटणकर यांची गीतरचना आपण ऐकली.
1: बारे कोण शिवल्यागत का बंधाय
2: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
0: एक निवेदन. भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील खटाव ते नांद्रे जाणारा एरळा नदीवरील पूल काल रात्री 9:30 पाण्याखाली गेला आहे. पर्यायी मार्ग आहे खटाव ते वसगडे. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भिलवडी पोलीस ठाणे यांनी केलं आहे.
4: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक

शिक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीन मधला व्यापार आज सिक्कीम मधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्ण पदकांची ऐतिहासिक कामगिरी. आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 ला मंजूर दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत यंतर मंत्र इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समितीसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा, वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40 अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. 4 दशकांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल

0: ते परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 ऑगस्टपर्यंत अशी गुलाबी तिकीटं देणं सुरू ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉ पंकजकुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हरसिंग यांनी सुवर्ण पदक पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्वी शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची ही कामगिरी म्हणजे भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखरं सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहनचरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव, मदत आणि पूर्ववत करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, गोवा आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026ला राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT वर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 16 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, एक निवेदन. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज 1 ऑगस्ट 2026 सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटावरून

0: 18 फुटापर्यंत उघडून 32,776 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं एक युनिट सुरू असून त्याद्वारे 1,650 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. असा एकूण 33,826 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे आणि त्यामुळेच नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं. यानंतर प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: सखर प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: आपण जो फुलांचा हार पाहतो त्यामधील सर्व फुलं सुताच्या एका दोरीतून गुंफलेली असतात, त्याप्रमाणे विश्वरूपी हारामध्ये सर्व धर्मातील सर्व माणसं ही फुलं असून मीमी म्हणणाऱ्या मनाच्या दोरीनं ही सर्व फुलं गुंफली गेलेली आहेत. या सबंध मनाच्या दोरीला कॉस्मिक माइंड म्हणजे वैश्विक मन असं म्हणतात. तर प्रत्येक माणसाच्या हृदयात जो त्या दोरीचा अंश आहे त्याला माइंड म्हणजे मन असं म्हणतात. म्हणून सर्व माणसं, मग ती कुठल्याही धर्माची, जातीची, पंथाची किंवा देशाची असली तरी ती सर्व माणसं मी मी असं म्हणत असतात. याचा अर्थ असा की मन, वैश्विक मन आणि विश्वातील सर्व माणसं यांचा परस्पर संबंध अत्यंत घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचा असतो. म्हणून जगात कुठेही आणि कुठल्याही कारणासाठी सुख किंवा दुःख निर्माण झालं, म्हणजेच सुखाच्या किंवा दुःखाच्या घटना घडल्या, तर त्याचे कमी जास्त परिणाम जगातील सर्व लोकांवर होत असतात. आपल्याला जे हवं किंवा नको असतं तेच इतरांना सुद्धा हवं किंवा नको असतं. परंतु माणसाला या सत्याची जाणीव राहत नाही. याचा परिणाम असा होतो की आधी म्हटल्याप्रमाणे स्वतःसाठी सुख प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात माणूस इतरांशी संघर्ष निर्माण करून तो स्वतः सकट इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतो.

थोडक्यात, सर्वांच्या सुखात आपलं सुख असून सर्वांच्या दुःखात आपलं दुःख आहे हे सत्य लक्षात घेऊन माणसानं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मानवी जीवनामध्ये सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार नाही, असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. माणसं जी बरी वाईट कर्म करतात त्याची बरी वाईट फळं निसर्ग नियमांप्रमाणे त्याला मिळतच असतात. निसर्गाच्या नियमांना बाजूला सारण्याचं किंवा अपवाद करण्याचं सामर्थ्य कुणालाही नाही, प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा नाही. मानवनिर्मित कायदे माणसाकडून मोडले जातात, परंतु ईश्वरनिर्मित निसर्गाचे नियम परमेश्वराकडून कदापिही मोडले जात नाहीत. याचाच अर्थ असा की निसर्ग नियम आणि त्याचे माणसांवर त्यांच्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे होणारे बरे वाईट परिणाम यासंबंधी लोकांना शिकवून आपण शहाणं केलं पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्यावर बालपणापासून तसे संस्कार होणं आवश्यक आहे. जगाला सुखशांती देण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि त्याला दुसरा पर्याय नाही. या संदर्भात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की माणसाला जीवनाचा हेतू नेमका काय आहे याचं ज्ञान नसतं. जन्माला येणं हा एक आपद्धर्म आहे आणि जीवन जगणं म्हणजे वाट्याला आलेलं प्रारब्ध भोगत भोगत कसे बसे दिवस ढकलीत राहणं, असाच गैरसमज बहुतेक सर्व लोकांचा झालेला दिसून येतो. दुसरा गैरसमज असा की प्राप्त झालेलं फुकटचं मानवी जीवन चैन चंगळ करून फुंकून टाकणं. देव धर्म सर्व झूठ आहे, पापपुण्य या खुळसट कल्पना आहेत, जीवन हा एक अर्थशून्य प्रकार आहे, म्हणून कुठल्याही भल्यापुऱ्या मार्गानं पैसा मिळवून आणि मौज मजा करून एक दिवस तिरडीवर आरूढ होऊन स्मशानात जायचं, असा काही लोकांचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र याच्या नेमकी उलट आहे, या सत्याचं ज्ञान सर्वांना होणं आवश्यक आहे. या संदर्भात जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत याप्रमाणे आहे. जीवनविद्या सांगते की माणूस जन्माला येतो तो केवळ आनंदाची उधळण करण्यासाठी आणि जीवनभर आनंदाची रंगपंचमी साजरी करण्यासाठीच होय. इथं जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करणं आवश्यक आहे. माणूस या जगात जन्माला का आला किंवा का येतो याचा विचार तो सामान्यपणे करत नाही. जन्माला येणं ही गोष्टच मुळात अत्यंत अनिष्ट आहे अशी अत्यंत चुकीची समजूत माणसाची झालेली दिसून येते. या गैरसमजुतीतून एक चुकीचा सिद्धांत निर्माण झाला आणि तो म्हणजे जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष, अशी मोक्षाची कल्पना समाजात रूढ होऊन बसली. मोक्षाच्या या चुकीच्या कल्पनेमुळे माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत विपर्यस्त होऊन बसलेला आहे. जन्माला येणं म्हणजे पाप आणि जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष, अशा विपर्यस्त कल्पनेमुळे माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत निराशाजनक, विघातक आणि हानिकारक झाला. मोक्षाच्या या अनिष्ट कल्पनेतून लोक मानवी शरीराकडे, कुटुंबाकडे, व्यवसायाकडे आणि जगाकडे विपरीत दृष्टीनं पाहू लागले. मानवी शरीर म्हणजे आत्म्याचा पिंजरा, कुटुंब म्हणजे परमार्थाच्या आड येणारा धोंडा, व्यवसायाकडे लक्ष देणं म्हणजे मोहात पडणं आणि जग हे मिथ्या आहे असं मानून संन्यासाकडे वळणं, असा विपरीत प्रकार निर्माण झाला. मोक्षाच्या अशा विकृत कल्पनेच्या आहारी गेल्यामुळं लोकांचं जीवनातील सर्व क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊन त्यांची भौतिक सुधारणा म्हणजेच मटेरियल डेव्हलपमेंट आणि उत्कर्षाकडे पाठ झाली. मोक्षासाठी किंवा देवाच्या प्राप्तीसाठी लोक वैराग्याच्या खुळसट कल्पनेच्या आहारी जाऊन व्रतवैकल्य आणि नाना प्रकारची कर्मकांड यातच गुंतून पडले. त्यामुळे ना परमार्थ ना संसार, तुका दोहीकडे चोर, अशी समाजाची अवस्था होऊन बसली. जीवनविद्येला हा सर्व प्रकार अमान्य आहे. जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष ही मोक्षाची कल्पनाच संपूर्ण चुकीची असून जीवनाचं गणित सोडवणं म्हणजे मोक्ष, असा जीवनविद्येचा मौल्यवान

0: सिद्धांत आहे. एखादं कठीण गणित खूप प्रयत्न करून सुटलं म्हणजे विद्यार्थ्याला फार आनंद होतो, त्याप्रमाणे जीवनाचं गणित सुटतं तेव्हा माणसाला जो ब्रह्मानंद होतो त्याला मोक्ष असं म्हणतात. कुठलंही गणित सोडवताना ते गणित स्टेप बाय स्टेप म्हणजे पायरी पायरीनं म्हणजेच विशिष्ट पद्धतीनं सोडवायचं असतं. ती पद्धत आत्मसात करावी लागते आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीनं अभ्यास करावा लागतो. खरं तर जीवनाचं गणित सोडवण्याची पहिली पायरी जमली तरच पुढे सर्व काही सहज जमत जातं. प्रस्तुत विषयाच्या संदर्भात जीवनाचं गणित सोडवण्याची पहिली पायरी थोड्याशा विस्तारानं पाहणं आवश्यक वाटतं. माणूस जन्माला का आला याचं सरळ सोपं आणि साधं उत्तर म्हणजे काला करण्यासाठी तो जन्माला आला. काला करणे म्हणजे काय? अनेक गोष्टी एकत्र करून त्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण करणं म्हणजे काला. उदाहरणार्थ आपण जी भेळ खातो ती भेळ म्हणजे कालाच असते. कुरमुरे, शेव, कांदा, गोड चटणी, तिखट चटणी, कोथिंबीर, बटाटा, लिंबू अशा अनेक गोष्टी एकत्र करून त्यातून भेळ ही चविष्ट कलाकृती आपण निर्माण करू शकतो. परंतु ज्याला ही कला अवगत नाही तो त्या भेळेचा बट्ट्याबोळ करतो. याचाच अर्थ असा की एक साधी भेळ करण्यासाठी सुद्धा चातुर्य, हुशारी, योजना, प्रमाण, कल्पकता या सर्व गोष्टी आवश्यक असतात. मग मानवी शरीर म्हणजे तर मूर्तिमंत चमत्कार आहे. स्वतः परमेश्वरानंच स्वतःची जी मूर्ती तयार केली ती मूर्ती म्हणजे मानवी शरीर. हे मानवी शरीर म्हणजे अनेक गोष्टींचा काल आहे. पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही चार अंतरेंद्रिय, सत्व, रज, तम हे तीन गुण, सप्तधातू, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, विचारशक्ती, संकल्पशक्ती आणि चैतन्यशक्ती या सर्वांचा काला म्हणजे मानवी शरीर ही सुंदर कलाकृती होय. जीवन हा काला आहे आणि त्या काल्यातून आनंदाची सुंदर कलाकृती निर्माण करण्यासाठी विशिष्ट कला आवश्यक असते हे सत्य सुद्धा माणसाला ज्ञात नसतं. जीवनविद्या सांगते की जीवन जगण्यातून अशी ही आनंदाची सुंदर कलाकृती जो निर्माण करतो तो खरा कलावंत असून याच्या उलट जो दुःखाचं ओबडधोबड शिल्प निर्माण करतो तो साक्षात कालिया होय. कलावंत व्हायचं का कालिया व्हायचं हे तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: विक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 8:55 आणि 47 सेकंद झाली आहेत.
1: आकाशवाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता, अर्थात गीता रहस्य. लेखन प्राध्यापक दीपक

0: गीता रहस्य हा अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची सगळी वैशिष्ट्ये या ग्रंथात दिसून येतात. गीतेसारख्या ग्रंथावर भाष्य करावं असं टिळकांना वाटलं. त्याचं कारण त्या ग्रंथात आपल्या देशासमोरील प्रश्नांची उत्तरं मिळतील असं टिळकांना वाटलं असावं.
1: लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला नाही, पण त्याचा सुगावा त्यांना अगोदरच लागला.

0: लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची सगळी वैशिष्ट्य या ग्रंथात दिसून येतात. गीतेसारख्या ग्रंथावर भाष्य करावं असं टिळकांना वाटलं. त्याचं कारण त्या ग्रंथात आपल्या देशासमोरील प्रश्नांची उत्तरं मिळतील असं टिळकांना वाटलं असावं.
1: लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला नाही, पण त्याचा सुगावा त्यांना अगोदरच लागला होता. गीता रहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला कर्मयोगाचं महत्व विशद करण्याचा प्रयत्न केला.
0: टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले युगपुरुष होते. गणितज्ञ, ज्योतिषी, राजकारणी, अभ्यासू ग्रंथकार, विद्वान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भारतीय असंतोषाचे जनक, तेला तांबोळ्यांचे पुढारी, निर्भय राजकारणी, केसरी मराठा या वृत्तपत्रांचे संपादक, पंचांगकर्ते अशी अनेक बिरुदं त्यांना चिकटलेली होती.
1: गीता रहस्यकार टिळक म्हणून ते ओळखले जातात. मंडालेच्या तुरुंगात प्रतिकूल परिस्थितीत या महान ग्रंथाचा जन्म झाला. कर्मयोगाचं स्वरूप कसं असतं ते या ग्रंथाद्वारे त्यांनी जगाला दाखवून दिलं. कर्म करताना कष्ट होतात, निराशा येण्याचा संभव असतो, पण निष्काम कर्मयोग करून, म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याची प्रेरणा देण्याचं महान कार्य टिळकांनी या ग्रंथाद्वारे केलं आहे.
0: या ग्रंथात लोकमान्यांनी गीता उलगडून सांगताना कर्माला अधिक महत्व दिलेलं आहे असं दिसून येतं. मोक्ष अथवा संन्यास याहीपेक्षा माणसानं सतत चांगलं कर्म करत राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चांगलं कर्म करीत राहिल्यानं मोक्षासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असंही प्रतिपादन या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. माणसानं आयुष्यभर निष्काम कर्म करीत राहावं, कर्म केल्यानं कोणतं अपेक्षित फळ मिळेल याची आकांक्षा न करता सत्कर्म करीत राहावं असा टिळकांचा दृष्टिकोन आहे.
1: या ग्रंथाला दिलेलं गीता रहस्य हे नाव सूचक आहे. गीतेत सांगितलेलं रहस्य किंवा गूढ विचार उलगडून सांगणं असा याचा अर्थ होतो. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला, त्यात त्यांना मंडालेच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यात मंडालेचं हवामान अतिशय उष्ण, खराब आणि प्रतिकूल होतं. त्यात पुन्हा टिळकांना मधुमेहाचा त्रास होता. असं असतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. आजही या ग्रंथाची प्रत पुण्यामधल्या केसरीच्या कार्यालयात पाहायला मिळते.
0: मंडाले इथं संदर्भ ग्रंथ मिळणं अवघड होतं, पण टिळकांनी महत्प्रयासानं ते ग्रंथ भारतातून आणि परदेशातून मिळवले. 350 ते 400 संदर्भ ग्रंथ अभ्यासून त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ संपन्न केला आहे. भारतीय तत्वज्ञानाचे, तत्वज्ञान विचाराचे ग्रंथ, तसंच विदेशातील कांट, हेगेल, मिल, स्पेन्सर या पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा त्यांनी संदर्भ घेतला आहे.
1: महाभारत, रामायण, वेद, उपनिषद, पुराण अशाही ग्रंथांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे. आपलं तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान या दोन्हींचे विचार मांडून त्यांची तुलना केली आहे. तसंच महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, समर्थ रामदास यांचे ग्रंथ याचेही दाखले त्यांनी वेळोवेळी दिलेले आहेत.
0: श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. आपल्या मराठी सारस्वताचं भाग्य म्हणून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतली ही गीता मराठी भाषेत आणली. त्यांनी गीतेवर भाष्य करून एक अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत आणून खूप महान कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. त्यानंतर 20व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि गीतेमध्ये जे अनेक विषय आलेले आहेत त्याची चर्चा घडवून आणली. ज्ञान, कर्म, भक्ती, अध्यात्म, सुखदुःख, व्यवहार, नीती, धर्म असे अनेक विषय त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आपल्या समोर ठेवले.
1: गीता रहस्य लिहून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतीयांना कर्माचा उपदेश टिळकांनी केला आणि या ग्रंथाची निर्मिती केली. लोकमान्य टिळकांचं हे द्रष्टेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारागृहात लिहिला.

0: 8 जून 1914 रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. ब्रिटिशांनी टिळकांनी लिहिलेल्या हस्तलिखिताच्या वह्या जप्त केलेल्या होत्या, परंतु त्या वह्या सरकारकडून परत मिळण्याचं चिन्ह काही दिसेना. वह्या परत करण्याचा सरकारचा इरादा नाही असं कुणीतरी म्हणलं. यावर टिळक म्हणाले,
1: सरकारनं वह्या जप्त केल्या आहेत, माझं डोकं नाही, भिण्याचं काही एक कारण नाही. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून ग्रंथ जसाच्या तसा मी लिहून काढीन.
0: पण सुदैवानं पुढं लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या. या ग्रंथाची एकूण 15 प्रकरणं आहेत. त्यात विषय प्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, आधिभौतिक सुखवाद, सुखदुःख विवेक, अध्यात्म, संन्यास आणि कर्मयोग, भक्तिमार्ग आणि उपसंहार यांचा समावेश आहे.
2: या ग्रंथाला लोकमान्य टिळकांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती खूप सुंदर आहे. त्यात ते म्हणतात, मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे. किंबहुना गीतेत योग हा एकेरी शब्द कर्मयोग या अर्थी योजिलेला आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील काही ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अशा, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या पामरे जाणावे हे. टिळकांची विनम्र वृत्ती इथं दिसून येते.
0: तसंच या ग्रंथात काही दोष असल्यास वाचकांनी सांगावेत असं देखील ते म्हणतात. वाचकांनी जाग व्हावं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत आणि गीता तत्व समजून घ्यावं असं ते सांगतात. टिळक म्हणतात, केल्याविण काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन करते व्हा म्हणजे झालं. संसार सोडण्याची गरज नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे हे सांगणारी ही गीता आहे. या प्रस्तावनेत टिळकांची कृतज्ञता बुद्धी विद्वत्ता यांचा परिचय होतो.
2: विषय प्रवेश या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक संवाद दिलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो,
1: युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो, मला तो कृपा करून फिरून सांगा.
2: तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,
1: सदरुपदेश त्याप्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्तानं केला असल्यामुळं तो पुन्हा तसाच सांगणं मलाही अशक्य आहे.
2: यावर टिळक म्हणतात, वास्तविक पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण त्यांनी सुद्धा गीता पुन्हा सांगणं अशक्य म्हणावं. यावरून या गीतेची थोरवी केवढी आहे हे मात्र चांगलं व्यक्त होतं.
0: कर्मजिज्ञासा या प्रकरणात त्यांनी महाभारताचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. महाभारतात जे आहे ते इतर ठिकाणीही आहे आणि यात जे नाही ते इतर कुठंही नाही असा हा अनन्य साधारण ग्रंथ आहे.
2: कर्मयोगशास्त्र या प्रकरणात महाभारतातील एका प्रसंगाचा टिळकांनी उल्लेख केलेला आहे. कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीनं गिळलं तेव्हा अर्जुन कर्णाला मारण्यासाठी धनुष्यबाण सरसावतो. तेव्हा कर्ण म्हणतो,
1: शत्रू निशस्त्र असता त्याला मारणं हा युद्धधर्म नव्हे.
2: तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीचं वस्त्रधरण किंवा सर्वांनी मिळून एकट्या अभिमन्यूचा केलेला वध या गोष्टींची आठवण करून दिली. तसंच मोरोपंतांच्या कवितेतील ओळी, तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म, अशा ओळी टिळक लिहून जातात. अधर्म करणाऱ्यास जशास तसं या न्यायाने शासन करणंच योग्य असं टिळक सांगतात.
0: आधिभौतिक सुखवाद या प्रकरणात टिळकांनी चार्वाक या लेखकाची चर्चा केली आहे. चार्वाक म्हणतात, ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. परंतु टिळकांना अशा प्रकारचा चंगळवाद मान्य नाही हेही त्यांनी इथं नमूद केलं आहे. याच प्रकरणात टिळकांनी तुकारामांच्या एका अभंगाचा उल्लेख केला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. संत जगाच्या कल्याणासाठी कष्ट सहन करतात. गीतेत सुद्धा सर्व भूत

0: हिते रताहा, म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचं कल्याण हाच विचार मांडला आहे.
1: याच संदर्भात ते म्हणतात, परोपकाराय पुण्याय पापाया परपीडनम. परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. तसंच प्रेय म्हणजे इंद्रियाला प्रिय वाटणारं आणि श्रेय म्हणजे आत्म्याचं कल्याण, या दोन्हीतून निवड करण्याची झाल्यास श्रेयाची निवड करावी असंही टिळक पुढे म्हणतात. सुखदुःख या प्रकरणात टिळक म्हणतात, आपलं खरं सुख कशात आहे हे मनुष्य मात्राला समजत नसल्यामुळं आज नाही तर उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य आयुष्याचे दिवस कंठत असतो. सुखदुःखाचं स्वरूप सांगताना अनुकूल ते सुख आणि प्रतिकूल ते दुःख असं दिसून येतं. सुखदुःखाचे तीन प्रकार आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, असे हे तीन प्रकार.
0: या जगात सुख आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतं, म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधूनी पाहे. याचाच एक वेगळा अर्थ असा होतो, विचार करणाऱ्या माणसालाच सुखदुःखाचं नेमकं स्वरूप कळतं. टिळकांनी यावर चर्चा केलेली दिसून येते. तसंच सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, म्हणजे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, असंच जगातलं सुखदुःखाचं स्वरूप आहे. एकच अवस्था सतत नसते, कोणालाही नेहमीच सुख किंवा नेहमीच दुःख अशी स्थिती येत नसून सुखदुःखाची दशा चाकाच्या धावेप्रमाणे एकसारखी खालीवर होत असते.
1: टिळक म्हणतात, आज एक इच्छा सफल झाली तर उद्या त्या जागी नवी इच्छा उत्पन्न होऊन ती इच्छा सफल करून घ्यावी असं वाटू लागतं. कितीही सुख मिळालं तरीही मनुष्य पुन्हा असंतुष्टच असतो. विषयवासना सतत वाढत जाते. दररोज नवीन सुख मिळाली तरी पूर्वीची सुख पुन्हा पुन्हा भोगावी असं वाटून मनाची हाव काही केल्या आवरत नाही. इथं टिळकांनी ययाती राजाचं उदाहरण दिलेलं आहे. ययाती वृद्ध झाल्यावर त्यांना शुक्राचार्याकडून वर मिळतो आणि ते तरुण होतात. ययातीचा मुलगा पुरु याचं तारुण्य घेऊन ते एकसारखे उपभोग घेतात, तरीही त्यांची विषयवासना पूर्ण होत नाही.
0: न जातु कामहा कामानाम उपभोगे न शाम्यती, हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते. सुखाचा उपभोग घेतल्यानं विषयवासनेची तृप्ती न होता हवन द्रव्यानं जसा अग्नि प्रज्वलित होतो, तसं उपभोगानं विषयवासना अधिकाधिक वाढते. यासाठी लोकमान्य टिळकांनी जर्मन पंडित शोपेनहावर यांचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मते मनुष्य पूर्ण सुखी होण्याची आशा बाळगणं व्यर्थ आहे. माणसाच्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्तता होणं हे शक्य नाही, म्हणून आपल्याकडं थोडक्यात समाधानी राहावं असं सांगितलं आहे.
1: अध्यात्म या प्रकरणात मीपणाचा म्हणजे अहंकाराचा नाश झाला तर मनुष्य ब्रह्मपदाला पोहोचतो. त्याकरिता टिळकांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा एक दाखला दिलेला आहे. तो असा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. भक्त अशा स्थितीला येऊन पोहोचतो तेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. मोक्ष या संकल्पनेबद्दल टिळक म्हणतात, मोक्ष म्हणजे अमुक एका ठिकाणी ठेवलेली वस्तू नसून आपल्यातील अज्ञानाचा नाश होणं किंवा आत्मज्ञान होणं ही अवस्था म्हणजे मोक्ष होय.
0: संन्यास आणि कर्मयोग या प्रकरणात टिळकांनी ईशावास्योपनिषदातील ईशावास्यम इदं सर्वम या सूत्राचा उल्लेख केला आहे. या जगातील सर्व गोष्टी या ईश्वर निर्मित अथवा ईश्वराच्याच आहेत. माणसानं कर्म करत 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केली तर त्याचा लेप अथवा बंधन लागत नाही, हाच जगण्याचा खरा मार्ग सांगितलेला आहे.
1: माणसानं ज्ञान कर्म अथवा भक्ती यापैकी कोणत्याही मार्गानं गेल्यास मोक्ष मिळतो असं गीता सांगते. श्रीकृष्ण सांगतात की त्यांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं. ज्ञानप्राप्तीनंतर काही एक कर्तव्य उरलं नसतानाही ते कर्तव्य करत राहिले. कोणतीही वस्तू मिळवायची नव्हती तरीही ते कर्म करत

0: राहिले। आदर्श जीवन जगण्याची हीच रीत आहे। परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यावर पुढे केवळ लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत राहणं हाच आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे असा गीतेचा सिद्धांत आहे।
1: पुढे भक्ती मार्ग या प्रकरणामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण उव्रज असं गीतेत म्हणलं आहे। याचा अर्थ इतर सर्व मार्ग सोडून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन असं परमेश्वर आपल्या भक्तांना सांगत आहेत। आपण जे कर्म करतो ते सर्व परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे असं गीता सांगते। टिळकांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा इथं उल्लेख केलेला आहे। दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, म्हणजेच आपलं वर्तन हे आपल्या अपत्याप्रती आणि घरातील नोकर चाकर या सर्वांची एकसारखं समान असलं पाहिजे।
0: लोकमान्य टिळकांनी समर्थ रामदास यांच्या दासबोधाचा उल्लेख केलेला आहे। शहाणे करून सोडावे बहुत जन किंवा शहाणे करून सोडावे सकल जन, केल्याविना काही होत नाही असं सांगून समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। आपल्या कामाला किंवा आपल्या कार्याला परमेश्वराचं सहाय्य असलं पाहिजे असा गीतेचा अभिप्राय आहे। संसार दुःखप्रधान असला तरीही शहाण्या पुरुषानं संसार न सोडता लोकांचं होईल तेवढं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गीता सांगते।
1: या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी गीतेत मांडलेल्या सर्व संकल्पनांचा उहापोह केलेला आहे। योग कर्मसु कौशलम असं गीता सांगते। कामातली कुशलता यालाच योग म्हणावं। ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यापैकी कुठल्याही मार्गानं गेलं तरी जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही, पण ज्याला या तिन्हींचा समन्वय साधून पुढं जाता येईल त्याचं जीवन सार्थक होईल हाच लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन या ग्रंथातून प्रतीत होतो।
0: लोकमान्य टिळकांनी गीतेचा कर्मयोग पर अर्थ लावून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना प्रवृत्त तर केलंच, पण स्वतः सुद्धा तसं आचरण करून एक आदर्श वस्तुपाठ लोकांच्या समोर ठेवला। कर्म करताना अनासक्त होऊन ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करायला हवं, पाण्यात असलेल्या कमलपत्राप्रमाणे अलिप्त होऊन कर्म करावं। श्रीमद भगवद्गीता आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मार्गानं जीवन जगणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल।
2: कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ।
3: आताच आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ऐकलात लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य। लेखन प्राध्यापक दीपक जोशी। निवेदन सहभाग आणि निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर। निवेदन सहभाग आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। प्रसारित करत आहोत यानंतरचा कार्यक्रम सांगली विशेष।
5: श्रोते हो नमस्कार, सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। रसिको, सांगलीत संगीताचार्य द वी काणेबुवा प्रतिष्ठान आणि विठ्ठल मंदिर गावभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आषाढी एकादशी निमित्त अभंग रंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत या कार्यक्रमाचे संयोजक विनायक वझे।
6: गेली 15 ते 16 वर्ष आषाढी एकादशीच्या या दिवशी गणेश मंगलकारातर्फे ही कल्पना आम्ही राबवण सुरुवात केली। आमच्या कार्यालयाचे पूर्व अध्यक्ष अरुणदादा दांडेकर यांच्या कल्पनेतनं मुळात ही कल्पना सोडली। सांगलीतल्या स्थानिक कलाकारांना उत्तेजन द्यावं आणि त्यांना एकादशीच्या दिवशी चांगल्या संतांचे अभंग लोकांना ऐकायला मिळावेत, अभंग वातावरण निर्मिती व्हावी या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम सुरू केला। गेले 16 वर्ष हा कार्यक्रम नित्य सुरू आहे। यामध्ये दर आषाढी एकादशी दिवशी आम्ही हा कार्यक्रम करतो। गणेश मंगल कार्यालय याचं स्पॉन्सरर आहे आणि आतापर्यंत पूर्वी मंगला जोशी सांगलीतल्या कलाकार ज्या आहेत त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम होत होता, आता त्यांच्यामार्फत ते होत नाही आणि

0: 3-4 वर्ष गुरुकुल संगीत विद्यालय एजाजताई आहे यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. श्रोतांचा प्रतिसाद उत्तम असतो. आता आज आपण पाहिलं असेल तर खाली पण हॉल भरलेला आहे आणि साधारण 2 तास हा कार्यक्रम चालतो. निरनिराळ्या संतांच्या कल्परचना त्यानिमित्त ऐकवल्या जातात आणि नवीन नवीन कलाकारांना यात भेट मिळावं, प्रोत्साहन मिळावं या एकाच उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. स्थानिक मुलं जी आज नवीन शिकत आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून आपला हा उपक्रम सुरू आहे आणि गेली 16 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. आजच्या एकादशीच्या दिवशी ते औचित्य साधून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमामधले नवोदित गायक कलाकार जे आहेत ते अनुष्का साने, सजीव ब्रह्मे, अनुष्का दांडेकर, स्पृहा जोशी, सिद्धांत गोंधळे, कौस्तुभ शिंदे हे गायक कलाकार आहेत आणि त्यांना साथ करणारे वादक कलाकार जे आहेत तबल्यावर विवेक पोद्दार, गिरिराज पोद्दार, पखवाज सतेज पोद्दार, टाळ कुमार सम्राट, त्यानंतर संवादिनी सारंगी कुलकर्णी आणि त्रिकोण पुजारी, गुरुकुल संगीत विद्यालयाचे संचालक कृष्णा मुखेडकर हे या ठिकाणी या स्थळीच्या सर्वांच्या तयारीने करून घेतलेली आहे. या कार्यक्रमाचं निवेदन सौ वीणा वजे यांनी तयार केलेलं आहे.
1: श्रोतेहो ऐकूया अभंगरंग या कार्यक्रमाची झलक.

0: रसिक हो, सांगलीत महानगरपालिकेची 31वी वसंत व्याख्यानमाला पार पडली. 3 दिवसीय व्याख्यानमालेचं उद्घाटन आयुक्त संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत डॉ दिलीप पटवर्धन यांनी जीवनमूल्ये, प्राध्यापक डॉ कालिंदी रानभरे यांनी महिलांचे मानसिक आरोग्य, सुरेश खोपडे यांनी सुरक्षित समृद्ध निरोगी समाज व्यवस्था याविषयी मार्गदर्शन केलं. महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर कालिंदी रानभरे म्हणाल्या,
1: आयडियल आयुष्य आणि रिअल आयुष्यामध्ये फरक आहे. तर मग नेमकं मनाच्या बाबतीत आणि मग मन आजारी पडतं हे सुद्धा आपल्याला पटत नाही. तर हो, ते ब्रेनचं फंक्शन आहे, डेफिनेटली आहे. दिसत नाही, प्रूफ करता येत नाही, कारण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सिद्ध नाही करता येत. पण महसूस होत आहे, फील होत आहे, काहीतरी आज मला त्रास होतोय हे फील होत आहे. बर्डन आहे किंवा आपण म्हणू की खूप स्ट्रेस आहे, आणि या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन रिलीज होतो. एका विशिष्ट प्रमाणामध्ये हा कॉर्टिसॉल हार्मोन गरजेचा आहे, कारण तो आपल्याला स्ट्रेसपासून आपला संरक्षण पण करतो. पण अति प्रमाणातला स्ट्रेस, सातत्यानं वाढणारा ताणतणाव, हा जर हाय झाला, तो वाढला किंवा वर्षानुवर्ष तसाच राहिला, तर मात्र आपल्याला मनोशारीरिक विकार. मनोशारीरिक विकारांचा अर्थ काय आहे? तर प्रॉब्लेम आहे, सायकोलॉजिकल इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स आहेत आपल्या थिंकिंगमध्ये, कारण मनाचे फंक्शन्स कोणते आहेत बघा. ॲटिट्यूड आहे, थॉट प्रोसेस आहे, परसेप्शन, ज्याला आपण म्हणतो की घडलेल्या घटनेतून अर्थ कसा काढायचा, ही एक प्रोसेस आहे. आणि बऱ्याचदा तो अर्थ कसा निघतो, निगे

0: बऱ्याचदा अर्थ कसा निघतो, कम्फर्ट झोन मध्ये ठेवणारा अर्थ निघतो. बऱ्याचदा अर्थ कोणता निघतो, एक्सक्यूजेस देण्याचा अर्थ निघतो. सो परसेप्शन ही एक खूप चांगली, म्हणजे काय म्हणू, सायकोलॉजिकल आस्पेक्टमधला एक खूप चांगलं स्किल आहे. फेल्युअर जरी असलं तरी ते फेल्युअर आहे, दिसतंय आपल्याला, पण त्या फेल्युअरमधून पुढं जायचं आहे का तिथंच थांबायचं आहे? तर पुढं जायचं असेल, मार्गक्रमण करायचं असेल, तर त्यातनं एक अर्थ घेऊन जावं लागतो, तो सिलेक्ट करावा लागतो. कारण फेल्युअरला काय अर्थ असतो, फेल्युअर फेल्युअरच आहे, पण व्हॉट नेक्स्ट, पुढं काय, तिथंच आपलं आयुष्य आपण ठप्प करणार का? सो सायकोलॉजीमध्ये किंवा आपल्या मनामधल्या मनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये काय काय मॅटर करतं, एक मी ढोबळ सांगते. एक आहे ॲटिट्यूड, की आपला नेमका दृष्टिकोन काय आहे, जे आपल्याला माहिती आहे की फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, असं नाही आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲटिट्यूडपेक्षा सुद्धा पुढचं आहे ते नॉलेज बेस्ड ॲटिट्यूड आहे, हेल्प मदत करण्याचा ॲटिट्यूड आहे, सायंटिफिक ॲटिट्यूड आहे. काही गोष्टींना सायंटिफिक अर्थ आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. शरीरशास्त्र जसं समजून घेतो आपण, तसं मानसशास्त्र सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, त्याला सायंटिफिक ॲटिट्यूड आपण म्हणतो. असे अनेक ॲटिट्यूड्स आहेत, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा असे ॲटिट्यूड्स आपण ठेवणं गरजेचं आहे. जर मी इथं आली आहे तर माझी जबाबदारी आहे त्या ॲटिट्यूडनीच मला, नाहीतर माहितो ना आपल्याला की बाबा आपण बऱ्याचदा असं म्हणतो की याला खूप ॲटिट्यूड आहे, ह्यांना खूप ॲटिट्यूड आहे. हे ॲटिट्यूड काय करतं, जर असे ॲटिट्यूड असेल, आत्मकेंद्रित ॲटिट्यूड असेल, तर डिग्निटी हर्ट होते, आत्मसन्मान दुखावला जातो, आणि जिथं आत्मसन्मान दुखावला जातो तिथं रिलेशनशिप्स फक्त फोर्सफुली किंवा नाईलाजेनं किंवा एका बाजूने निभावले जातात. मे बी आपण खूप नॉलेजेबल असू, पण आपल्याला लोकांशी इंटरॅक्ट करताना आपण कोणत्या पद्धतीनं लोकांशी बोलतोय कळत नाही आहे, कारण आपण त्याच्यावर काम केलं नाही आहे. त्यामुळे नवीन कन्सेप्ट एक आहे ज्याला आपण म्हणतो मेंटल हेल्थ लिटरसी. मानसिक पातळीवर सुद्धा आपल्याला साक्षर होणं गरजेचं आहे, कारण ते डे टू डे लाईफमध्ये आपल्या सोबत असतं. सो ॲटिट्यूड झालं, त्यानंतर आहे थॉट प्रोसेस, आपण कसा विचार करतो, विवेकी विचार ज्याला आपण म्हणतो, लॉजिकल इलॉजिकल. काही लोक आपल्याला उगीचच आवडत नाहीत, त्यांचं दिसणं आवडत नाही, त्यांचं हसणं आवडत नाही किंवा त्यांचं असणं आवडत नाही. त्याला रिझन पाहिलंय काय कधी की का तुमचं भांडण झालंय तर मी समजू शकते, काहीतरी मोठा वाद झालाय मी समजू शकते, ॲडजस्टमेंट होत नाही. कारण थॉट प्रोसेस काय आहे, मला नाही बसायचं तर, मला नाही यायचं तिथं, ह्यांना काय येत आहे, त्यांना काय येत आहे, असे अनेक इरॅशनल इलॉजिकल आणि रिजिड विचार, फिक्सेशन्स. लहानपणापासूनच आपल्या विचारांमध्ये काही गोष्टी फिक्स झालेल्या आहेत, त्या मानसिक आरोग्याला घातक आहे. सो ब्रेन सायन्स काय तुम्ही वाचू शकता, पण त्याच्या पलीकडे जाऊन काय डायट आपण दिला पाहिजे, तर आपलं थिंकिंग क्वालिटी काय आहे, आपली विचार करण्याची क्वालिटी काय आहे, ती इलॉजिकल आहे का, ती इरॅशनल आहे का, सेल्फ सेंटर्ड माझे थॉट प्रोसेस आहे का, निगेटिव्ह थिंकिंग आहे का. जर असं होत असेल आणि सातत्यानं अशा पद्धतीचे विचार एक्सप्रेस होत असतील, किंवा सातत्यानं आपण माहिती असे विचार काय करतात, आपल्या डे टू डे रुटीन ऍक्टिव्हिटीज असतात त्या इंटरफिअर करतात, आपलं चित्त थाऱ्यावर राहत नाही, आपण काय खातो हे कळत नाही, किंवा आपण काय काम करतो त्या कामाचा आनंद मिळत नाही, कारण सातत्यानं प्री ऑक्युपेशन्स, कंटिन्यू नेटवर्क सुरू असतं. एक विचार कम्प्लीट व्हायचा तोपर्यंत दुसरा विचार, दुसरा कम्प्लीट नाही झाला तोपर्यंत तिसरा विचार, आणि यातून काय निर्माण होतं, स्ट्रेस तर होतोच, त्याच्या पुढचं अँग्झायटी ज्याला म्हणतो आपण अतिचिंता, जी पूर्ण शरीर मुक्त विहार करत असते, कधी डोक्यात जाते मग मुंग्या येतात, कधी पोटामध्ये जाते, कधी ऍसिडिटी वाढते, कधी जॉईंट्स दुखायला लागतात, मग आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम काही खाल्ल्याने होतो का आतून काय खात निघालंय त्याच्याने होतो, हा विचार करणं अतिशय गरजेचं आहे.
1: श्रोत्यो, सांगलीतील श्री विष्णू मंदिर इथं विदुषी मंगला जोशी यांच्या संयोजनातून पांडुरंगी मन रंगले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगतायत विदुषी मंगला जोशी.
2: सांगली आकाशवाणी संगीत विभागात कार्यरत होते मी, तेव्हा सकाळचे प्रभात वंदन मधल्या कार्यक्रमांचे नियोजन माझ्याकडे होतं. आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं अशी पांडुरंगाचे अभंग, नवी जुनी भक्तीगीतं अशी रेडिओवरून प्रसारित होत असत, आणि तेव्हा मला असं वाटलं की सांगलीतील कलाकारांना घेऊन आपण आषाढी एकादशीला असा एक अभिनव संगीत कार्यक्रम करावा, पण त्यासाठी थोडंफार आर्थिक पाठबळ हवं. यासाठी मी सांगलीतील प्रख्यात उद्योगपती अरुण दांडेकर यांना माझा मनोदय सांगितला आणि

0: त्यांनी लगेच आनंदाने तो कार्यक्रम स्वीकारला आणि त्यासाठी मध्यवर्ती कार्यक्रमाचं ठिकाण म्हणजे आपलं सांगलीतील गणेश मंगल कार्यालय, त्याप्रमाणे पांडुरंगी मनरंगले हे नाव मी सूचित केलं. आणि या कार्यक्रमाचं पंचपदी म्हणा किंवा हरी जय जय राम हा जो गजर आहे तो गजर आणि रूपाचा आणि ध्यानाचा अभंग या सगळ्याची रचना म्हणजे संगीतबद्ध मी केलेली आहे. आणि त्यानंतर मग श्रोत्यांना ठेका धरायला लावणारी अशी भक्तिगीतं, तलग सखे पंढरीला, पंढरी ये माझे, असे छान छान अभंग, अलीकडचे जुने भक्तिगीतं, अशा सर्व गीतांचा आम्ही त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. त्याच्यानंतर मग हे कार्यक्रम आमचे पांडुरंगीचा साधारण 2003 पासून हे जवळजवळ 2019 पर्यंत हे आमचे कार्यक्रम सातत्याने दरवर्षी व्हायचे. आणि त्याची लोकांना इतकी सवय झाली होती की आषाढी एकादशीच्या आधी 10-15 दिवस लोक विचारायचे पांडुरंगी कार्यक्रम आहे ना, आणि उत्तम रीतीने तो कलाकार सगळ्यांचे सादर करायचे. तर या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला अगदी गीतालीमय दातार, अमोल अभिषेक पटवर्धन, ओंकार कुष्टे, सोमशेखर ओतारी, सुकृत तामनकर, अभिषेक तेलंग, अभिषेक काळे, श्रीरंग जोशी, चैतन्य गोडबोले, विवेक, मधुरा गोवंडे, स्वानंदी सरदेसाई, आर्या खाडीलकर, शिरीन केळकर, पल्लवी जोशी, भक्ती करंदीकर, यशश्री जोशी, श्रद्धा जोशी, भाविका चेंडके, असे हे कलाकार या कार्यक्रमाचे जवळजवळ आम्ही मिरज, रायबाग, साखरपा, सातारा, इचलकरंजी, पुणे अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. यावर्षी केदार सांबारे, सचिन कानिटकर, दीपक पाटणकर यांच्या प्रोत्साहनामुळे तपोवनातील श्री विष्णू मंदिरात हा पांडुरंगी कार्यक्रम 25 जुलै 2026 रोजी उत्तम रीतीने पार पडला आणि या कार्यक्रमाला श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली. या कार्यक्रमात चैतन्य गोडबोले, श्रद्धा दांडेकर, स्वराली, समिता सांबारे, श्रुती बोकील, कैवल्य हसबनीस हे गायक होते आणि साथ संगत करणारे होते, विनायक हसबनीस, राजाभाऊ कुलकर्णी, केदार सांबारे, सारंग सांबारे आणि स्वतः सचिन कानिटकर निवेदनासाठी होते. या कार्यक्रमात मी आगा वैकुंठीचारा या भैरवीने सांगता करते आणि अशा या सर्वांच्या कलाकारांच्या या सहकार्याने हा पांडुरंगी मनरंगले हा कार्यक्रम अतिशय रंगतदार होतो. धन्यवाद.
1: रसिक हो, ऐकूया पांडुरंगी मन रंगले या कार्यक्रमाची झलक.

श्रोत्यो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज संध्याकाळी 6:30 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. डी. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसूनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैत

चैतन्य आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे आनंदावर गंध तरंगे खुणवून वारा उन्हास सांगे एक कवडसा सोडून बाई पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं वेली फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिक हो, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतो, हो आत्ताच आपण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग दि माडगुळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटावरून 6 फुटापर्यंत उघडून 32,776 क्युसेक्स विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट सुरू असून त्यातून 650 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. असा एकूण 33,826 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू होणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे आणि त्यामुळेच नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. नदी तीरावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांच्याकडून प्राप्त निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत नाट्यधारा.

विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं स्वरसाम्राज्ञी या नाटकातलं पदार्पण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर मराठी चित्रपट संगीत.

आशा भोसले यांनी गायलेलं पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला सुधीर फडके यांचं संगीत होतं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांचं गीत. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी अनिल अरुण यांचं संगीत आहे.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेली सुधीर मोघे यांची ही गीतरचना तुझ्या वाचून गरमेना या चित्रपटातली होती. संगीत होतं सुहास चंद्र कुलकर्णी यांचं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

कळत नकळत या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला आनंद मोडक यांचं संगीत होतं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबूडकर यांच्या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत.

व्यक्तीपेक्षा राष्ट्राचं भवितव्य महत्त्वाचं असतं असं सांगत मातृभूमीसाठी सर्वस्व झोकून देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवन कहाणी महानायक लेखक विश्वास पाटील सादर करते डॉक्टर महेश किळुसकर अभिवाचक प्रमोद पवार महानायक भाग 246 वा

रशियानं मित्र राष्ट्रांशी भागीदारी केली आहे, तो तर जपानचा शत्रू, शत्रूच्या मुलखात जाऊन तुमच्या पदरी काय पडणार? इसोडा विचारू लागले. जपानचे दरवाजे तर माझ्यासाठी आता कायमचे बंद झालेत. रशियातच नव्हे तर सप्तसागराच्या पोटात किंवा अनंत अवकाशाच्या कोपऱ्यात मी कुठंही धाव घेईन, परंतु ब्रिटिश साम्राज्याच्या ठिकऱ्या केल्याशिवाय माझ्या अंतरात्म्याला समाधान लाभू शकत नाही. नेताजी गरजले. समजा दुर्दैवानं रशियाकडून आपल्या जीवाला काही घातपात

डांनी चाचरत विचारलं, ती शक्यता फारच कमी आहे, कारण अतिमहत्वाच्या राजा शिरतांना मुद्दाम सांभाळणं हे परराष्ट्रीय कूटनीतीचं एक महत्वाचं अंग असतं. आपल्या इच्छाशक्तीनं आम्हाला वश केलंय नेताजी, लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करू, परंतु स्वतःची मान सुळावर अडकली असता तुम्हाला आमचे अधिकारी रशियात जाऊ देतील असं मला वाटत नाही, हाची यांनी सांगितलं. यावर उपाय काय? इसोडा आणि हाचिया एकमेकांकडे शंकित नजरेनं पाहू लागले. शेवटी त्यांनी नेताजींना स्पष्ट सांगितलं, या प्रसंगातून फक्त फील्ड मार्शल तेरावचीच तुम्हाला मार्ग दाखवू शकतील. हाचिया आणि इसोडा या दोघांनी पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं. एवढंच नव्हे तर तेरावचींकडे शिष्टाई करण्यासाठी ते स्वतः सायगावला यायला तयार झाले. पुन्हा प्रवास सुरू झाला. गेल्या 3 दिवसांचा घरघरता हवाई प्रवास म्हणजे 3 शतकांचेच फेरे होते. सायगावचा विमानतळही ओकाबुका होता. शरणागतीने जपानच्या सामर्थ्यातील हवाच निघून गेल्यासारखी झाली होती, त्यामुळं नामर्दांनाही हत्तीचं बळ चढलं होतं. थायलंड देश तर कमालीचा असुरक्षित बनलेला. तिथले अनेक लष्करी अधिकारी गुप्तरित्या माउंट बॅटन आणि साऊथ ईस्ट एशिया कमांडशी संपर्क साधून असल्याच्या बातम्या नेताजींना विमानतळावरच समजल्या. सायगावहून पुढे काय या प्रवासाची दिशा स्पष्ट नव्हती. येथून जवळच दालत इथं फील्ड मार्शल तेरावची यांच्या सदर्न आर्मीचे मुख्यालय होते. त्यांच्याशी संपर्क साधून पुढील वाटाघाटी करायचं निश्चित झालं. फ्रेंच फौजा शहरावर केव्हाही चालून येतील या भीतीने सायगाव गांगरून गेलं होतं. रस्ते सामसूम, क्वचितच एखादं वाहन रस्त्यावर दिसत होतं. घराघरांच्या दार खिडक्या बंद होत्या. अफवांचं बेछूट पीक माजत होत. मित्र राष्ट्रांच्या फौजा कोणता सूड उगवतील या दबावाखाली थाई जनता होती. देशभक्त नारायणदास यांच्या हवेलीमध्ये नेताजी पोहोचले. समोर ठेवलेल्या मिठाईकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. नेताजींनी त्यांना काळजीनं विचारलं, युद्धाच्या काही कमी जास्त वार्ता? दालतला अजूनही लाखभर जपानी फौजा आहेत, नारायणदास सांगू लागले, परंतु त्या शरणागती पत्करायच्या मनस्थितीत नाहीत. बंडाळीची किंवा यादवीची आग तिथं केव्हाही भडकू शकते. जपानची संपूर्ण हवाई यंत्रणा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली गेल्याच्या बातम्या येत होत्या. जपानच्या लष्करी मुख्यालयाशी टोकियोला संपर्क साधणे आणि प्रवासाची पुढची दिशा ठरवणे या साऱ्याच गोष्टी आता अशक्यप्राय होऊ लागल्या होत्या. रशियाकडे निघून जाण्याचा नेताजींचा विचार जपानी लष्कराने सुरुवातीलाच धुडकावला होता, परंतु तरीही त्यांचा निश्चय कायम होता. इथून दालत फारसं दूर नाही, आम्ही 1/2 तासात तिथं जाऊन पोहोचू, इसोडा बोलले. या बिकट परिस्थितीतून तेरावचीच मार्ग काढू शकतील, हाचिया म्हणाले. हा मार्ग नेताजींना सोयीचा वाटला. जपानची संपूर्ण नाकेबंदी झाल्यानं तिकडे जाणं शक्यच नव्हतं. धाडसानं गेलं तरी हातामध्ये बेड्याच पडणार होत्या. आझादीचे स्वप्न तर अजून अधुरेच. ते प्राणप्रिय ध्येय गाठण्यासाठी कुठून ना कुठून दिल्लीकडचा रस्ता शोधायलाच हवा होता. व्यक्तिगत पातळीवर फील्ड मार्शल तेरावची नेताजींना किती मानतात, त्यांच्या हृदयात हिंदी नेत्याबद्दल किती गाढ श्रद्धा आहे याची सर्वांनाच कल्पना होती. चालून आलेलं पंतप्रधानपद झिळकारणाऱ्या आणि सम्राटाचे जवळचे नातलग असणाऱ्या तेरावचींच्या शब्दाला जपानमध्ये नक्कीच फार मोठी किंमत होती. नेताजींनी रुकार देताच इसोडा आणि हाचिया लागलीच दालतकडे निघाले. नेताजींनी दाढी आटोपली, एव्हाना दुपार टळली होती. नारायणदासांच्या पत्नीने स्वयंपाक केलेला. मेजावरच्या भोजनाला किती मधुर वास होता, परंतु भुकेची वासनाच मिलेली. नेताजींनी फक्त दुधाचा 1/2 प्याला घोटला आणि हवेलीतील एका खोलीत ते गाढ झोपी गेले. मंत्रिमंडळातील सहकारी भविष्याचा विचार करीत तसेच बाहेर बसून राहिलेले. रेडिओवर वाईट बातम्यांशिवाय दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं, परंतु शीघ्र हालचालींची माहिती मिळणं महत्वाचं होतं. नेताजी झोपी जाऊन 1/2 तास उलटला असेल नसेल तोच कियानो नावाचे जपानी अधिकारी तिथं धावत आले. नेताजींना लवकर उठवा, लवकर उठवा, एक विमान उड्डाणाच्या तयारीत आहे, ते मोठमोठ्यानं उरडून सांगत होते. नेताजींना जाग करणं सहकाऱ्यांच्या जीवावर आलं. चुरचूर ते डोळे पुसत नेताजी बाहेर आले तेव्हा कियानो गडबडीनं सांगू लागले, चला सर, चला, विमान तयार आहे.

घटना करून एखादी जागा मिळू शकेल, चला। अहो पण कोणाचं विमान कुठं चाललंय माहित नाही सर, कियानो चाचरले। गंतव्य स्थान माहित नसलेल्या विमानात मी कशाला बसू? नेताजी त्यांना फटकारत बोलले, जा, जो शहाणा जाणता माहितगार अधिकारी असेल त्यालाच पाठवून द्या, मूर्खासारखे गडबड करू नका।

अदालतचं लष्करी मुख्यालय गडबडून गेलं होतं. आपल्या 26 वर्षांच्या इतिहासात पराभव आणि शरणागती हे दोन्हीही अपमानास्पद शब्द जपानी जनतेनं कधीच ऐकले नव्हते. हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या तुटाव्यात आणि शरीर विकलांग व्हावं तशीच जपानची अवस्था हिरोशिमा आणि नागासाकी प्रसंगानं केली होती. त्यांचं राष्ट्रीय जीवन असं कधीच उद्ध्वस्त झालं नव्हतं. फील्ड मार्शल तिराउचींच्या रुग्णशय्येजवळ अनेक लष्करी डॉक्टर उभे होते. फक्त 2 दिवसांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या भूमीनं शरणागती पत्करली आहे ही बातमी कानावर पडताच तिराउचींच्या पायातून वारं गेलेलं. हा अपमानास्पद प्रसंग सहन करण्याची कुवत त्या धीरोदात्त सेनानायकाच्या उरामध्ये उरली नव्हती. दालतच्या मुख्यालयाकडे किती वाईट बातम्या येत होत्या. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी भ्रमिष्ट झालेले, अनेकांनी पोटात सुरे खुपसून हारकिरी केली होती. गेल्या कित्येक महिन्यांच्या मित्र राष्ट्रांच्या बॉम्ब हल्ल्यात बळी पडून कुजलेली प्रेते अंत्यसंस्कारांची व्यवस्था नाही म्हणून सुमेधा नदीमध्ये फेकण्यात आली होती. राष्ट्रीय अपमानाच्या आघाताने दुःखी झालेले अनेक जपानी नागरिक त्याच नदीच्या पात्रात उड्या घेत होते. पराभवाच्या तडाख्यामुळे आपलं भवितव्य काय या चिंतेपोटी अनेक लष्करी अधिकारी परागंदा होत होते. संपूर्ण जपानभर गडबड, गोंधळ आणि एकच हाहाकार माजला होता. हिरोशिमा आणि नागासाकीच्या परिसरात विखारी उष्ण वारा वाहत होता. होरपळलेले हजारो देह पाणी पाणी असा एकच आकांत करीत आपल्या जळक्या टाचा घासित होते. त्या परिसरात आपण पोहोचू तर जळून खाक होऊ या भीतीने बाहेरून मदत आत जात नव्हती. जळत्या भट्टीत ओली मासळी भाजावी तसे असंख्य जीव तळमळत प्राण सोडत होते. लोखंडी पूल वितळलेले, इमारती वाकल्या होत्या. मनुष्य मात्राच्या करणीचा निषेध म्हणून घारी गिधाडेही तिकडे फिरकायला तयार नव्हती. अजून किती अणुबॉम्ब पडणार या भयगंडाने जनतेला ग्रासले होते. दालतच्या मुख्यालयातील 1,00,000 लष्करी जवान शरणागतीची मानहानी पत्करण्याऐवजी स्वतः जळून खाक व्हायला तयार झाले होते. 500 विमानांचे आत्माहुती पथक तर कोणाचेच ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. शरणागती पत्करा, आलेलं संकट शांतपणे स्वीकारूया असा जपानी सम्राटाचा संदेश घेऊन राजपुत्र कानिन हे स्वतः फार्मोसा बेटावर यायला निघाले होते. जनरल इसोडा आणि राजदूत हाचिया यांची लष्करी मोटार तिराउचींच्या तंबूकडे वळताच त्यांना रस्त्यावरच रोखण्यात आलं. तेवढ्यात एक मेजर समोरून धावत आले. त्यांनी फक्त त्या दोघांना आत घेऊन नेण्याचा लष्करी हुकूम रक्षकांना दाखवला. जेव्हा हाचिया आणि इसोडा तिराउचींच्या रुग्णशय्येजवळ पोहोचले तेव्हा त्यांची कोसळलेली प्रकृती पाहून दोघेही आवाक झाले. फील्ड मार्शलने क्षीण आवाजात नेताजींची चौकशी केली आणि त्यांनी इसोडांना विचारलं, शेवटी काय ठरलं चंद्रा बोसांचं? मांचुरियाकडे जाण्याचा त्यांचा निर्णय दिसतो. हा, त्यांचा मनसुबा मी आपल्या जनरल हेडक्वार्टरला केव्हाच कळवलाय. काय झालं त्यांचं? महोदय, त्याबाबत अजून काही समजलेलं नाही, एक मेजर सांगू लागले. आपल्या सहकार्याकरवी तिराउचींनी पुन्हा टोकियोला फोन जोडला. त्यांचा सहकारी स्वतः हिंदी नेते चंद्राबोस यांचं पुढे काय करायचं असं विचारत होता, परंतु समोरून समाधानकारक उत्तर येत नसल्याचं तिराउचींना जाणवलं. डॉक्टरांचा सल्ला धुडकावून त्यांनी रिसिव्हर स्वतःकडे ओढला आणि हुकमी आवाजात ते बोलले, मी फील्ड मार्शल तिराउची.

0: बोलतोय, चंद्रा बोसना रशियात जायचंय, त्यासाठी त्यांना आपली मंजुरी हवी आहे. जपाननं एवढी भरघोस मदत केल्यावर त्यांनी रशियासारख्या शत्रू राष्ट्राच्या आश्रयाला का निघावं हे औचित्याला धरून नाहीये. पलीकडून आवाज आला, श्रीमान आपण त्यांना कितीही मदत केली असली तरी चंद्रा बोस हे काही जपानचे गुलाम नव्हेत. हे पहा, त्यांना परवानगी देणार नसाल तर सम्राटाच्या समोर मी तुमचे धेंडवडे काढेन. काय समजता तुम्ही स्वतःला?
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते प्रमोद पवार, निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर बालगीतं प्रसारित करत आहोत.

0: वैशाली जोशी यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंधाय
2: दाढ लय दुखाल्या मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शर्मिला दातार यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत दत्तराज खोत यांचं आहे.

सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. बालगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

या गीताबरोबरच बालगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया गाता रहे मेरा दिल.

लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रलेखा या चित्रपटासाठी रोशन यांचं संगीत होतं. श्रोते हो, अब तो तुम बहुत छोटी हो, जब बड़ी हो जाओगी तो हमारे साथ काम करोगी. अशोक कुमार यांनी त्या छोट्या मुलीला विचारलं. गोड चेहऱ्याची, काळ्याभोर बोलक्या डोळ्याची ती छोटी मुलगी स्टुडिओच्या दारात अंगणात खेळताना त्यांना नेहमी दिसायची. हसरी असणारी ही छोटी मुलगी पुढं अभिनेत्री बनली, मोठी अभिनेत्री बनली आणि तिनं खरंच अशोक कुमार यांच्यासोबत चित्रपट केला. तो होता तमाशा. आणि ही अभिनेत्री म्हणजे ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी मीना कुमारी. आज 1 ऑगस्ट मीना कुमारी यांची जयंती आहे आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं.

0: पाकिजा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. मजरूह यांच्या गीताला गुलाम मोहम्मद यांचं संगीत होतं.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोतो, खुर्शीद

महाजवीन आणि मधू या ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या अल्लाह बक्ष यांच्या मुली. अल्लाह बक्ष रंगमंचावर काम करायचे, उत्तम हार्मोनियम वाजवायचे, उर्दू कवी होते. परिस्थिती मात्र जरा यथातथाच होती, त्यामुळं कुटुंबातले सगळेच जण काही ना काही काम करत असायचे. महाजवीन 4 वर्षाची होती आणि तेव्हापासून तिची आई तिला काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या स्टुडिओंमध्ये घेऊन जायची. मोठी गोड दिसायची ती छोटी मुलगी आणि त्यामुळंच या छोटीला काम मिळालं. चित्रपट होता लेदर फेस. ही मुलगी मग बेबी मर्जबी म्हणून चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करायला लागली.

सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. दिल एक मंदिर या चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांचं संगीत होतं. श्रोते हो, 4 वर्षाची ही छोटीशी मुलगी बाल कलाकार म्हणून काम करायला लागली. लेदर फेस हा पहिला चित्रपट. बेबी महजवी हे लेदर फेसचे जे दिग्दर्शक होते विजय भट त्यांनी दिलेलं नाव. बेबी महजवी यांचा प्रवास सुरू झाला. पहिल्याच चित्रपटासाठी 25 रुपये मिळाले आणि अर्थातच कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत त्या बनल्या. त्यानंतर अधुरी कहाणी, पूजा, एक ही भूल, नई रोशन, विजय, लाल हवेली अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका केल्या. पुढे मात्र पहिला चित्रपट त्यांचा जो आला तो 1952 साली बैजू बावरा. इथं पुन्हा एकदा विजय भट यांनी त्यांचं नामकरण मीना कुमारी असं केलं.

0: बैजू बावरा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शकील बदायुनी यांच्या गीताला नौशाद यांचं संगीत होतं.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोते हो, बैजू बावरामधली मीना कुमारी यांनी साकारलेली गौरी नटखट निरागस अशी होती. याच चित्रपटासाठी मीना कुमारी यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. कोहिनूर हा सुद्धा दिलीप कुमार यांच्याबरोबरचा मीना कुमारी यांचा चित्रपट, अत्यंत सदाबहार असा हा. सतत गंभीर भूमिका करणाऱ्या या दोन्ही कलावंतांना हा चित्रपट म्हणजे एक उत्तम रिफ्रेशिंग असं चेंज होता. राजकुमार, राजकुमारी, तलवार, घोडेस्वारी, संगीत, नृत्य अशी सगळी रेलचेल असणारा हा चित्रपट कोहिनूर रसिकांना खूप भावला.

साहब बीबी और गुलाम या चित्रपटात मीना कुमारी यांनी साकारलेली छोटी बहू, लयाला जात असलेली जमीनदारी आणि शोभेच्या भावल्या अशा त्या घरात वावरणाऱ्या स्त्रिया, अशी ही पतीचं प्रेम जिंकण्यासाठी प्रयत्न करणारी छोटी बहू मीना कुमारी यांनी अप्रतिम साकारली.

गुलशन नंदा यांच्या माधवी या कादंबरीवर आधारित असणारा काजल हा चित्रपट, त्या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. राजेंद्र कुमार, राजकुमार, धर्मेंद्र, पद्मिनी असे सहकलाकार काजलमध्ये मीना कुमारी यांच्या बरोबर होते आणि याच चित्रपटानं मीना कुमारी यांना फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळवून दिला.

श्रोतेहो मीना कुमारी संवेदनशील अभिनेत्री होत्या, उत्तम गायिका होत्या आणि उत्तम शायरी सुद्धा त्या लिहित होत्या. खरं तर शिकायची इच्छा होती, मात्र परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही, शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मात्र तरी सुद्धा उर्दू, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी स्वतःला मिळवलं होतं. याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:40 झाली आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: प्रसारित करीत आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी. निवेदन सोनिका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.
2: श्रोते हो, प्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात वा लिंगभेद याची कुंपण नसतात. ती स्फूर्ते कुणाही सहृदयाला, अनुभूतीपूर्व अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचं आजच्या औपचारिक शिक्षणा वाचून तरी कुठे अडतं? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. आजच्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवन कार्याचा, साहित्य संपदेचा आणि सामाजिक योगदानाचा वेध त्यांचीच लेखन कला म्हणजेच पोवाडा गायन यातून घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते लोकशाहीर, समाज जागृती करणारे क्रांतिकारक लेखक, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज आणि परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना अभिव्यक्ती दिली. अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. लहानपणीच त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. गिरगावातील कामगार वस्त्या, झोपडीतील जीवन आणि श्रमिकांचे हाल त्यांनी अगदी जवळून अनुभवले. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि जनतेच्या जीवनाशी जोडलेलं स्वरूप दिलं. श्रोते हो, आता ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माविषयी पोवाडा. सादर करतायत शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी.

0: कामगार चळवळ, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शाहिरीने आणि लोकनाट्यांनी जनतेत स्वाभिमान, संघटन आणि परिवर्तनाची प्रेरणा जागवली. जनतेच्या दुःखाला शब्द देणारे, श्रमिकांच्या संघर्षाला आवाज देणारे आणि सामाजिक समतेचा संदेश आपल्या साहित्य, शाहिरी आणि पोवाड्यातून जनमानसात पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाज प्रबोधनाच्या संदेशाचा प्रभावी आविष्कार या पोवाड्यातून अनुभवता येईल.
1: बहुगुण राशी रत्न प्रकाशी, बहुगुण राशी रत्न प्रकाशी.

अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि प्रवास वर्णनं लिहिली. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये फकीरा, वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, संघर्ष, आवडी यांचा समावेश होतो. त्यांच्या कथांमध्ये बरबाद्या कंजारी, स्मशानातील सोनं आणि कृष्णाकाठच्या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये फकीरा या कादंबरीला विशेष स्थान आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, स्वाभिमानासाठी झगडणारा आणि समाजातील दुर्बल घटकांचं प्रतिनिधित्व करणारा नायक फकीरा मराठी साहित्याचा अविस्मरणीय नायक ठरलाय. या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. आजही ही कादंबरी सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देत राहते. शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी सादर करत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयीचा हा पोवाडा.

हवी वापर करून समाज जागृती केली. पोवाडे, लावण्या, शाहिरी आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्यक्रमांना हजारो श्रोते उपस्थित राहत. त्यांच्या प्रभावी आवाजाने आणि ओजस्वी सादरीकरणाने अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित केलं. अण्णाभाऊ साठे यांचं एक प्रसिद्ध विधान आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. ते म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या कष्टाचं आणि मानवी श्रमाच्या मूल्याचं महत्व अधोरेखित केलं. आजच्या समाजात समानता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा यांचा विचार करताना अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अधिकच महत्वाचं ठरतं. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली माणुसकी, समता, बंधुता आणि परिवर्तनाची प्रेरणा नव्या पिढीसाठीही तितकीच मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांनी उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले, कष्टकऱ्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा दिली आणि साहित्याला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन बनवलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांचं स्मरण ठेवणं आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

श्रोतेहो, आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम ऐकत होतात. शब्दांचा शाहीर, जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा होता. निवेदन सोनिका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम ऐकत होतात शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा होता. निवेदन सोनिका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भोयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

शक्ती, कर्तृत्व, संस्कार, विचार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम प्रत्येक महिलेच्या मनाला नवी दिशा देणारा ठरतो. चला तर मग सखींनो, आजच्या या ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं.

सखींनो, आजची आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण अनुभवणार आहोत ज्ञान, प्रेरणा आणि इतिहासाची उज्ज्वल परंपरा. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. विषय थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, समाजात काही व्यक्ती आपल्या व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता त्याला समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य करतात.

0: अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या जनजागृती, तपासणी, रक्तदान, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत, तसंच कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर सई नेमाडे यांनी हजारो कुटुंबांना नवीन आयुष्य दिलंय. त्यांच्या या सेवा कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा करण्यात आलाय. आज त्यांच्या सेवा प्रवासाविषयी, थॅलेसेमियाबाबतची जनजागृती आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी त्यांच्याशी मनमोकळा संवाद आज आपण साधणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, स्वागत करूया डॉक्टर सई नेमाडे यांचं. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: ताई, सुरुवातीला आम्हाला सांगा, सुरुवातीपासून या प्रश्नाला आपण सुरुवात करूया की सर्वप्रथम आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल आणि थॅलेसेमियाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: खरं तर मी व्यवसायाने एमडी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. पण खरं तर शिक्षणाने मला एक निदान करण्याचं शिकवलं, रोगांचं निदान करण्याचं शिकवलं. पण थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी मला खरं तर जीवन जगायला शिकवलं. आणि रक्तपेढीमध्ये काम करत असताना मी दर 15 ते 20 दिवसांनी ही येणारी बालकं ही अतिशय धैर्याने ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी येतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात येत होती की आई वडील मात्र अतिशय हतबल, निराश, चिंताग्रस्त. आणि कुठेतरी मला असं वाटलं की ब्लड ट्रान्सफ्युजन, त्यांना लागणाऱ्या गोळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा विस्कळीत आहे आणि त्यामुळे त्यांना अतिशय म्हणजे हेलपाट्या मारणं म्हणा किंवा वारंवार फेऱ्या मारणं, ब्लड नाही म्हणून परत जात होती मुलं आणि वेळेवर न येणं, हे गोष्ट लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की ह्या मुलांसाठी आता लढलं पाहिजे आणि ही जी यंत्रणा आहे ही कुठेतरी आपण व्यवस्थित केली पाहिजे. आणि त्यांच्याकडूनच खरं तर मला ही प्रेरणा मिळाली की ह्यापुढे एकही मूल थॅलेसेमियाग्रस्त जन्माला येणार नाही ह्या ध्येयाने मी काम करायला सुरुवात केली.
0: बरं ताई, आता थॅलेसेमिया म्हणजे नेमका कोणता आजार आणि त्याची लक्षणं काय, सामान्य श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत सांगाल का?
1: थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. जसं आई वडिलांकडून आपल्याला रंग, उंची, इतर गुणधर्म प्राप्त होतात, काही आजार आपल्याला आई वडिलांकडून येतात. जसं की बीपी आहे, शुगर आहे. आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये माहिती आहे की ब्लड प्रेशर काय आहे, शुगर काय, कॅन्सर काय. परंतु थॅलेसेमिया हा आजार फारसा लोकांना माहिती नाही आहे आणि हा अनुवंशिक आजार आहे, आई वडिलांकडूनच आपल्यामध्ये येतो. तर याच्या थोडक्यात सांगते तर दोन थॅलेसेमियाचे प्रकार आहेत, एक तर थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमिया मायनर म्हणजे हिमोग्लोबिनचे जे दोन जीन्स असतात त्यापैकी एक जीन बाधित असतो त्या व्यक्तीला आपण थॅलेसेमिया मायनर म्हणतो. आणि दुसरा जो जीन आहे त्याच्या शरीरातला तो हिमोग्लोबिन बनवण्याकरता विसुरळीत काम करतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला माहीत नाहीये की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत. आणि अशा व्यक्तीचं जर लग्न थॅलेसेमिया मायनर बरोबरच जर झालं तर त्यांना होणारं जे बाळ आहे त्याच्या दोन्ही जीन्समध्ये हे बाधित जीन्स येणार आहेत आणि त्या बाळाला थॅलेसेमिया मेजर होणार आहे.
0: तर
1: थोडक्यात हा अज्ञानामुळे होणारा आजार ज्याच्यामध्ये व्यक्तीला थॅलेसेमिया मायनर आपण आहोत हे माहीत नाही आणि त्याचं लग्न थॅलेसेमिया मायनर व्यक्तीशी झालं तर त्या बाळाला होणारा आजार हा थॅलेसेमिया मेजर आहे. मग थॅलेसेमिया मेजर होणाऱ्या बाळामध्ये काय होतं तर हिमोग्लोबिन तयारच होत नाही कारण त्याचे दोन्ही जीन्स बाधित आहेत. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयारच होत नाही. जन्मतः साधारण 3 ते 4 महिन्याचे बाळ झाल्यानंतर त्याला हे रक्त चढवावं लागतं. दर 15 ते 20 दिवसांनी त्याला रक्त हे द्यावंच लागतं. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर ते बाळ दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून आहे आणि हे पण त्याचा जीवन प्रवास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी त्याला ते ब्लड घ्यायचं आहे.
0: बरं मग मॅडम, आता हे जन्मापासून निदान होतं का?
1: साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत हे समजत नाही कारण की तोपर्यंत आईचं रक्त त्या बाळाच्या शरीरात असतं त्याच्यामुळे काही डायग्नोसिस होत नाही. पण 3 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर साधारण बाळ पांढरट दिसतं कारण हिमोग्लोबिन नाही म्हणजे ते पांढरट दिसतं, त्याच्या हालचाली थोड्या कमी होतात, सतत वारंवार आजारी पडून हॉस्पिटलायझेशन व्हायला लागतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्याला डायरिया होणं, पोट फुगणं. त्यामुळे लक्षात येतं की सतत जर हॉस्पिटलायझेशन झालं, पांढरट बाळ आहे, तर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची थॅलेसेमियाची तपासणी आहे ती केली जाते आणि लक्षात येतं की बाळाला थॅलेसेमिया मेजर आहे. आणि उलट तपासणी केल्यावर लक्षात येतं की आई वडील दोघेही थॅलेसेमिया मायनर आहेत म्हणून हे बाळाला झाले आहे.
0: मॅडम, आता या आजाराबाबत हा जो थॅलेसेमिया आजार आहे,

0: मुलांमध्ये अजूनही याबद्दल कोणते गैरसमज आहेत?
1: खरं तर थॅलेसेमिया मायनर हा आजार नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण जनजागृती करतो आणि रक्त तपासणी करून देतो तेव्हा आपण त्यांना थॅलेसेमिया मायनर असं आपण त्यांना रिपोर्ट देतो. तर एक तर पहिली भीती वाटते की मला काहीतरी मोठा आजार आहे आणि माझं आता लग्न यापुढे होणार नाही, ही एक तर पहिली भीती आहे. आणि काहींना वाटतं की हा काही विशिष्ट कुटुंबांनाच होतो, बाबा माझ्या घरी तर काही झालं नाही, असं परंपरा काही माझ्याकडे नाही, बाजूच्या घरात काहीतरी आहे, बाळ सतत जात असतो हॉस्पिटलला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा थोडं निगेटिव्ह ह्याच्यातून बघतात की समजा संसर्गजन्य तर नाही ना, ही एक भीती असते. परंतु हा फक्त अनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमिया मायनर हे फक्त एक वाहक स्थिती आहे. जर व्यक्ती थॅलेसेमिया मायनर असेल तर काळजी काय घ्यायची आहे, तर त्यांनी थॅलेसेमिया मायनर व्यक्तीबरोबर लग्न टाळायचं आहे. आणि जर असं झालं की दोघेही थॅलेसेमिया मायनर आहेत, आता आमच्या कॅम्पिंगमध्ये असं लक्षात येतं की कधीही टेस्ट केली नाही आणि दोघेही थॅलेसेमिया मायनर निघाले, तर आपण त्याच्यापुढे गर्भजल तपासणीचं त्यांना आपण समुपदेशन करत असतो.
0: बरं, आणि आता तुम्ही सांगितलं जसं की जन्मापासून बाळ आजारी असतं सतत, त्यावरनं त्याची ती हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते, आणि मग हा जो थॅलेसेमिया आजार आहे हा फक्त वंश परंपरागत असतो किंवा नंतर मोठं झाल्यावरही होतो, याबाबत काय सांगाल?
1: नाही, हा वंश परंपरागतच आहे आणि हा जनरली जन्मतःच होतो. अगदी फार इंटरमिडिया ज्या केसेस असतात, म्हणजे मेजर, मायनर आणि एक मधली स्थिती म्हणजे इंटरमिडिया, ही फार क्वचित अशी होते की बाळ 13-14 वर्षाचं झाल्यानंतर ते लक्षात येतं. पण मेजॉरिटी थॅलेसेमिया मेजर ही बाळ जन्मतःच 3-4 महिन्यातच ते बाधित झालेले असतात.
0: मॅडम, आता कोसला फाउंडेशनची स्थापना तुम्ही केली आहे, मग याची स्थापना करण्यामागची नेमकी भूमिका काय होती तुमची?
1: खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा मी रक्तपेढीत काम करत होते तर असं लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये थॅलेसेमियाची रजिस्ट्री नाहीये, रजिस्ट्री नव्हती. आणि लक्षात येत नव्हतं की नक्की मुलं किती आहेत, बाधित मुलं किती आहेत, त्यांचे ब्लड ग्रुप काय आहेत, ब्लड अवेलेबल आहे की नाही ब्लड बँकमध्ये, किंवा त्यांना लागणारे जे आयन चिलेशन्स म्हणतो की वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरामध्ये आयन वाढतं आणि ते काढण्याकरता काही गोळ्या द्याव्या लागतात, तर ते मुलं प्रॉपर घेत आहेत की नाही, त्यांचं हिमोग्लोबिन किती, वेगवेगळ्या तपासण्या करतात की नाही, किंवा शासनाच्या त्यांना काही सवलती मिळतात त्या मिळत आहेत की नाही, हे कुठेही अवेलेबल नव्हती रजिस्ट्री. आणि त्याकरता पहिली रजिस्ट्री मी तयार केली की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण मुलं किती आहेत, त्याच्यात 120 मुलं आपल्याकडे रजिस्टर झाली. आणि त्यांच्याकरता आपण एक डे केअर सेंटर सुरू केलं ज्याच्यामध्ये मुलांना मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्याबरोबरच्या चिलेशनच्या गोळ्या आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स हे या डे केअर सेंटरमध्ये करून दिले जातात. त्याचा फायदा असा झाला की मुलांचं जे हिमोग्लोबिन खूप कमी होतं, जे अगदी 2 आणि 3 ग्रॅम होतं, त्यांना सुपर ट्रान्सफ्युजन्स म्हणजे डबल बॅग्स देऊन त्यांचं हिमोग्लोबिन आपण वाढवलं. काही मुलांचं प्लीहा खूप वाढली, म्हणजे स्प्लिन त्यांच्यामध्ये खूप वाढलेली होती आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत होतं, तर आपण त्याच्या सर्जरीज करून घेतल्या. ह्या सगळ्या आपल्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले स्कीम मध्ये केल्या. काही मुलांना प्रवासाच्या अडचणी होत्या की अगदी 100 किलोमीटर वरून ते जळगावमध्ये येत होते कारण पेरिफेरीला ब्लड ट्रान्सफ्युजन अवेलेबल नाही, मग त्यांच्याकरता डोर टू डोर गाडी करणं, त्यांना तिथून अगदी आनंदाने मुलं यायला लागली. त्याचा फायदा झाला की आई वडिलांपैकी एकच व्यक्ती यायची, त्यांचा तो खाडा वाचायचा नोकरीवरचा, आणि मुलं अगदी आनंदाने यायची, परत घरी सोडायच्या, कारण की हा प्रवास अतिशय संघर्ष आहे. म्हणजे दर 15 दिवसांनी जर तुम्ही म्हटलात की मुलांना खेचून आणणं, ती सुई वेदना, त्याच्यात ते गाडीने येण्याचा प्रवास तरी त्यांचा सुखकर झाला. सगळ्या मुलांना टेम्पररी UDID जे आपण कार्ड्स म्हणतो, दिव्यांगाचे कार्ड्स, हेही टेम्पररी होते, हे आपण त्यांच्याशी मीटिंग घेऊन ते सगळे सरेंडर करून घेतले आणि परमनंट कार्ड त्यांना मिळालेत आता. आणि विविध त्या शासनाच्या त्यांना आता सवलती मिळायला लागल्या, पेन्शन मिळायला लागली. बोन मॅरो ट्रान्सप्लांटला जी मुलं जाणार होती त्यांचं प्री ट्रान्सप्लांट आपल्याला काही नियोजन करावं लागतं, काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात, तर आपण या फाउंडेशनच्या मार्फत त्या मुलांचे MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन, फेरिटिन लेवल मॉनिटर करून साधारण 8-10 मुलं आपली ट्रान्सप्लांटसाठी आतापर्यंत गेली आहेत. 8 मुलं ट्रान्सप्लांट होऊन आता 2 वर्ष झाली आहेत. तर फाउंडेशनचा उद्देश आहे की आपल्याला एक मॉनिटरिंगसाठी आर्थिक सुद्धा आपल्याला हातभार लागतो कोणाचा तरी, कारण की नुसतं आपण काम करून होणार नाहीये, त्यांना आपल्याला सतत आर्थिक मदत करावी लागणार आहे. आणि एक ध्येय आहे की आपला समाज थॅलेसेमिया मुक्त झालाच पाहिजे.
0: आता जसं तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया जो आजार आहे लहानपणापासूनच असतो, वंश परंपरा त्याची असते, मग गरोदर आई राहिल्यापासून मग तेव्हा याचं निदान होतं का मॅडम?
1: शक्यतो विवाहपूर्व तपासणी केलेली कधीही बरी, पण समजा विवाहपूर्व नसेल केली तर गर्भधारणेपूर्वी केलेली जास्त योग्य. गर्भधारणा झाल्यानंतर बरेच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर काही टेस्ट केल्या जसं की HIV ब्लड ग्रुप केले जातात. थॅलेसेमिया टेस्ट अजूनही अनिवार्य नाहीये तोपर्यंत.

0: करणार नाही कोणी, पण ती गर्भधारणेत जर केली आणि ती जर गर्भधारणाच्या 3 महिन्यापर्यंत जर आपण ही टेस्ट केली तर आपण ती जर व्यक्ती पॉझिटिव्ह आली थॅलेसिमिया मायनर तर लगेचच त्याच्या हजबंडचं ती टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आणि जर हजबंड निगेटिव्ह आहे तर नक्कीच बाळ तर सेफ राहणार आहे आतमध्ये. पण जर असं लक्षात आलं की ती पॉझिटिव्ह आलेली आहे व्यक्ती गर्भधारणा झाल्यानंतर आणि हजबंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर गर्भजल तपासणी करणं आवश्यक असतं, जिथे गर्भाचं आपल्याला कळू शकतं की गर्भ अफेक्टेड आहे की नाही. आणि जर गर्भ थॅलेसिमिया मेजर असेल तर आपण त्यांना समुपदेशन गर्भपात करण्यासाठी करतो, कारण की पुढचा हा संघर्ष सगळ्यांना माहितीच आहे.
1: बरोबर. आणि काही आता थॅलेसिमियाग्रस्त मुलांसाठी ही जी आपली कोसला फाउंडेशन आहे त्याच्याकडून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात?
0: आपण जसं डे केअर सेंटर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण ज्या विविध तपासण्या केल्या जातात, MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन वगैरे, त्या आपण एक ग्रुप करतो मुलांचा. जी मुलं 10 वर्षाच्या पुढे आहेत ह्या ग्रुपमध्ये आपण त्यांना तो टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. त्याच्यानंतर समाजामध्ये विविध ठिकाणी जनजागृती करणं, शाळा कॉलेजेस म्हणा, इंटिरियर्सला, ग्रामीण भागामध्ये, इंडस्ट्री लेवलला जिथे मॅरेजेबल ग्रुप आहे किंवा ज्या भागामध्ये थॅलेसिमिया मेजरची मुलं जास्त आहेत त्या भागामध्ये आपण जास्त करून फोकस्ड जनजागृती करतो. त्याच्यानंतर त्यांना थॅलेसिमियाची टेस्ट करून देणं, माझ्या स्लॅबमधून आपण करून देणं, आणि जर थॅलेसिमिया मायनर व्यक्ती असेल तर त्यांचं काउन्सिलिंग करणं की बाबा त्यांनी लग्नामध्ये काय काळजी घ्यायची, लग्न करत असाल तर काय काळजी घ्यायची, लग्न झालं असेल तर त्याच्या पार्टनरची टेस्ट करून देतो, आणि दोघं मायनर असतील तर परत ते गर्भजळ धारणा झाल्यानंतर गर्भजळाची तपासणी करण्याचं काउन्सिलिंग करणं. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जनजागृती साधारण 10,000 व्यक्तींपर्यंत पोहोचलोय. मायनर जे कपल्स होते, दोघेही मायनर असतानाचे जे कपल्स आहेत, असे साधारण 70 कपल्सला आपण KM हॉस्पिटलला पाठवलं आणि त्याच्यामध्ये 9 जन्म आपण रोखले. 9 जन्म हे थॅलेसिमिया मेजरचे आत गर्भ होते ते आपण रोखले. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन इन्फ्युजन पंप लायब्ररी सुरू केलेली, हे अतिशय नवीन पद्धतीने आपण हे पहिल्यांदाच जळगावमध्ये केलं की ह्या मुलांना सतत ब्लड दिल्यामुळे आयन शरीरामध्ये खूप वाढतं आणि ते ठिकठिकाणी अवयवांमध्ये जाऊन ते साचतं. त्याच्यामध्ये ब्रेन म्हणा किंवा लिव्हर, पॅनक्रियास अशा अवयवांमध्ये ते गेल्यामुळे त्यांना ते काढायला एक पंप लागतो आणि तो पंप रात्रभर लावून ठेवावा लागतो त्यांच्या स्किनवरती. मग आता हॉस्पिटलमध्ये जर अशी मुलं राहिली तर त्यांचं महिन्यातले 15 दिवस हॉस्पिटलमध्ये जातील, त्याकरता तो पंप आपण विकत घेतलेला आहे आणि तो पंप आपण त्यांना देतो, त्याच्याबरोबर त्याची औषधं आपण त्यांना देतो फाउंडेशनमार्फत. ती मुलं ती घरी लावतात पंप आणि त्यांचं झालं की आपण तो पंप दुसऱ्या पेशंटला देतो. अशा पद्धतीने ही लायब्ररी सुरू केली आहे. त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आर्थिक मदत करणं, फॉलोअप घेणं, ज्या मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, काही मुलांचे फेरिटिन खूप जास्त वाढलेले आहेत, त्यांचा फॉलोअप करून देणं. नुकतंच आपल्याला एक ॲम्ब्युलन्स डोनेशनमध्ये मिळाली आहे. ही ॲम्ब्युलन्स डेडिकेटेडली थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आहे, जी हॉस्पिटलमध्ये सकाळी जाऊन थांबते. त्यांना विविध ब्लड बँकमध्ये ब्लड घ्यावं जावं लागतं तर ती ब्लड बँक टू हॉस्पिटल्स फेऱ्या मारते. इमर्जन्सी ही फक्त त्यांच्यासाठीच आहे, थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी.
1: बरं मॅडम, आता आपण असं ऐकलेलं आहे आणि ती गोष्ट खरी पण आहे की थॅलेसिमियाचे जे पेशंट असतात त्यांना नियमित रक्त लागतं, आणि मग नियमित रक्तदान या मुलांसाठी किती महत्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी उपयुक्त कसं आहे हे
0: एक लक्षात आलं असेल की रक्ताचाच आजार आहे म्हटलं.
1: आणि कोणत्याही ब्लड ग्रुपचं त्यांना रक्त चालतं का?
0: एक लक्षात आलं असेल तुमच्या या आपल्या चर्चेमध्ये की हा रक्ताचा आजार आहे आणि दर 15 ते 20 दिवसांनी रक्त लागतं. तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण 350 मुलं ही बाधित आहेत, तर 350 मुलं ब्लड बँकमध्ये दर 15 ते 20 दिवसांनी येतात आणि त्यांना हे मोफत ब्लड दिलं जातं. तर एक अंदाज तुम्हाला येईल की प्रचंड भार हा ब्लड बँकवरती असतो आणि जर त्याला पर्याय नाही आहे, रक्ताला पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे जर रक्तदान केलं नाही तर ह्यांचं जीवन खरंच खूपच संघर्षमय होणार आहे. तर सगळ्यांना खरं तर आव्हान आहे की जी व्यक्ती सुदृढ आहे, जी 3 महिन्यांनी दर 3 ते 4 महिन्यांनी जी रक्त देऊ शकते. काही समाजामध्ये गैरसमज पण आहे, रक्त दिल्यावर अशक्तपणा येतो, कोणाला काही चक्कर येते, कोणाला काही वाटतं, पण खरं तर रक्तदानामुळे त्यांच्या शरीरावरच खरं तर फायदे खूप होतात. ते तर वेगळी चर्चा होण्यासारखा विषय आहे, पण सगळ्यांना आव्हान करेल की बरेच वेळा समाज माध्यमांमध्ये रील्स केले जातात फक्त, पण खरंच कृती जर केली तर अमूलाग्र बदल घडणार आहे. मुलांचं हे जे संघर्ष आहे, खरं तर आई वडिलांचा संघर्ष कमी होणार आहे, कारण दर 15 ते 20 दिवसांनी अक्षरशः त्यांना प्रत्येक डोनरला फोन करून बोलवावं लागतं आणि बरेचदा ते तोंडावर नाहीच म्हणतात आणि अशा पद्धतीने ते खचून जातात. तर त्यांना जर तुम्हाला उभारी द्यायची असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे.
1: आणि मग कुठल्याही याचा त्यांना
0: नाही, त्यांच्याच ग्रुपचा.

0: पण देतो त्यांना त्यांच्या, कारण काय होतं की सतत रक्तदान, त्यांना सतत रक्त घ्यावं लागतं, दर 15 ते 20 दिवसांनी त्यांना रक्त घ्यावं लागतं, आणि जर विविध असे जर ब्लड ग्रुपचे दिले तर त्यांना तर रिॅक्शनच येणार आहे, ते आपण टाळतो.
1: बोन मॅरो ट्रान्सप्लांट बाबत लोकांमध्ये भीती असते, मग त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक उपचार पद्धती आहे, जसं 15 ते 20 दिवसांनी ब्लड घेतात मुलं, आणि त्याचीच एक उपचार पद्धती ज्याच्यामध्ये हे थॅलेसिमिया फ्री होऊ शकतात, ही एक उपचार पद्धती कायमस्वरूपी आहे. आता ह्याच्यामध्ये लेकरू गमावण्याची खरं तर भीती आहे, पहिली भीती ही लेकरू गमावण्याची, दुसरी की सक्सेस होईल की नाही. आता खरं तर तंत्रज्ञानामुळे असं झालं आहे की जे आधी 45 ते 50% यश मिळत होतं ते आता साधारण 65 ते 70% मिळायला लागलंय. आर्थिक भार प्रचंड आहे ह्याच्यामध्ये, ही एक भीती आहे की जरी शासनाकडून आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत मिळाली तरी ही फक्त ट्रान्सप्लांटसाठी असते, त्याकरता राहण्यासाठी जो खर्च लागतो, कारण की हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारण 3 ते 4 महिने हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये राहावं लागतं, मग तो खर्च असतो आणि कॉम्प्लिकेशन्स होत राहतात, पुनर्जन्म होतो बाळाचा, ह्या सगळ्या संघर्षातून आधी तर हे मुलं पुढेच जात नाहीत, ट्रान्सप्लांट पर्यंत आई वडील तयार होत.
1: एक भीती असते मनामध्ये,
0: एक भीती आहे, आणि खरं तर आता समाजाच्या दायित्वामुळे खूप कुटुंबांना आधार मिळतो आहे, परंतु लेकरू गमावण्याची भीती तर प्रत्येकाला आहेच, त्याच्यामुळे हे बरेच पालक तयार होत नाहीत लवकर,
1: आणि ती एक प्रकारची रिस्क घ्यायला लवकर कोणी तयार पण नाही,
0: तयार होत नाही. परंतु माझं स्पष्ट असं मत आहे की जरी रिस्क आता घेतली नाही तरी फक्त ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा रिस्क आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे त्यांना काही व्हायरसेस होऊ शकतात, जसं की हिपॅटायटीस सी आहे, हिपॅटायटीस बी, HIV सारखं संक्रमण होऊ शकतं. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे आयन डिपॉझिट्स होतात विविध अवयवांमध्ये, त्याच्यामुळे जर ट्रान्सप्लांट जर त्यांचं मॅच झालं त्यांच्या बहीण भाऊ किंवा आई वडिलांशी तर मला वाटतं करायला सध्या काही हरकत नाही.
1: मॅडम, आता विवाहापूर्व थॅलेसिमिया स्क्रीनिंग आवश्यक आहे का, आणि ती का आवश्यक आहे, त्याचा भविष्यातील पिढीवर काय परिणाम होईल?
0: जसं आता तुम्हाला सांगितलं की मानसिक, शारीरिक, आर्थिक संपूर्णपणे होरपळून काढणारा आजार आहे, आणि जर हे संघर्ष जर टाळायचा असेल तर मला वाटतं एकच प्रतिबंध हाच एक उपाय आहे, आणि तो खात्रीचा आहे, आणि प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये, प्रायव्हेट लॅबोरेटरीजमध्ये रक्ताची थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी ही केली जाते अगदी सहजरित्या, साधारण 1000 ते 1200 रुपये लागतात. हा संपूर्ण संघर्ष म्हणजे एक कुटुंब जर तुम्ही म्हटलं की जो ब्लड ट्रान्सफ्युजन घेतोय त्याचा महिन्याचा खर्च साधारण 13 ते 14 हजार आहे, मानसिक प्रचंड ताण असतो. हा संघर्ष जर टाळायचा असेल तर विवाहपूर्व अगदी साधी थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी करणं कधीही चांगलं.
1: बरोबर, म्हणजे ती काळजी जर आपण घेतली तर मग संघर्ष करण्याची वेळ येणारच नाही,
0: आणि भावी पिढी थॅलेसिमिया मुक्त होईल, तो होणारच आहे.
1: मॅडम, आता आपण ही जी जनजागृती करतात तर ग्रामीण भागात तुम्ही जनजागृती करताना तुम्हाला कोणती आव्हानं आलीत, सामोरं जावं लागलं तुम्हाला त्या आव्हानांना?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागामध्ये रिपोर्ट बघितला थॅलेसिमिया मायनरचे की घाबरतात लोक, रिपोर्ट लपवले जातात. बऱ्याच वेळा जी ज्येष्ठ मंडळी असतात जी कुंडली बघतात आणि रिपोर्ट बाजूला ठेवतात, तर माझ्याकडे असे काही कपल्स आहेत की दोघांकडेही थॅलेसिमिया मायनरचे रिपोर्ट्स होते, ते मायनरचे रिपोर्ट त्यांनी लपवले आणि त्यांचं बाळ थॅलेसिमिया मेजर झालं. तर एक भीती आहे की लग्न होणार नाही, आपण थॅलेसिमिया मायनर आहोत म्हणजे काहीतरी गंभीर आजार आहे या व्यक्तीला आणि ह्याच्याशी लग्न न केलेलं बरं, म्हणून एक कुटुंबाचा दबाव असतो, ज्येष्ठ मंडळींचा दबाव असतो की नाही हे रिपोर्ट बाजूला ठेवून द्या, आपण कुंडली बघू, जुळते आहे करून टाका लग्न. ह्या पद्धतीने आम्हाला हे मोठं चॅलेंज आहे. जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅम्पिंग करतो, 1000-2000 टेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे साधारण 500-600 जण काउन्सिलिंगला येतात, भीतीपोटी येतच नाहीत बरेच जण की नको हे आजार काहीतरी वेगळंच आहे.
1: मॅडम, आता आपण जे कार्य करता आहात, तुमचं जे कोसला फाउंडेशन आहे त्यामार्फत सुद्धा आपण जनजागृती करण्याचं काम करतात, आर्थिक मदत करण्याचं काम करतात, विविध उपक्रम आपण त्यामार्फत राबवतात, आणि मग थॅलेसिमिया मुक्त भारत आपल्याला करायचा आहे. आपल्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवीन आयुष्य सुद्धा मिळालंय, तर मग एखादा असा हृदयस्पर्शी अनुभव आपण आमच्यासोबत शेअर कराल?
0: हो, नक्कीच मॅडम. ऍक्च्युली आता माझं असं झालं आहे की आमचा जो थॅलेसिमियाचा ग्रुप आहे त्याचं नावच थॅलेसिमिया परिवार आहे, आणि त्याच्यामध्ये मला सगळेजण ताई म्हणतात, मला सगळेजण म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रेम मिळतं, तर आणि भरपूर विश्वास आहे माझ्यावरती लोकांचा. आता तर एक नुकतंच असं घडलं की मला एक कॉल आला अननोन नंबरवरून की डॉक्टर ताई बोलताय का? म्हटलं बोलतेय. म्हणे तुम्ही मला आता इथेच पाहिजे, आता लगेच या. म्हटलं कोण बोलतंय? तुम्ही मला इथे पाहिजे. तर

0: मी त्यांना म्हटलं कुठे पाहिजे, तर म्हणे तुम्ही मला इथे पाहिजे आणि लगेच या, माझ्या बाळाला घ्या आणि औरंगाबादला जा आणि ट्रीटमेंट द्या जी काही आहे ती. मग नंतर मी सगळी चौकशी केली, तिला फोन केला परत की कुठे आहे ते सांग मी येते. मग डॉक्टर गौरव महाजन सरांकडे ती व्यक्ती होती, तिच्या बाळाला पांढरी कावीळ ब्लडमुळे होणारी हिपॅटायटिस सी, तर ह्याच्या आधी सुद्धा 12-13 मुलांना झाली होती आणि आम्ही गाडी करून तिथे गेलो होतो आणि ती कावीळीपासून आता मुक्त झाली हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी इतका माझ्यावरती विश्वास ठेवला की माझ्या लेकराला घ्या आणि तुम्ही घेऊन जा. म्हणजे मला इतकं छान वाटतं आता की मला रात्री 2-3 वाजता कॉल येतात, काहीही जरी झालं तरी ते मला आधी सांगतात, घरामधल्या अडचणी सांगतात, मुलं त्यांच्या अडचणी सांगतात. हे खरं तर माझ्या संपूर्ण या प्रोजेक्टचं यश आहे. बाकी पुरस्कार तर मिळतात पण मला सगळ्यात जास्त पुरस्कार हे लेकरच देतात.
1: खरे. आता आपण या आजाराबाबत ज्यावेळेस बघतो मॅडम आणि त्यांच्या ज्या पेशंट आहेत त्यांना आपण संघर्ष करताना सुद्धा बघतो, तर महिलांची या लढ्यातील भूमिका आपल्याला काय जाणीव देऊन जाते किंवा आपल्याला काय वाटतं महिला ज्यावेळेस या आजाराबाबत संघर्ष करताना आपल्याला दिसतात?
0: भरपूर शिकायला मिळते. खरं तर मी त्यांच्यामुळेच खरं तर सक्षम झाले. माझी सुद्धा असं मला वाटतं की इतकी कपॅसिटी सामाजिक कार्य करण्याची कधीच नव्हती. यांचा संघर्ष बघितला की दर 15 दिवसांनी एखाद्या ग्रामीण भागातून त्या लेकराला घेऊन यायचं, प्रवास करून हॉस्पिटलला येणं, सुई लावणं, त्या वेदना, बाळ रडत असतं सतत च्या फेऱ्या, ब्लड बँकला, ब्लड बँकला आल्यावर कळतं की ब्लड नाहीये, परत दुसऱ्या ब्लड बँकला जाणं, अशा फेऱ्या, आर्थिक गणित सांभाळणं, मानसिक ताण प्रचंड असतो आणि त्याच्यात सुद्धा ते हसत खेळत तुम्हाला त्याची उत्तरं देतात. हे या सगळ्या महिलांना, आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या आमच्या या ताईंना सलाम आहे खरं तर, की इतका संघर्ष खरोखरच करणं त्यांनाच जमत आहे. खरंच करणं खूप कठीण आहे आजकालच्या काळामध्ये.
1: खरंच मॅडम, आता तरुणांनी रक्तदान आणि समाज सेवेत सहभागी होण्यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल?
0: रक्तदान खरं तर ह्या लेकरांसाठी जीवनदान आहे. जसं मी म्हटलं की ह्या श्वासाबरोबर त्यांना रक्ताची खूप गरज आहे आणि नुसतं म्हणून चालणार नाही की रक्तदान करा किंवा बॅनर लावून चालणार नाही. आम्ही ठिकठिकाणी हे रक्तदान शिबिरं घेतो आणि खूप चांगला प्रतिसाद सध्या आपल्याला मिळतोय, अवेअरनेस खूप चांगला झालाय. तरी मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक सक्षम तरुणांनी रक्तदान एकदा तरी केलं पाहिजे आणि ब्लड बँकमध्ये येऊन त्यांनी व्हिजिट केली पाहिजे की एका तुमच्या रक्तदानामुळे, एका बॉटलमुळे किती जीवन, किती लोकांना जीवन मिळतं हे जर कळलं तर नक्कीच अजूनही तरुण मुलं प्रोत्साहित होतील.
1: खरंच आहे. आणि ही समाजसेवा आपण करता आहात ताई आणि याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींकडून सन्मान मिळाला तुम्हाला, त्यावेळेचा क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: खरं तर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला की या कामासाठी माझी दखल घेतली गेली. पण म्हणतात ना की मनापासून केलेली ही सगळी धडपड आणि हे मी फक्त प्रतिनिधित्व केलं ह्या पूर्ण जो पुरस्कार मला मिळाला त्याचा, पण खरे जे हक्कदार आहेत ही माझी सगळी लेकरं आहेत, थॅलेसिमियाचे त्यांचे आई वडील आहेत, माझ्या फाउंडेशनमधले सगळे माझे सदस्य सहकारी डॉक्टर्स आहेत ज्यांनी विश्वास ठेवला आणि हे काम माझ्यापेक्षा जास्त तर म्हणजे सगळे हे पॅरेंट्सच करतात. म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा जनजागृती करणं ते माझ्यासोबत असतात किंवा आपण एखादा उपक्रम घेतला, तर आता आम्ही रिसेंटली आमचा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केला होता तर त्याच्यात मुलांनीच सहभाग घेतला होता ज्याच्यामध्ये त्यांनी आज शिवाजी असता तर हे नाट्यसुद्धा सादर केलं. तर प्रत्येक व्यक्ती हा अगदी फाउंडेशनमध्ये मनापासून काम करतोय, त्याच्यामुळे मला वाटतं की हा पुरस्कार मी त्यांनाच देईन. मी फक्त प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते आणि एक मोठी जबाबदारी आता असं वाटतं की एक मला मिळाली, एक प्रेरणा मिळाली की अजून सुद्धा काम अजून असंच लढलं पाहिजे या मुलांसाठी.
1: वा, खरंच खूप छान. आता मॅडम, पुढील काळामध्ये कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे?
0: माझं तर एक स्वप्न आहे की डे केअर सेंटर एक चांगलं सुरू करावं. डे केअर सेंटर आहेच खरं, आता सुद्धा आपलं एक थॅलेसिमिया डे केअर सेंटर आहे, परंतु ह्या मुलांनी फक्त जगण्यापेक्षा आत्मविश्वास आणि उंच भरारी घेतली पाहिजे. मग त्याकरता डे केअर सेंटर सोबतच त्यांना काही स्किल्स शिकवणं, मग त्याच्यामध्ये तुमचे कम्प्युटर्स म्हणा, पेंटिंग्स म्हणा, नृत्य म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी घडवायचं आहे मला. डे केअर सेंटरमध्ये त्यांची काळजी तर घेतली जाईल, विविध डॉक्टर्स येतील, तपासण्या करतील, परंतु हे जे मानसिक खच्चीकरण होत असतं ह्या मुलांचं, सतत जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे ह्या विचाराने, ते कमी करण्याकरता कुठेतरी मला हे असं एक गुरुकुल सेंटर त्यांच्याकरता नक्कीच सुरू करायचं आहे भविष्यामध्ये.
1: वा, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आता जाता जाता

0: शेवटचा प्रश्न की आपल्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व भगिनींसाठी थॅलेसेमिया मुक्त भारताचा संदेश तुम्ही काय द्याल?
1: थॅलेसेमिया मुक्त खरोखरच आपल्याला समाजामध्ये करायचं असेल तर सजग होण्याची गरज आहे. प्रत्येकाने विवाहपूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे. रक्तदान करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की जी मुलं आहेत आत्ता थॅलेसेमियाग्रस्त त्यांना जीवनदान द्यायचं असेल तर रक्तदान करण्याची गरज आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी नक्कीच कुटुंबाला आधार दिला पाहिजे. कवी दत्त हलसगीकर सरांची कविता नेहमीच आवडते.

0: मैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट महान राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका. लेखन संगीता नेवे यांचं, वाचक स्वर सारिका दांडगे यांचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आता आपण जाणून घेणार आहोत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ही टरफले उचलणार नाही, असं शाळेतल्या शिक्षकांना ठामपणे सांगणारे लहानपणीचे ते बाळ गंगाधर टिळक. सखींनो, आपणा सर्वांनाच ठाऊक आहेत, हो ना? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते, समाज जागृती करणारे विचारवंत, पत्रकार आणि राष्ट्रवादी नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्थान भारतीय इतिहासात अत्यंत महत्वाचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजही ऐकताच सखींनो आपल्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. त्या काळात अर्थात स्वातंत्र्यपूर्वी त्यांचा हा संदेश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला. टिळकांचं कार्य मुख्यतः राजकीय क्षेत्राशी संबंधित मानलं जातं, परंतु सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांचे विचार आणि भूमिका महत्वपूर्ण होती. मात्र त्यांच्या काळात भारतीय समाजात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत कठीण होती. स्त्री शिक्षणाचा अभाव, बालविवाह, विधवांचे हाल, स्त्रियांवरील सामाजिक बंधनं आणि पुरुष प्रधान व्यवस्था यामुळं स्त्रियांच्या प्रगतीला अनेक अडथळे होते. या पार्श्वभूमीवर टिळकांनी स्त्रियांच्या स्थानाबाबत मांडलेले विचार आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका समजावून घेणं आपणा समस्त स्त्रीवर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे. हीच आजच्या दिने टिळकांना खरी मानवंदना ठरेल. लोकमान्य टिळकांचा काळ आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी इथं झाला. त्यांच्या या काळात एकीकडं ब्रिटिश राजवट तर दुसरीकडं भारतीय समाजात अनेक सामाजिक समस्या होत्या. त्या काळात बहुतांश स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात असे. बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. लहान वयात विवाह झाल्यामुळं अनेक मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं. विधवा स्त्रियांचं जीवन तर अत्यंत कठीण होतं. त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनं लादली जात होती आणि असह्य अन्याय त्यांना सहन करावा लागत होता. लोकमान्य टिळक हे राष्ट्रवादी विचारांचे नेते होते. त्यांचा मुख्य भर भारतीय समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करणं आणि स्वराज्य मिळवणं यावर होता. तसंच अनेक समाजसुधारकांसोबत टिळकांनीही स्त्रियांच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न सुरू केले. चला तर मग मैत्रिणींनो, सर्वप्रथम जाणून घेऊया स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्य टिळकांची भूमिका. सखींनो, लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात अजिबात नव्हते. स्त्रियांना शिक्षण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं. एक शिक्षित स्त्री आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची योग्य प्रकारे जबाबदारी सांभाळू शकते आणि आपल्या मुलांवरही ती चांगले संस्कार करू शकते. टिळकांच्या मते स्त्री शिक्षण हे भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेलं असावं. त्यांनी स्त्रियांना ज्ञान, संस्कार आणि नैतिक शिक्षण मिळावं यावर भर दिला. मात्र त्यांची स्त्री शिक्षणाची कल्पना त्या काळातील आधुनिक सुधारकांपेक्षा वेगळी होती.

होती. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांनी त्या प्रकारे थेट शैक्षणिक चळवळ उभी केली नाही, पण त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्व मान्य केलं. शेवटी काय तर स्त्री शिक्षण ही काळाची गरज. शिक्षित स्त्री शान समाजाची, सन्मान देशाची. स्त्रियांच्या सन्मानाबाबत लोकमान्य टिळकांचे विचार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळक स्त्रियांना समाजातील महत्वाचा घटक मानत होते. कुटुंब आणि समाजाच्या निर्मितीमध्ये स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे असं त्यांचं मत होतं. स्त्री ही केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून ती संस्कारांची, समाजाची आणि देशाची निर्माती आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून स्त्रियांचा आदर करण्याचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना उच्च स्थान असल्याचं ते मानत होते. त्यांच्या मते समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्यच नाही. आणि सखींनो, हे तर आपणा सर्वांनाही मान्य आहे, हो ना? तेव्हाच तर आपण म्हणतो, मुलगी शिकली प्रगती झाली. आता मैत्रिणींनो, संमती वयाचा कायदा आणि टिळकांची भूमिका. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक विचारांमधील सर्वात महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे संमती वयाचा कायदा. मैत्रिणींनो, 1891 मध्ये ब्रिटिश सरकारनं संमती वयाचा कायदा केला. या कायद्यानुसार मुलींच्या विवाहानंतर त्यांना संसार करण्यासाठी किमान वय वाढवण्यात आलं. अनेक समाज सुधारकांनी या कायद्याचं समर्थन केलं, कारण त्यामाग बालविवाहामुळे होणाऱ्या अन्यायापासून मुलींचं संरक्षण करण्याचा उद्देश होता. मात्र टिळकांनी या कायद्याला विरोध केला. त्यांचा विरोध स्त्रियांच्या संरक्षणाच्या कल्पनेला नव्हता, तर ब्रिटिश सरकारनं भारतीय सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याला होता. त्यांचं मत होतं की समाजातील सुधारणा या परकीय सरकारच्या कायद्यांद्वारे नव्हे, तर समाजाच्या अंतर्गत परिवर्तनातून व्हायला हव्यात. टिळकांच्या या भूमिकेवर अनेक सुधारकांनी टीका केली. अर्थात टिळक हे स्त्रियांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांच्या विरोधात नव्हतेच मुळी, परंतु टिळकांच्या मते भारतीय समाजाला स्वतःच्या परंपरा आणि समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि टिळकांचा हा विचार आपल्यालाही पटण्यासारखा आहे, बर का सखींनो? कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यानं आपल्या संसारात केलेली लुडबुड आपण खपवून घेत नाही, हो ना? मग आपल्या देशाच्या कारभारात परकीयांनी केलेली लुडबुड कोण खपवून घेणार बरं? लोकमान्य टिळकांसारखा स्वाभिमानी आणि कणखर व्यक्ती तर मुळीच हे खपवून घेणार नव्हता. आता मैत्रिणींनो, विधवा विवाहाबाबत टिळकांची भूमिका काय होती ते जाणून घेऊया. त्या काळात विधवा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. समाजातील अनेक अनिष्ट रूढींमुळं विधवांना अपमानास्पद जीवन जगावं लागत होतं. लोकमान्य टिळक विधवांच्या दुःखाबद्दल अतिशय संवेदनशील होते. त्यांनी विधवांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणं आवश्यक असल्याचं देखील मान्य केलं. मात्र विधवा विवाहाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका काही समाज सुधारकांइतकी आक्रमक नव्हती. त्यांचा विश्वास होता की समाजातील बदल हे हळूहळू आणि लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणून केले पाहिजे. त्यामुळं त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी सावध भूमिका स्वीकारली. शेवटी आपणही म्हणतोस की देर से आए पर दुरुस्त आए. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजातील सर्व लोकांना एकत्र आणले. या माध्यमातून त्यांनी मनामनात राष्ट्रीय भावना जागृत केली. या सार्वजनिक उत्सवांमुळे महिलांनाही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली. स्त्रियांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यास या चळवळींचा उपयोग झाला. पुढील काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा वाढता सहभाग दिसून आला. त्यासाठी निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणात टिळकांच्या जनजागृतीच्या कार्याचाही मोठा वाटा होता, हे विसरून चालणार नाही, बर का मैत्रिणींनो?

पत्रकारितेच्या माध्यमातून स्त्रीविषयक कार्य. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्यांनी आपल्या लेखांद्वारे लोकांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या समस्या, समाजातील रूढी आणि शिक्षण यासारख्या विषयांवर त्यांनी विचार मांडले. त्यांची पत्रकारिता ही केवळ राजकीय नव्हती, तर समाजाला योग्य दिशा देणारी होती. समाजात जागृती निर्माण करणं आणि राष्ट्रीय भावना मजबूत करणं हे त्यांच्या पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट होतं. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक धोरणाचं मूल्यमापन. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांची स्त्रियांविषयी भूमिका ही त्यांच्या काळाच्या सामाजिक परिस्थितीशी जोडलेली होती. त्यांनी स्त्रियांचा आदर, शिक्षण आणि सामाजिक महत्व मान्य केलं होतं. त्यांनी स्त्रियांना राष्ट्रनिर्मितीतील महत्वाचा घटक मानलं होतं. परंतु सामाजिक सुधारणा करण्याच्या पद्धतीबाबत त्यांचा दृष्टिकोन अतिशय सावध होता. ते परंपरा आणि समाजाची मानसिकता लक्षात घेऊन बदल करण्याच्या बाजूने होते. त्यांच्या विचारांमध्ये काही मर्यादा होत्या, परंतु त्याचवेळी त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीय जागृती निर्माण करून स्त्रियांच्या सहभागासाठी पोषक वातावरण तयार केलं. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. ते मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांना वाटत होतं की प्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणं महत्वाचं आहे, त्यानंतर सामाजिक सुधारणा अधिक प्रभावीपणे करता येईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. चला तर मग सखींनो, शेवटी आपण वळूया आता निष्कर्षाकडं. सखींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका या भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा भाग आहे. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाला महत्व दिलं, स्त्री शिक्षणाची आवश्यकता मान्य केली आणि समाजातील स्त्रियांच्या भूमिकेचं महत्व स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रनिर्मितीत स्त्रियांच्या भूमिकेला स्थान दिलं. जरी त्यांच्या काही सामाजिक भूमिकांवर टीका झाली असली, तरी त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक ठरतं. जसं आपणास ठाऊक आहेच की लोकमान्य टिळक हे मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांचे मुख्य ध्येय हे भारतीय स्वराज्य होते. त्यांच्या कार्यामुळं भारतीय समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि पुढील सामाजिक परिवर्तनासाठी एक मजबूत असा पाया तयार झाला. म्हणूनच मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रीविषयक विचार हे भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विषय मानले जातात. तेव्हा मैत्रिणींनो, अशा या महान समाज सुधारकास त्रिवार अभिवादन करून मी आता आपली अनुमती घेतेय. नमस्कार.

लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आत्ताच आपण ऐकल्यात. लेखन संगीता नेवे यांचं होतं, वाचक स्वर होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली अनुमती घेते. पुन्हा भेटूस नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 3व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचं 1 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी बातम्या, आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे अवघाची संसार. डॉक्टर वसंत अवसरे यांची रचना आहे आणि वसंत पवार यांचं संगीत.

0: आशा भोसले यांनी लिहिलेलं थोरली जाऊ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांची रचना होती आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: श्रोतेहो वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया कैवारी या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि प्रभाकर जोग यांचं संगीत.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आता ऐकूया गुपचुप गुपचुप या चित्रपटातील गीत. सुरेश वाडकर यांच्या सह मधुसूदन कारेलकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत.
3: कधी कुठे मन वेडे गुंतले

0: श्रोतेगोष्ट सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारच्या 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालये स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2,738 रुपये, कोलकातामध्ये 2,872 रुपये, मुंबईत 2,690 रुपये तर चेन्नईत 2,906 रुपये इतकी झाली आहे। त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये,

50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6,00,000 प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ऍडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर

0: मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला जिल्हा. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाची अपेक्षा असताना अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 15.5% पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी अकोट आणि तेल्हारा या 2 तालुक्यांतच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उर्वरित 5 तालुक्यांत पावसाची तूट कायम आहे. सर्वाधिक तूट अकोला तालुक्यात असून येथे सरासरीच्या केवळ 64.4% पाऊस झाला आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. 24 जुलै रोजी 18.35% असलेला जलसाठा 4 दिवसांत घटून 17.24% आला आहे. त्यामुळे शहरात सध्या 6 दिवसांत आडपाणी पुरवठा केला जात असून पुढील महिन्यातही पावसाने दडी मारल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महावितरणच्या पर्यावरणपूरक गो ग्रीन उपक्रमाला अकोला परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडळातील 1,55,000 अधिक ग्राहकांनी कागदी वीज बिलाऐवजी ईमेल आणि SMSद्वारे पेपरलेस वीज बिल स्वीकारले आहे. त्यामुळे ग्राहकांची दरवर्षी सुमारे 1,86,00,000 रुपयांची बचत होत असून त्यात अकोला जिल्ह्यातील 61,000 अधिक ग्राहकांचा समावेश आहे. राज्य शासनानं स्मार्ट शिधापत्रिकांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानं अकोला जिल्ह्यातही लवकरच स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र QR कोड असलेले हे कार्ड मिळणार असून त्यामुळे शिधावाटपात पारदर्शकता वाढण्यास, बनावट शिधापत्रिका आणि गैरवापराला आळा घालण्यास मदत होणार आहे. कुटुंब नियोजनात महिलांवरच अधिक भार पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 6,578 कायमस्वरूपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी 6,234 शस्त्रक्रिया महिलांच्या तर केवळ 344 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शासनाकडून पात्र लाभार्थी आणि प्रेरकांना आर्थिक प्रोत्साहनही दिले जात आहे. यंदा पावसाला झालेला विलंब, एल निनोचा प्रभाव आणि बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हजारो तक्रारींची दखल घेत कृषी विभागानं बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांना संयुक्त शेत पाहणी करून दोष आढळल्यास नुकसान भरपाई, पर्यायी बियाण्यांचा पुरवठा किंवा अन्य उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अकोल्यातील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देण्यात येत असून मार्च ते मे या 3 महिन्यांत 906 महिलांनी सामान्य प्रसूतीद्वारे बाळांना जन्म दिला आहे. नियमित तपासणी, उच्च जोखमीच्या गर्भवतींवर विशेष लक्ष आणि प्रसूतीपूर्व नियोजनामुळे अनावश्यक सिझेरियन टाळण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून केला जात आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 70 शेतकरी कुटुंबांना लाभ मंजूर झाला असून त्यापैकी 58 कुटुंबांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे।

0: वाशिम जिल्हा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशिमने सोयाबीन उत्पादनात राज्यात आघाडी घेतली असून हळद आणि चिया उत्पादनातही गेल्या 3 वर्षात मोठी प्रगती केली आहे. मात्र यंदा मान्सूननं साथ न दिल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ 13.9% जलसाठा शिल्लक असून नदी नाले अद्याप कोरडे आहेत. तरीही जिल्ह्यात 93.63% खरीप पेरणी पूर्ण झाली असून सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. रिसोड पोलीस ठाण्यातील कोठडीत 2011 झालेल्या बेंग्या पवार यांच्या मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षानंतर पवार कुटुंबाला न्याय मिळाला असून राज्यातील हे महत्वाचे प्रकरण मानले जात आहे. यवतमाळ येथे झालेल्या 21व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात वाशिम जिल्हा पोलीस दलानं उल्लेखनीय कामगिरी करत 6 सुवर्ण 7 रौप्य आणि 4 कांस्य अशी 19 पदके पटकावली. जिल्हा पोलिसांनी 2 जुन्या खून प्रकरणांतील फरार महिला आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. एका प्रकरणातील 20 वर्षांपासून फरार आरोपीला गुजरातमधून तर दुसऱ्या प्रकरणातील 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळ्यातून अटक करण्यात आली. विशेष लोक न्यायालयात ठेवण्यात आलेल्या 670 प्रकरणांपैकी 75 प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्यात आला. या माध्यमातून 1,53,00,000 रुपयांहून अधिक किमतीच्या दाव्यांवर सामंजस्याने तोडगा निघाला. अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आले असतानाही जिद्दीच्या जोरावर वाशिम येथील हॅपी फेसेस द कॉम्पॅक्ट स्कूलमध्ये शिकणाऱ्या धवल मोहन कळ याची अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅराकिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाले. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:95 झाले. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास.
2: डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रोत्साहनामुळं रमेश पिंजरकर यांनी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र लिहिलं असं सुरुवातीलाच त्यांनी नमूद केलं आहे. सामान्य माणूस आत्मचरित्र का लिहितो याचं उत्तर यात मिळतं. त्याला अलौकिक किंवा अद्वितीय असं काही सांगायचं नसतं. तो सांगतो आपल्याच वर्तुळातील गोष्टी, पण त्या आपल्याला सतत पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन जातात आणि हा आनंद सर्वसामान्य माणसाला बळ देऊन जातो. अशा शब्दात डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. काज गुंड्या करत बसल्या बसल्या मटका कसा खेळतात याची मलाही माहिती झालेली असं लेखकानं सुरुवातीलाच म्हटलंय. याचं कारण लेखकाचे वडील शिंप्याचं काम करीत, परंतु आपलं दारिद्र्य मिटवण्यासाठी त्यांना मटका खेळण्याचा नाद लागला होता. अशा सर्व परिस्थितीत वाढलेला लेखक कौटुंबिक अडचणीवर मात करीत कसा शिक्षण घेतो, कोणतं शिक्षण घेतो आणि लहान वयातच शासकीय नोकरी मिळाल्यावर वडिलांचा संसार कसा जबाबदारीनं सांभाळतो, म्हणजेच भावंडांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्न आदी संस्कार सुद्धा आपल्या सुविज्ञ पत्नीसह जबाबदारीने पार पाडतो, हे या सोशिक प्रवृत्तीच्या पिंजरकरांच्या आत्मचरित्रातून वाचताना खूपच शिकण्यासारखं आहे. आपल्या घराचं त्यातील प्रत्येक वस्तूंसहित वर्णन, त्यांचा आहार, शाळेचं वर्णन, शिक्षक, आईची झालेली बाळंतपणं, स्वतःची नोकरी, अभावग्रस्त परिस्थितीतही नोकरीत टिकवून ठेवलेली नैतिकता, नोकरीत होणाऱ्या बदल्या, इतर जबाबदाऱ्या, त्यानिमित्तानं केलेला प्रवास, या सगळ्याची बारीक सारीक माहितीही दिली आहे. काजळी लावणं ही विद्या आहे की गौड बंगाल, अंधश्रद्धा थोतांड की शास्त्र, हा प्रश्न लेखकानं वाचकांवर सोडला आहे. काजळी लावणं म्हणजे काय याची विस्तृत माहिती दिली आहे. यातून लेखक कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गेला असावा याची जाणीव होते. नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवाळीसाठी आल्यानंतर लेखकाला जी काही काम करावी लागली, उदाहरणार्थ चुना लावणं पासून काही अक्षर गेरून गिरवण्यापर्यंतची वर्णन वाचताना परिस्थिती

शक्तीवर मात करत त्या काळात खेड्यातील माणसांचं हलाकीचं जगणं काय असतं ते कळून येतं. लेखकाला आईची बाळणपण करायला लागणं, बहिणीच्या लग्नासाठी लग्न पत्रिका दाखवून 25 किलो साखरेचं परमिट मिळवणं, लेखक लग्नासाठी सिद्ध झाल्यावर त्याला काळ्या दोऱ्यात बारीक काळेमणी ओवायला सांगणं, हे अशासाठी की तो भोकणा चकणा वगैरे नाही, हे त्या काळात सिद्ध केलं जायचं. लग्नानंतरचा पाऊस आणि पुरामुळं झालेले हाल, विशेष लेखापरीक्षण करून मोठा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल मिळालेलं भारी बक्षीस, अधूनमधून होणारा साक्षात्कार, दृष्टांत याची प्रचिती, विजयला मिळालेला पुनर्जन्म, पैसे कमवण्याच्या उद्देशानं बोधचिन्ह करण्याचा प्रयत्न, विविध मासिक आणि आकाशवाणीसाठी कथालेखन, वहिवाट व यात्रिक या दोन पुस्तकांचं प्रकाशन, हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यापुढं साक्षात

0: ओवायला सांगणं हे अशासाठी की तो भोकणा चकणा वगैरे नाही हे त्या काळात सिद्ध केलं जायचं. लग्नानंतरचा पाऊस आणि पुरामुळं झालेले हाल, विशेष लेखापरीक्षण करून मोठा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल मिळालेलं भारी बक्षीस, अधूनमधून होणारा साक्षात्कार, दृष्टांत याची प्रचिती, विजयला मिळालेला पुनर्जन्म, पैसे कमवण्याच्या उद्देशानं बोधचिन्ह करण्याचा प्रयत्न, विविध मासिकं आणि आकाशवाणीसाठी कथालेखन, वहिवाट व यात्रिक या दोन पुस्तकांचं प्रकाशन, हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यापुढं साक्षात उभं करण्यात लेखकाला यश आलं आहे. एकंदरीतच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीचा हा लेखाजोखा आहे. म्हणूनच रमेश पिंजरकर नावाच्या सामान्य माणसाचा जीवनपट समजून घेण्यासाठी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र एकदा वाचायला घेतल्यावर सलग पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावंसं वाटत नाही, याचा अनुभव वाचकांनाही येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. ऑगस्ट महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भात पिकातील तणाची बेंडणी करावी. निमगरव्या भात जातीस लावणीपासून 30 ते 40 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता 40 किलो हेक्टरी द्यावा. नत्र खत देण्यापूर्वी पाण्याचा निचरा करावा आणि खत दिल्यानंतर पाणी खाचरातून जाणार नाही याची काळजी घ्यावी. जपानी किंवा कर्जत कोळप्यानं कोळपणी करावी. खत देण्यापूर्वी तणांचं नियंत्रण करावं. भात खाचरात पाणी पुरवठा आणि निचरा या बाबींकडे लक्ष द्यावं. खोडकिडा या किडीचा उपद्रव दिसून आला तर 10% दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी 10 किलो किंवा 5% क्विनाल्फॉस प्रति हेक्टरी 15 किलो किंवा 3% कार्बोफुरान प्रति हेक्टरी 16.5 किलो या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर करावा. दाणेदार कीटकनाशकांचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. पाण्याचा योग्य तऱ्हेनं निचरा न होणाऱ्या खाचरामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी खोडावर तुडतुडे बसून रस शोषण करतात, त्यामुळे पानं पिवळी पडतात. या किडीच्या बंदोबस्तासाठी नत्र खताची दुसरी मात्रा विभागणी करून द्यावी. एका चुळामध्ये 3 ते 4 तुडतुडे आढळले तर कीटकनाशकांचा वापर करावा. यासाठी 500 लिटर पाण्यातून कार्बरिल 50% 2000 ग्रॅम किंवा डायक्लोरोवॉस 76% 470 मिली किंवा फेपोनिल 5% 1000 मिलीलिटर याप्रमाणे फवारणी करावी. फवारणी खोडावर बसेल याची काळजी घ्यावी. लागली पिकातील तणांची बेंडणी राहिली असेल तर करावी. नत्राचा दुसरा हप्ता दर हेक्टरी 40 किलो या प्रमाणात द्यावा. वरीसाठी बेंडणी करून घ्यावी. नत्राचा दुसरा हप्ता दर हेक्टरी 40 किलो या प्रमाणामध्ये द्यावा. कुळीथ पिकासाठी अधिक पाणी असेल तर पिकाचं नुकसान होतं, म्हणून पावसाचं प्रमाण अधिक असेल तर शेतातील पाण्याचा निचरा करून घ्यावा. उडीद आणि मूग यांची बेंडणी करावी. तेलबियांमध्ये कारळा पिकातील तण काढावं. नत्राचा दुसरा हप्ता द्यायचा राहिला असेल तर दर हेक्टरी 12.5 किलो या प्रमाणामध्ये द्यावा. भुईमुगामध्ये तणांचा बंदोबस्त करावा. पिकामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर इमिडाक्लोप्रिड 17.8% 125 मिलीलिटर 500 लिटर पाण्यातून फवारावं किंवा मिथिल पॅरेथियॉन 2% भुकटी 25 किलो प्रति हेक्टरी धुरळावी. काजू कलमांना आधार द्यावा. कलमांच्या जोडाखालची फूट वेळीच काढून टाकावी.

0: मसाल्याच्या पिकांसाठी नवीन मिरी लावण्यासाठी लावलेल्या पांघऱ्याची छाटणी करावी. पूर्वी लावलेल्या मिरी वेलावर 1% बोरड मिश्रणाची फवारणी करावी. बागेमध्ये पाणी साचू देऊ नये. पडवळ, कारणी, दुधी, काकडी या वेलभाज्यांना पावसाची उघडी पाहून नत्राचा दुसरा हप्ता 1 गुंठ्यास 200 ते 300 ग्रॅम या प्रमाणात द्यावा. वेलभाज्यांना आधारासाठी मांडवाची व्यवस्था करावी. फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा प्राधान्यानं वापर करावा. वांगी, मिरची या पिकांमध्ये बेंडणी करावी. पाण्याचा निचरा करावा. नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. कीड रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या.
1: ऑगस्ट महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:05 झाले आहेत. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेणार आहोत. पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी या काळात वातावरणात असलेली आर्द्रता, साचलेले पाणी, दूषित अन्न पाणी यामुळे बऱ्याच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यात विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना आजार होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वाधिक आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा लेप्टोस्पायरोसिस देखील होऊ शकतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे पण महत्वाचे उपाय आहेत. ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लवकरात लवकर कपडे बदलवावेत. हवामानात आर्द्रता जास्त असल्या कारणाने घरात देखील कपडे नीट वाळत नाहीत. अशा वेळेस मुलांना तसे कपडे न घालता स्वच्छ वाळलेले कपडे घालावेत. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. पाणी साचू देऊ नये कारण त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. मुलांना पूर्ण पायांचे कपडे घालावेत किंवा आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम लावावी. मच्छरदाणीचा वापर करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. मुलांना 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत असल्यास किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, जुलाब होत असेल, मूल दूध किंवा पाणी पीत नसेल, लघवी कमी करत असेल, खूप सुस्त असेल किंवा खूप किरकिर करत असेल, यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे अथवा अँटीबायोटिक्स देऊ नयेत. अतिसार झाल्यास ORS आणि पुरेसे द्रव्य पदार्थ देणे अत्यंत महत्वाचे आहे. ORS नसल्यास उकळून थंड केलेल्या पाण्यात साखर व चिमूटभर मीठ घालून देऊ शकता. शेवटी प्रतिबंध हाच उपचारापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपण स्वच्छता, सकस आहार, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या पायांचे पावसाळ्यात बहुतांश आजारांपासून संरक्षण करू शकतो व आपल्या बालकांचे आरोग्य जपू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून या पावसाळ्यात आपल्या बालकांचे आरोग्य जपूया. श्रोते हो,

0: आजच्या भागात आपण पावसाळ्यात होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांत चित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद, खूप खूप आभार.
1: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
2: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
1: नक्कीच.
2: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथं बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाहीयेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला? आपण जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो. कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे. तर आम्ही त्या डिरेक्शन मध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता. आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे. कारण की टायगर युजुअली झाडावर असं सरळ चढत नाही शिकार करण्यासाठी स्पेशली, पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो. आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे. आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला, काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून 20-25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय? कारण की जशी जशी प्रेडेटरची मूवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात म्हणजे हरणं असतील, माकडं असतील,

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती आणि ताल आदिताल. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगम साथ आहे श्रीनाथ सोमयाजी. ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती.

भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग मध्यमावती आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगम साथ केली होती श्रीनाथ सोमयाजी यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील। पोलिसांना एफआयआर नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्ट पासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धिमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येनं त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। व्हाईस ऍडमिरल एएम प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले एएम प्रमोद यांना 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे। भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता। तर रिअर ऍडमिरल विद्याधर हरके यांनी काल पश्चिम नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राची सूत्र स्वीकारली। केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। देशाच्या परराष्ट्र धोरणात दोवाल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांनी गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी चिखली इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली। राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे। नाशिक इथल्या

योग्य विद्यापीठात तसंच नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यातल्या इतर अनेक शाळा महाविद्यालयं तसंच संस्थांमध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट्स ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला. वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. दादर ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी अडवली वळीवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यू सुनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन इंग्युएन हिच्याशी पडेल. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं आज उघडीप दिली आहे. राजधानी मुंबईत वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर परिसरातही आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रशासन सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटीगाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याला गेले 2 दिवस पावसानं झोडपून काढलं. तापी नदीला पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प 92% भरल्यानं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार

0: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे या घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 54 सेकंद झाले आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

लता मंगेशकर, मैनुद्दीन आणि इला अरुण यांनी गायलेलं लम्हे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया प्यार झुकता नहीं या चित्रपटातील गीत. गीताला आवाज आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि रचना आहे SH बिहारी यांची.

लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं प्यार झुकता नहीं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया गुलामी या चित्रपटातील गीत. गीताला पुन्हा एकदा आवाज आहे लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा.

लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गुलामी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मेला या चित्रपटातील गीत। गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं आणि रचना आहे समीर यांची।

0: उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मेला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला. फसला.
2: UPI पिन एंट्री फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: एक विचार, विचारच माणसाला हसवतो, विचारच माणसाला रडवतो, विचारच माणसाला आनंद देतो आणि विचारच दुःखही।
1: एक विचारच माणसाला अपयशी करतो आणि विचारच यशस्वी। विचारानेच तर माणूस पेटून उठतो आणि शांत होतो याच विचाराने।
0: काम करण्याची ऊर्जा ही एक विचारच देतो आणि विचारच कंटाळाही।
1: सगळ्या गोष्टी या विचारानेच घडत असतात आणि पूर्ण होतातही विचारानेच।
0: एक मिनिट, आता बोलता बोलता मला एक विचार आलाय, तर आधी तो पूर्ण करून घेऊ।
1: कोणता रे?
0: अगं, आपल्या मित्रांच्या स्वागताचा।
1: अरे हो, नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो।
0: ही आपली मैत्रीण नेहा
1: आणि हा आपला मित्र दर्शन।
0: आम्ही दोघं स्वागत करतो तुमचं
1: आजच्या आपल्या युववाणीच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात।
0: तर मित्रांनो, आपण बोलत होतो विचाराबद्दल। दररोज असंख्य विचार आपल्या मनात येतात, काही चांगले काही वाईट, पण हेच विचार कधी कधी विचार करायला भाग पाडतात।
1: ए दर्शन, काय बोर करतोय काहीच्या काही बोलून।
0: म्हणजे? अगं, विचार करणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे। तुझ्या मनात नाही येत का विचार?
1: येतात ना।
0: चला, म्हणजे जिवंत आहे तू।
1: ए गपे।
0: तर मित्रांनो, एक विचारच माणसाला जिवंत ठेवतो आणि मारतोही एक विचारच। आपण त्याला कशा अर्थाने घेतो यावर सगळं अवलंबून असतं।
1: पण दर्शन, चांगला विचार करणं ही आपल्याच हातात असतं ना।
0: हो ते आहे म्हणा, पण मला काय वाटतं नेहा, जसं सुखाच्या मागे दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं, तसंच चांगला विचार जरी केला तरी वाईट विचार ही मागोमाग येत असतात।
1: गप्रे, विचारांच्या बाबतीत असं काही नसतं। आपण चांगलाच विचार करायचा।
0: आपण चांगला विचार केला की त्याला कंपेअर म्हणून दुसरा विचार येतोच।
1: असं नसतं। असं जर असतं तर 10वी 12वीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा काही मुलांनी कमी मार्क्स मिळाल्यामुळे आपलं आयुष्य संपवलं। का तर त्यांनी चुकीचा विचार केला। चुकीचा विचार त्यांच्या मनात येत असताना जर मागून चांगला विचार आला असता तर कदाचित त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं नसतं।
0: हे पण आहे म्हणा।
1: म्हणूनच मला वाटतं मित्रांनो, नेहमी चांगला विचार जर केला तर चांगलंच होतं। आपल्या समाजसेवकांनीही एका चांगल्या विचारांची कास धरून आपल्या राष्ट्राला आणि आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं।
0: हो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे एक उच्च शिक्षित कायदा विषयात पदवीधारक, तर दुसरे अवघा 1.5 दिवस शाळा शिकलेले।
1: पण कीर्ती मात्र दोघांचीही महान। एकाने देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढा दिला तर दुसऱ्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावे म्हणून लढा दिला।
0: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक।
1: तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, असं म्हणून गिरणी कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि आपल्या मुंबईची व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे।
0: दोघांनीही एका चांगल्या विचारांची कास धरली आणि आपल्या भूमीसाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं। अशा या दोन भूमिपुत्रांची अर्थातच लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती।
1: या दोन्ही समाज सुधारकांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करूया आणि आपणही आपल्या आयुष्यात एका चांगल्या आणि सद्मार्गाने पुढे जाऊया।

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, आजच्या आपल्या युवा प्रतिभा कार्यक्रमात कोणता युवक किंवा कोणती युवती आपल्याला भेटणार आहे?
0: अगं, आज आपल्या स्टुडिओत आहे आपली मैत्रीण सई देसले, जिने नीट परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या जळगावात पहिला क्रमांक मिळवलाय.
1: ओ वाव, ग्रेट. सईच्या गप्पा आणि अनुभव तर आपण ऐकलेच पाहिजे, नाही का?
0: ऑफकोर्स. मग जास्त वेळ न घालवता ऐकूया सई देसले हिच्याशी ज्ञानेश्वर बुबडे यांनी साधलेला संवाद.
2: मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं युवावाणी या कार्यक्रमामध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक विद्यार्थिनी आलेली आहे जिचं नाव आहे सई देसले. सईने नीट या परीक्षेमध्ये ऑल इंडिया 463 रँक मिळवलेला आहे आणि जळगावमधून ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे असं म्हणावं लागेल. पुढच्या भविष्यामध्ये MBBSला ॲडमिशन ती घेईल, परंतु तिचा हा प्रवास संपूर्ण कसा होता आणि तिने तयारी कशी केली आणि तिच्यासाठी कोचिंग लावली का, तिचा अभ्यासक्रमाचं पॅटर्न कसं होतं, या संपूर्ण विषयावर तिच्याशी आपण गप्पा करणार आहोत. सई हाय.
3: हॅलो.
2: आणि सर्वात आधी तुझं अभिनंदन.
3: धन्यवाद.
2: छान रँक तू मिळवला, 463 वा रँक ऑल इंडियामध्ये मिळवला आणि जळगावमधून पहिली आलीस.
3: हो.
2: तर हे आता नीटची परीक्षा एक कठीण परीक्षा असते आणि एक आपल्या भविष्याचं द्वार म्हणता येईल, जिथून आपल्याला आपल्या भविष्याकडे जाता येतं.
3: नक्कीच.
2: तर जी तयारी तू कशी केली आणि कधीपासून केली?
3: नीटच्या परीक्षाची तयारी मी 11वी पासून सुरू केली. 11वी ते 12वी मी नीट सेंट्रिक अभ्यास केला, सोबतही बोर्डचाही अभ्यास केला 12वीच्या.
2: ओके.
3: 9वी 10वीचा अभ्यास आहे तो ठळकपणे करून फाउंडेशन न करता 11वी पासूनच सुरू केला.
2: अच्छा, तू नीट सेंट्रिक अभ्यासक्रम असा शब्द वापरलास.
3: हो.
2: म्हणजे एक्झॅक्टली काय केलं?
3: की जो अभ्यास आहे तो MCQ पॅटर्न मध्ये कसा सॉल्व करावा त्याचा अभ्यास केला.
2: ओके. आता हा अभ्यास तर आपण करतोच, पण सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम असतो, तर नीट परीक्षेचा अभ्यासक्रम हा कसा असतो, त्यात काय काय अंतर्भूत असतं?
3: नीट परीक्षेचा अभ्यासक्रम 3 विषयांमध्ये डिवाइड केलेला असतो, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. कुल हे ऑलमोस्ट 80 चॅप्टर्स असतात त्याच्यामध्ये.
2: ओके.
3: नीट परीक्षामध्ये 720 मार्क्स असतात.
2: ओके.
3: त्याच्यातले 360 मार्क्स बायोसाठी.
2: ओके.
3: 180 फिजिक्स आणि 180 केमिस्ट्रीसाठी.
2: अच्छा.
3: आणि याचा जो सिलेबस असतो तो 11वी 12वी दोघींचा ऑलमोस्ट सेम वेटेजचा असतो.
2: 11वी 12वीला म्हणजे बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्सचा जो सिलेबस असतो त्याच्याच स्वरूपाचा असतो.
3: हो.
2: पण आपण आता 11वी 12वी तू कोणत्या बोर्ड मधून कम्प्लीट केलं?
3: CBSE. आणि नीट मध्ये NCERT सेंट्रिकचा अभ्यास असतो.
2: अच्छा. म्हणजे जर एखाद्या महाराष्ट्र बोर्ड मधून केलं असेल तर त्याला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो वेगळा?
3: हो, म्हणजे ऑलमोस्ट सेमच असतो, पण NCERT मध्ये काही पॉइंट असतात ते ऍज अ युनिव्हर्सल ट्रूथ घेऊन आपण अभ्यास करतो, त्यामुळे त्याला NCERT करावंच लागेल.
2: ओके. आता तू अभ्यास करताना तुझं टाइम टेबल कसा होता?
3: मी सकाळी 6:30 उठायचे, 7 मी क्लासला जायचे, 7 ते 2 क्लास वरून आल्यावर मी 3 जेवण कम्प्लीट करायचे.
2: ओके.
3: झोप लागली तर झोपून जायचे दुपारी, उठल्यावर मी परत अभ्यास स्टार्ट करायचे.
2: ओके.
3: आणि त्याच्यानंतर मी 9 अभ्यास करायचे, जेवण करून मी झोपून जायचे.
2: ओके.
3: 11-12
2: टेन्शन यायचं का की आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे नीट मध्ये आणि नाही मिळाले तर बाबा काय म्हणतील, पप्पा काय म्हणतील, असं टेन्शन यायचं?
3: तसं ते काय म्हणतील असं त्याचं टेन्शन नव्हतं, कारण की त्यांनी असं काही प्रेशराइज नाही केलं मला.
2: कधीच नाही.
3: कधीच नाही.
2: आपण डॉक्टर्स व्हायचं आपल्याला असं तू ठरवलं की तुझ्या पप्पांनी सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि का तुलाच वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे?
3: तसं बघितलं तर घरात वातावरण होतं, कोणी सांगितलं नाही की डॉक्टर बन असं. माझे आजोबाई डॉक्टर आहेत.

0: ओके.
1: माझे आई वडील पण डॉक्टर आहेत.
0: अच्छा.
1: मी हे डॉक्टर बनायचं 11वी मध्ये ठरवलं.
0: अच्छा.
1: ते सगळं सेल्फ होतं, त्यांचा काही प्रेशर नव्हता. ते इंजिनियर बनले तरी पण ते फुल सपोर्ट मध्ये होते.
0: तुला आवड आहे का?
1: हो.
0: अच्छा. तुझं थोडं फॅमिली बद्दल तू सांगितलं तर आणखी सांग ना, आजोबा बद्दलही सांग आणि तुझ्या वडिला बद्दलही सांग.
1: माझे आजोबा बीजे मेडिकल मधून MBBS झालेले त्यांचं.
0: ओके.
1: अमळनेर मध्ये त्यांची प्रॅक्टिस होती. माझे आई वडील टिळक कॉलेज मधून त्यांचं BMS झालेलं आहे.
0: अच्छा.
1: माझे वडील जरी डॉक्टर असले तरी पण ते इकॉनॉमिक्स MPSC किंवा UPSC साठी इकॉनॉमिक्स शिकवतात. त्यांचे बरेच पुस्तक आहेत.
0: ओके.
1: हो. आणि ते क्लासेसही घेतात.
0: अच्छा.
1: माझी आई प्रॅक्टिस करते आयुर्वेद.
0: अच्छा. आता हे सगळं एवढं मोठं घरून पाठबळ होतं, वडील डॉक्टर प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून त्यांना अनुभव असलेले, आई वडिलांचा जो सपोर्ट तुला असेलच, तर हा सपोर्ट तुझ्या एक्झाम मध्ये किती महत्वाचा ठरला?
1: सपोर्ट बऱ्याच महत्वाचा होता, कारण की त्यांनी जेव्हाही मला अभ्यास नाही करा असं वाटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला अभ्यास नाही अभ्यास करायचा ट्राय कर, पुढे पुढे पुढे जात राहा, की थांबू नको, तुझं पूर्ण देत
0: राहा.
1: त्यांनी ओव्हरऑल पूर्ण जर्नी मध्ये बराच सपोर्ट केला मला.
0: आता हे अभ्यास करताना पुस्तक महत्वाची असतात.
1: बरोबर.
0: कारण आपण कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची किंवा नीटची द्यायची किंवा कुठली एक्झाम आपण देतो तेव्हा पुस्तकं फार महत्वाची. तर तू कोणची पुस्तकं वापरलीस?
1: नीटच्या परीक्षेसाठी NCERT हे बायबल म्हणूनच कन्सिडर करून अभ्यास करावा असं माझी विनंती. त्याच्यानंतर जे नीट PYQ साठी पुस्तकं येतात तेही खूपच इम्पॉर्टंट आहेत.
0: कुठले पुस्तक म्हटले?
1: नीट PYQ.
0: अच्छा. म्हणजे ते काय असते थोडं सांग.
1: नीटचे आतापर्यंत जेही प्रश्न आले त्यांनी कोलॅबोरेशन करून पुस्तक आणलेत. जसं काही ओसवाल किंवा अरिहंत नावाचे पुस्तक आहेत
0: मार्केटमध्ये उपलब्ध आहेत
1: ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेईचे पण पुस्तक प्रिफर करू शकतात.
0: अच्छा.
1: हा.
0: तू केलीस का?
1: हो, मी जेई दिली होती त्यामुळे मला नीट मध्ये बरीच मदत झाली फिजिक्स मध्ये.
0: आणखी काही ऍडिशनल?
1: तसं नाही काही. तुम्ही NCERT वर फोकस केलं तर मग तुम्ही करू शकतात.
0: अच्छा. दुसरा महत्वाचा प्रश्न होतो, आता कोचिंग क्लासेस खूप झालेत तर मग तुझा काय अनुभव आहे? तू घेतलं होतं का कोचिंग?
1: हो.
0: आणि त्याचा अनुभव आणि फायदा तुला कसा झाला?
1: त्याचा फायदा आहेच. जे शिक्षक असतात त्यांना खूप मुलांचा अनुभव असतो की मुलं कसं करतात, मुलं कसं अभ्यास करतात. आपण आपले जे शिक्षक आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास करून त्यांचं ऐकायला पाहिजे की पुढे काय करायचंय. कारण की आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये नवीन नवीन उतरलेलो असतो.
0: अच्छा.
1: ते खूप वर्षांपासून बघत असतात की मुलं कसा अभ्यास करतात, कुठे चुकतात.
0: अच्छा.
1: तर मग ते आपल्याला पहिलेच आवर्जून सांगतात की हे नाही करायचं, हे करायचं.
0: अच्छा. आणि आता रिसेंटली खूप मुद्दा गाजतोय, नीट जो पेपर होता आधीचा तो पेपर लीक झाला आणि मग त्यावेळेस तू पेपर दिला असतीलस.
1: हो.
0: मग तो लीक झाल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून तुझ्या काय भावना होत्या?
1: विद्यार्थिनी म्हणून खूप मिक्स फिलिंग्स होत्या. मी रडले, मला रागही आला होता, डिसअपॉइंटमेंटही होती. पण हे माझ्यासाठीच नव्हतं, हे सगळ्या 22 लाख मुलांची हीच कंडिशन होती.
0: अच्छा.
1: तरी आता मला आणखी एक चान्स भेटला तर मग पूर्ण देऊनच देऊ आता.
0: अच्छा. म्हणजे त्याचं तुला टेन्शन आलं, थोडी रडली, पण त्यानंतर तुझा अभ्यास चांगला होता आणि तुला कॉन्फिडन्स होता की तू दुसऱ्या चान्स मध्ये पण ते करू शकतेस. यावेळेस घरच्यांनी तुला कसं सावरलं? मग
1: घरच्यांचा आणि शिक्षक वृंदांचा खूपच मोठा रोल होता. त्यांनी सांभाळून घेतलं की आता तुला आणखी एक चान्स भेटलाय, ते अभ्यास कर. आणि त्यांनी मेंटली खूपच सपोर्ट दिला मला.
0: नक्कीच. मला सुद्धा हेच वाटतं की आपली ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी नाही किंवा शेवटची संधी नाही, या पद्धतीनेच विद्यार्थ्यांनी आपलं कार्य करायला पाहिजे. आता तुला जे रँकिंग मिळालेली आहे त्यानुसार तू MBBS ला लागशीलच. समोर काय विचार केलाय, कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं, काय करायचं?
1: तो बराच लांबचा विषय, तरी मला ब्रेन मध्ये जास्त,
0: न्यूरोलॉजी
1: मध्ये जास्त इंटरेस्ट दिसतो.
0: का?
1: कारण की ब्रेन हा खूपच किचकट विषय, त्याच्यामध्ये आणखी रिसर्च करण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे तो नॉन एंडिंग विषय आहे, त्यामुळे मला तो आवडतो.
0: आपण आता खूप अभ्यासाबद्दल बोललोय, आता तुझ्या छंदाबद्दल बोलूया. तुला कोणकोणते छंद आहेत?
1: मला बरेच छंद आहेत. मला गिटार वाजवायला आवडते.
0: ओके.
1: मला वाचन करायला आवडतं. मी स्केटिंगही करते.
0: मग एवढं सगळं करण्यासाठी वेळ कुठून मिळतो, कधी मिळतो?
1: मी अभ्यास आहे तो मी ब्रेक्स मध्ये करायची, ज्याच्याने माझं माइंड फ्रेश राहायचं. मग त्या ब्रेक्स मध्ये मी गिटार वाजवायची किंवा काहीतरी अवांतर वाजवायची किंवा खाली चालत चालत जायचे, स्केटिंग करायचे.
0: अच्छा.

0: ऐकायला आवडतात की गायला आवडतात?
1: दोघं.
0: दोघे आवडतात?
1: हा.
0: मग छान गाणं गाय का तुझ्या आवडीचं?
1: सध्या तरी माझा आवाज एवढा चांगला नाही आहे.
0: चला, सध्याचा जो विद्यार्थी आहे ज्याला आपण जेनजी म्हणतो, तो फार लवकर निराश होतो, फार लवकर आनंदित होतो, सहनशक्ती त्याची कमी झालेली अशी दिसते. तू एक जेनजी आहेस, तुला काय वाटतं?
1: ते इमोशन्सच्या विषयी बघितलं तर मग जेनजी आहे तो इमोशन्स डीपली फील करतो, त्यामुळे त्याला पटकन असं वाटतं असं दिसतं.
0: तुला स्वतःला एक जेनजी म्हणून काय वाटतं? तुझा अनुभव सांग. तू लवकर निराश होतेस का, फारच लवकर आनंदी होतेस का?
1: हो नक्की, मी लवकर निराशही आणि आनंदही होते.
0: मग काय करतेस अशा वेळेस?
1: मी माझं जे पेंटअप एनर्जी किंवा जे इमोशन्स आहे ते मी गिटार मधून किंवा माझ्या हॉबीज मधून रिलीज करते.
0: छान, म्हणजे एक छान छंद हवा माणसाला ज्याच्यामधून तो व्यक्त होता आला पाहिजे त्याला. आता जी तुझ्या सोबतच अभ्यास करणारी मुलं असतील ज्यांना समोर नीटची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील?
1: की हार नका मानू, आपले जे शिक्षक सांगतात त्याच्यावर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवा, रोज आपलं फुल द्या, एनसीईआरटीवर लक्ष द्या, मोबाईल कमीत कमी बघा किंवा नका बघू, आणि आपल्याला जे काय करायचं फ्युचरमध्ये ते लक्षात ठेवून अभ्यास करा बस.
0: ओके, स्ट्रेस मॅनेजमेंट, टेन्शन येतं त्याचं काय सांगशील?
1: स्ट्रेस मॅनेजमेंट जर असेल तर मग आपल्या प्रेफरेबली आपल्या मित्रांशी, आपल्या आई पप्पांचे संबंध ठेवा अभ्यासाच्या ब्रेक्समध्ये. हो, शिक्षकांना तुमच्या अडचणी सांगा. काही अभ्यासामध्ये विचलन येत असेल तर मग ते शिक्षकांना सांगा, आपल्याकडे नका ठेवू, आपल्याकडे मोबाईल आहे तर मग आपण त्याचा पुरेपूर उपयोग करा. एंटरटेनमेंट कमीत कमी करून अभ्यासाशी रिलेटेड काही कंटेंट बघा जर तुम्हाला बघा असं वाटलं तर.
0: तुला किती उपयोग झाला मोबाईलचा अभ्यासासाठी?
1: हो, माझ्याकडे मोबाईल होता पण मी एंटरटेनमेंट माझं सगळं ब्लॉक केलेलं होतं. मी माझा ऑनलाईन क्लास होता तर मग त्याचा ऑफकोर्स उपयोग झाला, मोबाईल वरून मी क्लास केला. आणखी त्याच्यानंतर काही जे डाऊट्स होते ते मी पटकन बघू शकले गुगलवरून, आणि काही ट्रिक्स आणि काही सम्स होते ते मोबाईलवरून मिळू शकतात.
0: ओके, खूप छान तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि छान तुझे अनुभव, तयारी कशी करावी आणि तुझं स्वतःचं छंद याविषयी आमच्याशी खूप छान बोललीस. तुला पुढच्या भविष्यासाठी तुझ्या ज्या ध्येय आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आणि तू इथं आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुझे खूप आभार.
1: धन्यवाद.
2: क्या बात है सई, बघितलं मित्रांनो, नीटचा पेपर जरी काही कारणांमुळे फुटला परंतु सईने आपल्या अनुभवात आपल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझ्यासाठी हे संकट नसून ही माझ्याकरता दुसरी संधी आहे असं मी समजले, आणि तिने त्या संधीचं सोनं सुद्धा केलं.
3: म्हणून कुठल्याच विद्यार्थ्याने चुकीचा विचार करून निराश होऊ नये आणि चुकीचे पाऊल उचलू नये. आपण एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि आपल्या भविष्यामध्ये सई सारखं उज्ज्वल यश मिळवावं असं मला वाटतं.
2: आणि तुला माहिती आहे का नेहा, सरकारने सुद्धा नीट पेपर फुटीनंतर योग्य कारवाई करून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा मिळेल हे पण सुनिश्चित केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कुठलाच विचार न करता आणि काळजी न करता केवळ आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या भविष्याकडे लक्ष द्यावं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती.
0: आणि मी नेहा पवार.
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

मच जोड़ी शोभेल हो राघुमय निवाणी शोभेल हो राघुमय निवाणी कधी कधी काला मधी हस्ती या बर का पाहुणी आहे गोरा गोरा पानी

लावनी अशी ही पाहुनी वेड लावनी चालते बघा कशी नखऱ्यानी कमरेला माठ गालाला बोठ रंगलेले ओठ पदराला गाठ अशी आहे हिची राहणी

विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: योः द्विपक्षीय संबंधेषु कश्चन सकारात्मकः संकेतः वर्तते। अस्माकं संवाददात्रा विज्ञापितं यत् अद्य प्रातः उभयोः देशयोः अधिकारिणः नो मेन्स लैंड इति क्षेत्रे परस्परं अमिलन्। चीनपक्षस्य नेतृत्वं तिब्बत स्वायत्त क्षेत्रस्य प्रशासनिक प्रमुखैः सहैव तस्य वाणिज्य सीमा व्यापार विभागयोः प्रतिनिधिभिः कृतम्। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। राष्ट्रीय सुरक्षा परामर्शकः अजीत डोवालः अद्य पुणे नगरे आयोजिते एकस्मिन् समारोहे लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कारेण सभाजितः। लोकमान्य तिलक स्मारक न्यासेन संस्थापितः एषः पुरस्कारः लोकमान्य बालगंगाधर तिलक वर्यस्य 60वें पुण्यतिथ्यवसरे केन्द्रीय गृहमन्त्रिणा अमितशाहेन प्रदत्तः। अत्रावसरे सम्बोधयन् अमितशाहः अवदत् यत् अजीत डोवालः भारतस्य राष्ट्रिय सुरक्षायाः सुदृढीकरणे असाधारणं योगदानं व्याहृतवान्। सः अवदत् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः नेतृत्वे राष्ट्रिय सुरक्षा सम्बद्धेषु प्रमुखनिर्णयेषु डोवालः मुख्यभूमिकां निर्व्यूढवान्। जम्मूकश्मीरस्थ कुलगाम जनपदस्य केलमक्षेत्रे दुरापन्ने आतंकाक्रमणे व्रणितः द्वितीय श्रमिकः अद्य प्रातः चिकित्सालये मृत्युम् उपगतः, येन मृतकानां संख्या द्वयं समभवत्। वरिष्ठाधिकारिणा विज्ञापितं यत् इतस्ततः अज्ञात आतंकवादिभिः इष्टिकायन्त्रागारे कार्यं कुर्वतोः द्वयोः श्रमिकयोः उपरि भुशुण्डिकाप्रहारः कृतः। घटनायाः पश्चादेव तत्क्षेत्रम् अवरुध्य आतंकवादिनाम् अन्वेषणाय बृहत् अभियानं प्रवर्तितम्। उपराज्यपालः मनोज सिंहः, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला च एतस्य नृशंस हत्याकाण्डस्य तीव्रग्रहणाम् अकुरुताम्। मृतानां परिवारजनेभ्यः च संवेदनां प्रकटितवन्तौ। भारतीय ऋतुविभागेन सम्भाव्यते यत् दक्षिणपश्चिमादागच्छतः प्रावृषः उत्तरार्धे देशे अनावृष्टिः मन्दवर्षणं वा भवेत्। अगस्तमासे च वर्षणम् ऊनमेव भविष्यति। पूर्वीयभागेषु उत्तरपश्चिममध्यभारते पूर्वोत्तरक्षेत्रेषु च वर्षा सामान्या स्थास्यति इत्यपि ऋतुविज्ञानस्य स्पष्टीकरणम्। ग्लास्गो नगरे आयोजिते राष्ट्रमण्डल क्रीडासु अद्य भारतस्य प्रीति पवार, जैस्मिन लेम्बोरिया च स्वस्व अन्तिम मुष्टियुद्धे 5-0 इति अंकांतरालेन विजयं सम्प्राप्य स्वर्णपदकं विजितवत्यौ। अत्रांतरे त्रिकूर्दक क्रीडासु भारतस्य प्रवीण चित्रावेलेन रजत पदकं, सेलवा प्रभुना च कांस्य पदकं अवाप्तम्। ताइपे ओपन बैडमिंटन प्रतियोगितायाः चरमस्पर्धायां प्रविष्टा भारतस्य 17-वर्षीया क्रीडिका तन्वी शर्मा। इति वार्ताः।
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळची 6:30 झाली आहेत। ऐकूया राज्य महसूल दिनानिमित्त सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची विशेष मुलाखत। विषय आहे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम 2025। संवादक तेजा दुर्वे, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर।
2: नमस्कार श्रोतेहो, आपल्या राज्यातील जमीन धारणा, खरेदी विक्री व्यवहार, जमिनीचे मालकी हक्क या आणि अशा अनेक महत्वाच्या बाबींविषयी एक महत्वाचा अधिनियम पारित करण्यात आला आहे। महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 यामधील सुधारणांबाबत अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी हा अध्यादेश निर्गमित करण्यात आला। याचविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर या अनुषंगानं असणारी प्रमाणित कार्यपद्धती सुद्धा आपण समजून घेणार आहोत। आणि श्रोते हो, 1 ऑगस्ट हा आपल्या राज्यामध्ये महसूल दिन म्हणून साजरा केला जातो आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सांगली जिल्ह्याचे माननीय अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर साहेब।

0: आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: हा जो कायदा आहे तुकडेबंदी कायदा, हा नेमका काय आहे हे आपण आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूया आणि तो का आणला गेला याबद्दल सुद्धा.
1: नक्कीच. सन 1947 मध्ये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम लागू करण्यात आला. या कायद्याचा मूळ उद्देश असा होता की शेत जमिनींचे इतके लहान लहान तुकडे होऊ नयेत की त्यावर फायदेशीर शेती करणे शक्य होणार नाही. यासाठी शासनाने प्रत्येक भागामध्ये एक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलं, म्हणजेच एक किमान क्षेत्रफळ ठरवून दिलं. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांच्या जमिनींच्या तुकड्यांना हस्तांतरणास विभाजनास या कायद्याद्वारे निर्बंध घालण्यात आले.
0: बर, 1947 पासून हा अधिनियम जो आहे तो लागू करण्यात आला होता, पण मग गेल्या काही दशकांमध्ये नेमकी अडचण कुठे निर्माण झाली?
1: आपल्याला तर माहितच आहे की मागच्या अनेक दशकांपासून शहरीकरण खूप झपाट्याने वाढत आहे.
0: हो,
1: त्यामुळे मग या शहरांच्या आणि नगरपालिकेच्या क्षेत्रांचा विस्तार होत गेला. तसा तसा मग शहरालगतच्या अनेक ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीचे छोटे छोटे तुकडे लोकांनी विकत घेतले.
0: बर.
1: आणि त्याचा बिनशेती वापर सुरू केला. परंतु हे सगळे व्यवहार ह्या तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात असल्यामुळे त्यांची नोंद अधिकार अभिलेखात होऊ शकली नाही, म्हणजे थोडक्यात त्यांचा सातबारा तयार होऊ शकला नाही. परिणामी मग अशा तुकड्यांचे जे खरेदीदार आहेत त्यांनाच त्याची स्पष्ट मालकी मिळाली नाही, त्यामुळे ते त्याचा विकास करू शकले नाहीत. आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळण्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण झाल्या.
0: बर बर. ही जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी या आधी पण काही प्रयत्न झाले होते का?
1: हो, याच्यामध्ये सन 2016 मध्ये या तुकडेबंदी कायद्याच्या कलम 8 मध्ये 8B नावाचं एक कलम समाविष्ट करण्यात आला.
0: बर.
1: आणि त्यामध्ये काय समाविष्ट करण्यात आलं तर महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्र किंवा विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नवीन नगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतले तसेच प्रादेशिक योजनेमध्ये बिनशेती वापरासाठी राखीव असलेल्या जमिनींना या कायद्यातल्या काही कलमांमध्ये सूट देण्यात आली.
0: बर.
1: मात्र त्यामध्ये एक अट घालण्यात आली की असे जे काही पोट विभाग आहेत ते मंजूर पोट विभाग असले पाहिजेत किंवा ते रेखांकनातूनच निर्माण झालेले असावेत. आणि मग या अटीमुळे अनेक तुकडे त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकला नाही.
0: बरोबर.
1: त्यानंतर परत 2017 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि बाजार मूल्याच्या 25% रक्कम भरून घेऊन असे व्यवहार नियमाधिकरण करण्यात आले. परंतु त्याला सुद्धा अल्प प्रतिसाद भेटल्यामुळे याच्यामध्ये परत 2025 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि 25% ऐवजी 5% भरून घेण्याची तरतूद करण्यात आली.
0: बरोबर. पण मग तरी सुद्धा हा जो नवीन अध्यादेश आहे हा आणण्याची गरज का भासली?
1: काय झालं की 25% पासून आपण 5% अधिमूल्य कमी केलं.
0: बर.
1: परंतु तरी सुद्धा बहुसंख्य जे भोगवडदार आहेत ते यासाठी पुढे आले नाहीत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारण असू शकतं, आर्थिक कारण असू शकतं, इतर त्यांच्या अडचणी असू शकतात, त्यामुळे ते लोक पुढे आले नाहीत, त्याच्यामुळे त्याचा लाभ लोकांना भेटला नाही.
0: बर.
1: त्यामुळे हे लोक हजारो लोक अजूनही ती अनिश्चिततेमध्ये होती. आणि मग ही बाब शासनानं लक्षात घेऊन तो जो काही अधिमूल्य भरायचं होतं 5%, ते 5% अधिमूल्य न भरता तुकड्यांचं मानीव नियमाधिकरण करण्याचं शासनानं ठरवलं आणि त्या अनुषंगानंच मग 3 नोव्हेंबर 2025 रोजी अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.
0: बर बर बर. तर सर, या अध्यादेशाद्वारे मूळ कायद्यामध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत?
1: यामध्ये प्रामुख्याने 2 बदल करण्यात आलेले आहेत. पहिला जो बदल आहे की मगाशी मी सांगितले की 8B ची जी तरतूद केलेली होती की ज्याच्यामध्ये मंजूर पोट विभाग किंवा रेखांकनाची जी सक्ती होती ती सक्ती वगळण्यात आली.
0: बर.
1: त्यानंतर जे आदिमूल्य भरायचं होतं 5%, ती आदिमूल्याची पण तरतूद वगळण्यात आली.
0: बर.
1: आणि मग नवीन तरतुदीनुसार दिनांक 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जेवढे काही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन होऊन तुकडे पाडलेले आहेत अशा जमिनी जर खऱ्याखुऱ्या अकृषक वापरासाठी वापरली जात असेल किंवा वापरण्याचे उद्देशित असेल आणि ती 5 प्रकारच्या विशिष्ट प्रकारांच्या क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात येत असेल तर असे हस्तांतरण कोणतेही अधिमूल्य न आकारता नियमाधीन झाल्याचे मानण्यात येणार आहे.
0: बर बर बर. तर मग हे जे 5 प्रकारचे क्षेत्र आहेत हे नेमके कुठल्या प्रकारचे क्षेत्र आहेत हे जरा आपण सविस्तर आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूयात.
1: अवश्य. ह्या अध्यादेशानुसार लाभ मिळण्यासाठी एकूण 5 क्षेत्र निश्चित केलेले आहेत.
0: बर.
1: त्याच्यामध्ये पहिलं आहे की महानगरपालिका, नगर परिषद, पंचायत हद्दीतले क्षेत्र.
0: बर.
1: त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे किंवा महाराष्ट्र प्रादेशिक निवासी नियोजन व नगररचना आदी

0: नियमांतर्गत अधिसूचित विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील निवासी वाणिज्य औद्योगिक किंवा इतर अकृषक वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र, छावणी अधिनियमांतर्गत असलेले क्षेत्र, प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेतील अकृषक वापरासाठी नेमून दिलेले आणि एकीकृत विकास नियंत्रण व प्रचालन विनियमन म्हणजे UDCPR लागू होणारे गाव, शहर किंवा नगरच्या सीमा यामधील परिघीय क्षेत्र यांचा समावेश आहे.
1: बर बर बर. खरं तर यापूर्वीच अनेक नागरिकांनी ज्यांनी जमिनीचे असे तुकडे आधीच खरेदी केले आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांना या अध्यादेशानुसार काही फायदा होणार आहे का? असेल तर नेमका काय फायदा होणार?
0: यामध्ये सर्वात मोठा फायदा असा आहे की ज्या नागरिकांनी वर्षानुवर्षे असे तुकडे खरेदी केलेले आहेत पण कायदेशीर अडचणीमुळे त्यांच्या नावावर सातबारा होऊ शकलेला नाही, त्या लोकांना आता कोणतेही अधिमूल्य न भरता त्यांच्या नावे अधिकार अभिलेख म्हणजे सातबारा होणार आहे.
1: बर.
0: म्हणजे एक प्रकारे त्यांना स्पष्ट मालकी हक्क मिळणार आहे, त्यामुळे त्यांना त्या जमिनीचा विकास करता येईल, त्या जमिनी हस्तांतरित करता येतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कागदोपत्री मालकी आणि प्रत्यक्ष मालकी यातली तफावत दूर होईल.
1: खरं तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण याच विषयी नागरिकांमध्ये पूर्वी एक भीती होती किंवा याविषयी बऱ्याच जणांना अशा अपेक्षा होत्या की यामध्ये काहीतरी सुधारणा होण्याची गरज आहे. तर आता हे नियमाधीनकरण जे होणार आहे ते प्रत्यक्षात कसं होणार, नागरिकांची यामध्ये काय भूमिका असेल, त्यांनी अर्ज वगैरे करावा लागणार आहे का, याविषयी समजावून सांगू.
0: 3 नोव्हेंबर 2025 चा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशाच्या अनुषंगाने कोणती कारवाई करायची आहे किंवा कशी कारवाई करायची आहे याबद्दल 4 नोव्हेंबर 2025 रोजी महसूल विभागाने एक सविस्तर कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे.
1: बर.
0: आता यानुसार ज्या लोकांनी आधीच नोंदणीकृत दस्तांच्या आधारे फेरफार नोंद झाली होती पण तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असल्याने अशा नोंदी रद्द झालेल्या असतील तर अशा नोंदींची अभिलेखातून शोध घेऊन त्या परत नोंदी करायच्या आहेत. त्याचबरोबर काही नोंदी घेण्यात आलेल्या आहेत परंतु इतर हक्कामध्ये त्या नोंदी ठेवण्यात आलेल्या आहेत किंवा तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असे शेरे जे आहेत ते इतर हक्कामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर ते शेरे सुद्धा या अध्यादेशानुसार कमी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अजूनही काही खरेदीदारांच्याकडे नोंदणीकृत खरेदी दस्त आहे परंतु तो अधिकार अभिलेखात नोंदवण्यासाठी दिलाच गेला नाही तर अशा खरेदीदारांनी तो नोंदणीकृत दस्त कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये किंवा मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये आणून जमा केला तर त्याच्या सुद्धा नोंदी या घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जर काय आहे तर अनेक खरेदी विक्री व्यवहार आहेत की जे अजून नोंदणीकृतच झाले नाहीत, म्हणजे केवळ एका साध्या कागदावरती असे व्यवहार झालेले आहेत, तर त्या लोकांच्यासाठी सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांनी आपले जे काही अनोंदणीकृत कागद आहेत तर ते आजही दुय्यम निबंधक विभागाकडे जाऊन नोंदणीकृत करू शकतात आणि नोंदणीकृत झाल्यानंतर त्याची अधिकार अभिलेखामध्ये नोंद घेण्याकरता ते संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये देऊ शकतात आणि मग त्या अनुषंगानं त्याच्या फेरफार नोंदी घेतल्या जातील आणि अधिकार अभिलेख अद्ययावत केला जाईल, म्हणजेच सातबारा अद्ययावत करून त्यांच्या नावे करून त्यांना तो दिला जाईल.
1: बर बर बर. म्हणजे या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांचे व्यवहार नोंदणीकृत झालेच नाहीत त्यांना आधी नोंदणी करणं गरजेचं आहे.
0: बरोबर. मानव नियमाधिकरण करण्याचा जो लाभ आहे तो मिळण्यासाठी मूळ अट काय आहे की संबंधित व्यवहार हस्तांतरण हे नोंदणीकृतच असणं आवश्यक आहे. त्यामुळे जर एखाद्याच्या व्यवहाराची अजूनही नोंदणी झाली नसेल किंवा केवळ अनोंदणीकृत व्यवहार असेल त्यांच्याकडे कागद तसा असेल तर त्यांनी सर्वप्रथम तो दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीकृत करून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यांनी तो तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये नेऊन जमा करावा.
1: बर बर बर. आता मगाशी संदर्भ आला त्याप्रमाणे अशी सुद्धा काही प्रकरणं आहेत ज्यामध्ये खरेदीदाराचं नाव चुकीने इतर हक्कांमध्ये नोंदवलं गेलं आहे आणि याशिवाय त्यावर तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा सुद्धा आहे. मग याविषयी या कायद्यामध्ये काही विशेष तरतुदी काही आहेत?
0: हो, यामध्ये त्या तुकडेबंदी व्यवहाराच्या अनुषंगानं फेरफार नोंद घेतलेली आहे, फेरफार मंजूरही झाले आहे, परंतु खरेदीदाराचं नाव जे आहे ते कब्जेदार सदरी न घेता इतर हक्कात नोंदवलं गेलेलं आहे.
1: बर.
0: किंवा इतर हक्कामध्ये तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघन असा शेरा नमूद केलेला आहे तर अशा सगळ्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सुद्धा या अध्यादेशानुसार आणि कार्यपद्धती जी दिलेली आहे त्याच्यानुसार सुधारणा करण्यात येणार आहेत आणि ह्या नोंदी सगळ्या नियमाधीन करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
1: बर बर बर. तर सर, या सगळ्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमिनीचं प्रमाणभूत क्षेत्र जे आहे ते खूप महत्वाचं आहे, तर जमिनीच्या प्रमाणभूत क्षेत्रांमध्ये सध्या काही बदल झाले आहेत का?

0: आणि जिरायत आणि बागायत जमिनींसाठी किमान किती क्षेत्र या संदर्भाने ठरवण्यात आलेलं आहे?
1: यामध्ये जो तुकडेबंदीचा कायदा आहे 1947 त्यामध्ये 8 ऑगस्ट 2023 रोजी अध्यादेश काढून सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि मग त्याप्रमाणे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी जिरायत जमिनीसाठी किमान 20 गुंठे आणि बागायत जमिनीसाठी 10 गुंठे इतकं प्रमाणभूत क्षेत्र सध्या निश्चित करण्यात आले आहे.
0: हा हा बर. तर सर, जमिनीचे व्यवहार जे आहेत किंवा मालकी हक्क आणि किमान प्रमाणभूत क्षेत्र हे सगळे विषय जे आहेत ते आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे असतात. तर शेतकऱ्यांच्याच दृष्टीने या नियमाचा व्यावहारिक अर्थ नेमका काय आहे हे आपण त्यांना समजावून सांगूयात.
1: या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे पाडणे बेकायदेशीर ठरते.
0: बर.
1: म्हणजेच वारसा हक्काने वाटणी करताना किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना शेतकऱ्यांना जमिनीचे तुकडे किमान विहित क्षेत्रापेक्षा कमी करता येणार नाहीत. यामागचा मूळ हेतू जो आहे तो शेतजमिनीचे अनावश्यक तुकडे पाडण्यापासून रोखून शेती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठेवणे हा आहे, जेणेकरून अति लहान तुकड्यामुळे शेती अकार्यक्षम होणार नाही.
0: म्हणजे तुकडेबंदीचा मुख्य हेतू जो आहे तो या आदेशाद्वारे सुद्धा सुरक्षित राहील.
1: हो.
0: तर या तरतुदीनुसार आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे का?
1: हो. 3 नोव्हेंबर 2025 जो अध्यादेश आहे आणि त्या अनुषंगानं 4 नोव्हेंबर 2025 जी कार्यपद्धती आहे त्या अनुषंगानं सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये असे जे काही व्यवहार आहेत ते अधिकार अभिलेखात शोधून काढून जवळजवळ आज अखेर आपण 1603 नोंदी अधिकार अभिलेखित घेतलेल्या आहेत आणि त्यापैकी 1512 नोंदींच्या वरती आपण अंतिम निर्णय घेतलेला आहे.
0: बर बर. तर सर, आता हा जो नवीन अध्यादेश आहे यामध्ये प्रमाणभूत क्षेत्राला महत्व दिलेलं आहेच. तर समजा एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये रस्त्यासाठी किंवा विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी करायचं असेल तर मग याविषयी या अध्यादेशामध्ये काय तरतूद आहे?
1: खूप चांगला प्रश्न आहे. अध्यादेशामध्ये तरतूद नाहीये, परंतु अधिनियमात 14 मार्च 2024 रोजी अध्यादेश काढून तरतूद करण्यात आलेली आहे.
0: बर.
1: ती तरतूद अशी आहे की समजा एखाद्या व्यक्तीला शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे किंवा विहिरीकरता त्याला जमीन खरेदी करायची आहे किंवा केंद्र किंवा राज्याचे जे काही ग्रामीण घरकुल योजना आहेत त्याच्यासाठी त्याला जमीन खरेदी करायची आहे.
0: बर.
1: तर त्या अनुषंगानं अशा लोकांना विहिरी करता, शेत रस्त्यांकरता किंवा केंद्र किंवा राज्याच्या घरकुल योजनेकरता 5 गुंठ्यापर्यंतचे क्षेत्र खरेदी करता येईल.
0: बर.
1: परंतु त्याकरता त्यांना उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी यांच्याकडून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
0: बर बर बर. तर आता हा जो अधिनियम आहे हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर नागरिकांसाठी सुद्धा हा कशा प्रकारे गरजेचा आहे, महत्वाचा आहे?
1: प्रशासनाच्या दृष्टीनं ही एक अतिशय महत्वाची सुधारणा आहे.
0: बर.
1: कारण यामुळे जमीन अभिलेख अधिक अचूक आणि अद्ययावत होणार आहेत.
0: हा.
1: यामुळे वाद कमी होतील, नागरिकांना सुद्धा त्यांच्या हक्कांच्या मालमत्तेवर कायदेशीर स्पष्टता मिळेल. माझे नागरिकांना आव्हान आहे की ज्यांनी अशा प्रकारची तुकड्यांची खरेदी केलेली आहे त्यांनी आपले दस्तऐवज, 7-12 उतारे आणि संबंधित कागदपत्रे घेऊन जवळच्या तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. ही एक वेळची विनामूल्य संधी आहे, त्यामुळे नागरिकांनी विलंब न करता पुढे यावं अशी मी आपणाद्वारे विनंती करतो.
0: तर श्रोते हो, जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना जमीन धारणा, मालकी हक्क, तुकडेबंदी अशा अनेक महत्वाच्या बाबींमध्ये सुधारणा करणारा अधिनियम म्हणजेच महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील सुधारणा अध्यादेश जो 3 नोव्हेंबर 2025 रोजी पारित करण्यात आला, या कायद्यामधील अनेक महत्वाच्या तरतुदींची आज आपल्याला माहिती मिळाली. ही माहिती आपल्याला सांगली जिल्ह्याचे माननीय अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर साहेब यांनी दिली. आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे त्यांचे आभार मानूया. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, राज्य महसूल दिनानिमित्त सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची विशेष मुलाखत आपण ऐकलीत. संवादक होत्या तेजा दुर्वे, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सायंकाळचे 6:46 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता ऐकूया एक निवेदन. कृष्णा कोयना वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून आज 1 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी 27 फूट 2 इंच इतकी नोंदविण्यात आली आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. कोयना धरणातून 33,826, धोम 8,219, कन्हेर 6,072, उरमोडी 4,962, तारळी 3,596 आणि वारणा धरणातून 6,900 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दिनांक 31 जुलै 2026 रोजी मुक्त आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणीपातळीमध्ये वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-230-18-20 आणि 230-29-25 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. श्रोतेहो, निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल. 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित यामध्ये पावसाळ्यातील रानभाज्यांचे व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश मांजरेकर यांची मुलाखत आणि A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉ राहुल देशमुख यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8 वाजता 1 गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:15 प्रासंगिक कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:30 ई सप्ताह संसद मे, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. कलाकार चिन्मया सिस्टर्स उमा आणि राधिका यांचं कर्नाटकी युगुल गायन आपण ऐकाल. रात्री 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या आपण ऐकाल. श्रोतेहो, हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम.

आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या रविवार 2 ऑगस्ट 2026 उद्याची आमची प्रातकालीन सभा सुरू होईल उद्या सकाळी ठीक 5:50. 5:56 मंगलध्वनी. सकाळी 6:00 हिंदी बातम्या. 6:05 प्रकाश किरण. 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात गवत लागवड याविषयीची माहिती वाचकस्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी या माहितीचा भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा ढवळीकर. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. श्रोतेहो आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल 6:55 आणि 6:50. 7:00 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 8:00 आपण ऐकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 प्रायोजित कार्यक्रम GS चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग 10 लेखन आणि विवेचन योजनगंधा गांधी निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची आणि त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकाल. 8:40 चिंतन हा चिंतामणी. श्रोतेहो उद्या 8:55 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम सुधारणा कायदा 2025 म्हणजेच तुकडेबंदी सुधारणा कायदा 2025 याविषयी सांगली जिल्ह्याचे माननीय अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. 9:10 सप्रेम नमस्कार. 9:30 बालसभा या कार्यक्रमात निर्भय मनाचे रक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी ऋतुपर्णा रामदासी हिने केलेले भाषण आणि त्यानंतर अवकाशाची गुपित याविषयीची माहिती. 10:00 राज्य महसूल दिनानिमित्त सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांची विशेष मुलाखत आपण ऐकाल. 10:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग सालग वराळी आपण ऐकाल. 11:00 हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम. 11:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो उद्या 12:00 आकाशवाणी अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 18+ नवजात बालकांसाठी अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे अंदूरकर यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल. 1:00 हिंदी बातम्या. 1:05 गीतबहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत महेश शिर्के यांच्या जी ए द लास्ट पॅराडाईज या लेखन संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला वेध आपण ऐकाल. 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात दालचिनी लागवड याविषयीची माहिती. 2:15 दोपहर समाचार. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकाल. त्यांनी गायलेला राग अठाना आणि भैरवी आपण ऐकाल.

श्रोतेहो, उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत आपण ऐकाल. 5:30 युववाणी या कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेले डॉक्टर ओंकार फडतरे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सायंकाळी 6:00 हिंदी समाचार. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात कृष्णा तानाजी फसाले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकाल. 6:20 संस्कृत समाचार. 6:30 सप्रेम नमस्कार. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तनकार शुभांगी चिंचाळकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन जलसंवर्धन आणि जीवन रक्षण आपण ऐकाल. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. कलाकार सुधाकर देवळे यांनी गायलेला राग ख्याल आपण ऐकाल. श्रोतेहोही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:58 होत आहेत. यानंतर ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर.gov.in

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता

0: जप्ती यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलद गती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना एफआयआर नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतो हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असंही भोयर म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर

0: कक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे आणि भारताची सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
1: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोभाल यांच्या सुरक्षा विषयक धोरणातल्या योगदानाचा गौरव केला.
2: भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती, असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. 2021 मधलं अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर 8 आरोपींविरुद्ध आज आरोप निश्चित केले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि UAPA अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर्सची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपयावरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंग यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेल नरौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह एकंदर 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. आंघोळीसाठी म्हणून सती नदीत उतरलेल्या 3 मुलांचा गडचिरोली जिल्ह्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं घडली. राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले आणि तलावातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे 4,000 कोंबड्या, 50 जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. अमळनेर चाळीसगाव पारोळा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या घर, शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

0: सकाळी शहरातल्या सखल भागातल्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा, मालनगाव, काबऱ्या खडक, अक्कलपाडा ही सर्व प्रमुख धरणं 100% भरली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 60' अर्थात 1251 kHz आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:11 होत आहेत. श्रोतेहो आता ऐकूया एक निवेदन. कृष्णा, कोयना आणि वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज 1 ऑगस्ट 6:00 आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 27 फूट 2 इंच इतकी नोंदविण्यात आली आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. कोयना धरणातून 33826, धोम 8219, कण्हेर 6072, उरमोडी 4962, तारळी 3596 आणि वारणा धरणातून 6900 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दिनांक 31 जुलै 2026 रोजी मुक्त आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233 2 30 18 20 आणि 2 30 29 25 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. श्रोतेहो निवेदन आपण ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो आता ऐकूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून उपलब्ध झालेले फळं आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. कांदा किमान दर 800 ते कमाल 2700 रुपये, बटाटा 1000 ते 1500, डाळिंब 4000 ते 13000, संत्री 5000 ते 9000, पेरू 2000 ते 4000, ड्रॅगन फ्रूट 4000 ते 7000, खजूर 2000 ते 6000, सीताफळ 2000 ते 5000, पपई 1500 ते 3000, कलिंगड 400 ते 700, अननस 2500 ते 5500, सफरचंद 10000 ते 15000 आणि आंबा तोतापुरी 2000 ते 3000. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून उपलब्ध झालेले फळं आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
2: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 7:15 होत आहेत. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोतेहो, प्रत्येक नवजात बालकाला गरज असलेल्या स्तनपानाविषयी जनजागृती करण्याकरता जागतिक स्तनपान सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली। याच पार्श्वभूमीवर स्तनपानाचं महत्व आणि संबंधित पैलूंबाबतची मार्गदर्शनपर चर्चा आज आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रत्येक नवजात बालकाच्या निकोप वाढीसाठी आईचं दूध हे सर्वोत्तम पोषण मानलं जातं। खरं तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात दिलं जाणारं घट्ट पिवळसर अर्थात चिकाचं दूध हे बाळासाठी पहिलं नैसर्गिक लसीकरण ठरतं। म्हणूनच स्तनपानाविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याकरता दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो। देशातही महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं या आठवड्याभरात या संबंधीच्या जागृतीपर मोहिमा राबवल्या जाणार आहेत। महत्वाचं म्हणजे स्तनपान हे केवळ बाळाच्या नाही तर मातेच्या आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर असतं। स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांपासून बचाव होतो, तसंच आई आणि बाळामध्ये एक घट्ट भावनिक नातं निर्माण होतं। याच पार्श्वभूमीवर हा सप्ताह आणि स्तनपानाचं महत्व याविषयी अधिक सांगतायत केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तसंच प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत।
1: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो। हा साजरा करण्यापाठचा मुख्य उद्देश स्तनपानाबद्दल ज्या गैरसमजुती, खास करून पहिलं दूध जे असतं कोलोस्ट्रम ज्याला आम्ही म्हणतो किंवा चिकाचं दूध ज्याला म्हटलं जातं त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती, वरचं दूध किंवा बाहेरचं दूध बाळासाठी जास्त पौष्टिक असेल, डब्याचं दूध हे बाळ जास्त घेऊ शकतं, नंतर बॉटल फिडिंग मुळे जे काही नुकसान होतं ते, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं आपण जे समुपदेशन देऊ शकतो त्याच्यासाठी हा जागतिक सप्ताह साजरा केला जातो। स्तनपान का दिलं पाहिजे, स्तनपान हे का एवढं महत्वाचं आहे? आम्ही स्तनपानाला बाळाची कवच कुंडलं म्हणतो। कवच कुंडलं ही बाळासाठी पूर्णपणे त्याचं संरक्षण करणारी असतात। कशापासून संरक्षण करतात ही कवच कुंडलं, त्याचे फायदे काय आहेत? त्याचे फायदे बाळालाही आहेत आणि आईलाही आहेत। आता आपण जर बाळाला असणारे फायदे आपण पाहिले तर पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं राहतं। स्तनातलं दूध हे कधीच इन्फेक्टेड असू शकत नाही। ते इन्फेक्टेड नसल्यामुळे, ते परस्पर बाळाला जात असल्यामुळे त्याच्यातून बाळाला कुठचाही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते। त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत नाही। वरच्या दुधाने जर ते बाहेर खूप वेळ राहिलं असलं, त्याच्यावरती माशी वगैरे बसली असली, स्वच्छ हाताने धुतले नसल्या बॉटल्स किंवा वाटी चमचे वगैरे, त्यांनी जे नुकसान होऊ शकतं ते नुकसान ह्याने टाळता येतं। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं संपूर्ण पोषण, बाळासाठी लागणारी जी पोषक तत्व असतात ती सगळी पोषक तत्व जेवढी आवश्यक असतात, बाळ किती महिन्यांचं आहे किती वजनाचं आहे त्याच्यासाठी लागणारी पोषक तत्व तेवढ्या प्रमाणात निसर्ग आईच्या स्तनांमधून बाळाला पुरवत असतो। त्याच्या रोगप्रतिकारक अँटीबॉडीज ज्याला आम्ही म्हणतो त्या पण उपलब्ध असतात। ह्या अँटीबॉडीज आणि हे जे संतुलन पोषक द्रव्यांचं हे आपल्याला तयार दुधामध्ये, दुधाच्या पावडरींमध्ये किंवा अॅनिमल मिल्क मध्ये मिळत नाही, ते आईच्या दुधातच मिळू शकतं। तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं दूध हे कुठच्याही वेळी योग्य तापमानावरती योग्य प्रमाणात योग्य डायल्युशन म्हणजे त्यातलं पाण्याचं

0: प्रमाण, त्यातलं स्निग्धतेचं प्रमाण, त्यातलं प्रथिनांचं प्रमाण, हे सगळं योग्य प्रमाणात अशा पद्धतीने बाळाला मिळू शकतं. त्याच्यासाठी ऐन वेळेला उठून दूध गरम करा, बाटली स्वच्छ करा, बाटली धुवा, बाटली उकळा, व्यवस्थित वाटी चमचे धुवा आणि मग ते गरम केलेलं दूध बाळाला द्या वगैरे वगैरे, हे सगळे उद्योग करावे लागत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई आणि बाळातला जे दुवा असतो तो जास्त मजबूत होतो असं म्हटलं जातं. माझ्या वैयक्तिक दृष्टीने पाहायचं झालं तर हा दुवा कधीही राहणारच आहे, त्याच्यासाठी स्तनपान आवश्यक आहे असं नाही, पण हे आम्ही पेशंट्सला पण जास्त करून ह्याच्यावरती पण भर देतो. आता आईला काय काय फायदे होतात. स्तनपान जेव्हा आई करते तेव्हा त्यावेळेला शरीरात निर्माण होणारी जी हॉर्मोन्स असतात ती हॉर्मोन्स आईचं वजन कमी करायला मदत करतात. आईचा गर्भाशय जे डिलिव्हरीच्या वेळेस एवढं मोठं झालेलं असतं ते लवकर आकुंचन पावायला, त्यातून रक्तस्त्राव कमी व्हायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही हॉर्मोन्स मदत करतात. आणि ती हॉर्मोन्स जर स्तनपान आई करत असेल तर पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये तयार होत. हा झाला आईचा पहिला फायदा. आईला स्तनांच्या आजारांपासून प्रोटेक्शन मिळतं. आईचं वजन कमी व्हायला, जे डिलिव्हरीच्या वेळेस वाढलेलं असतं ते वजन कमी व्हायला स्तनपानातून मदत होते. ह्या सगळ्या फायद्यांसाठी जर आपण पाहिलं तर स्तनपान हे किती आवश्यक आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवेल.
1: श्रोते हो, स्तनपान बाळासाठी जितकं महत्वाचं तितकंच ते उपयुक्त ठरावं म्हणून ते सकस असणंही गरजेचं असतं. त्यासाठी मातेची शारीरिक तसंच मानसिक स्थिती उत्तम असायला हवी. मातेचा आहार पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. तिला पुरेशी विश्रांती मिळणंही आवश्यक असतं. यासोबतच नवजात बाळाची भूक अचूक ओळखणं, दूध कमी येत असेल तर घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. अर्थात ही सगळी केवळ मातेची नाही तर कौटुंबिक जबाबदारी आहे, याचं भानही आपण जपलंच पाहिजे. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
2: हो, सकस स्तनपानाची सुरुवात होते ती गरोदरपणापासून, म्हणजेच आईचा आहार. आईच्या आहारात काय काय हवं, हेल्दी डाएट म्हणजे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच उद्भवतो. सो युजली आम्ही रिकमेंड करताना आईला अशी डाएट सांगतो की साधारण 2 ग्लास दूध, 1 वाटी दही, जेवणामध्ये डाळ भात चपाती किंवा भाकरी बरोबर एकदा कडधान्य येऊ दे किंवा एकदा पालेभाज्या. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल तर जे पदार्थ गरम नाही पडत ते द्यावे. हेच नाही तर सॅलॅड्स, फळं, 4 फळं तरी तिनी कंझ्युम केली पाहिजेत. या व्यतिरिक्त कधी ड्राय फ्रूट सुद्धा तिच्या आहारात आले पाहिजेत. हे झालं डाएट बद्दल. आणि दुसरं म्हणजे निप्पल प्रिपरेशन. निप्पल प्रिपरेशन म्हणजे काय असतं, जे लास्ट ट्रायमेस्टर किंवा लास्ट डेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये आपण करतो, बोंड, स्तनाचे बोंड तयार करण्याची प्रक्रिया, हे 2 बोटांनी तिला करायला सांगतो. किंवा कधी कधी सिरिंज वापरली जाते, तर कधी कधी डिलिव्हरी नंतर सिरिंजिंग, निप्पल शील्ड ह्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे स्तनाचे बोंड चांगले तयार होते, ज्या अर्थी बाळाला सकिंग करता येते. सो आईचे दूध हे बाळासाठी पहिले आणि सर्वोत्तम अन्न आहे. सो डिलिव्हरी नंतर म्हणजे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करायलाच पाहिजे. त्याला गोल्डन अवर्स म्हणतात. पहिले 6 महिने आईने फक्त बाळाला आईचे दूधच द्यावे, पाणी सुद्धा नाही. त्यालाच आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. त्यासाठी आईचे दूध पण भरपूर प्रॉपर मात्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. का? आईचे दूध रोगप्रतिकार शक्ती वाढवतं व बाळाला संसर्गापासून वाचवतं. कारण पहिल्या वॅक्सिनेशन जे जन्मानंतर इमिडिएटली असतं, BCG, OPV आणि हिपॅटायटिस बी, या व्यतिरिक्त दुसरे सगळे वॅक्सिनेशन बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला मिळतात. तोपर्यंत बाळाला प्रोटेक्शन मिळणं फार गरजेचं आहे. आणि या दुधात फार रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असते. पहिलं दूध म्हणतो ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल, जे विटॅमिन ए आणि बरेच इम्युन रिलेटेड फॅक्टर्स त्याच्यामध्ये असल्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती चांगली राहते. स्तनपानामुळे आई आणि बाळ या दोघांचं नातं सुद्धा घट्ट होतं. पण आपण बघतो काही ठिकाणी आईला दूध फुटण्यास फार बाधा येत असतात. युजली याच्यामध्ये 2 गोष्टी सामील आहेत, एक तिचा आहार आणि दुसरी मानसिक ताण. आता आहार मध्ये म्हटलं, जे प्रेग्नन्सी मध्ये घेतलं ते पूर्ण डाएट आमच्या मध्ये बाईने घेतलं तर काही प्रॉब्लेम नसतो. पण काही ठिकाणी आम्ही बघतो जन्मदाता मातेला फक्त भात, पालेभाज्या आणि काही मिरीची पूड आणि कमीत कमी पाणी या आहाराचाच फक्त सल्ला दिला जातो. पण हे अगदी चुकीचे आहे. त्यांना प्रॉपर डाएट आणि 4 ते 5 लिटर लिक्विड डाएट, म्हणजे ते पाणी असो वा कुठलेही ज्युसेस किंवा सूप असू दे, याची अत्यंत गरज असते. त्यानंतर मानसिक ताण म्हटला तर हा कशामुळे येतो, तर मातेला याची जाणीव नसते. जेव्हा ती पहिल्यांदा डिलिव्हरी होते तिची तेव्हा तिला ह्याची जाणीव नसते की आपल्याला दर 2 तासांनी उठून बाळाला पाजायचं आहे, त्यामुळे पूर्ण 8 तासाची झोप ह्याची अपेक्षा तिने करावीच नाही.

0: तेव्हा मातेला नीट समजवून सांगावं की बाळा तुला दोन दोन तासाची झोप मिळणार आहे, बाळ जेव्हा झोपतंय त्यावेळेला झोपून घे, सो तेवढा तरी आराम शरीराला मिळेल, म्हणजे तिला दूध फुटायला कुठेही बाधा होणार नाही. हे सर्व करूनही जर दूध वाढले नाही तर काही मेडिसिन दिले जाते, जे साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डिसिजन घेतलं जातं की आईला दूध कमी वाटत असेल तर आम्ही हे मेडिसिन प्रिस्क्राइब करतो.
1: श्रोतेहो, काही वेळा घराबाहेर पडावं लागल्यानं किंवा इतर सामाजिक कारणांमुळे मातांसमोर स्तनपान देण्याच्या बाबतीत मोठं आव्हान निर्माण होतं, हे नाकारून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी सोयीस्कर जागेचा अभाव, स्तनपानात खंड पडणं आणि बाळाची भूकच अर्धवट भागण्याला कारणीभूत ठरू शकतो. मात्र त्याचवेळी स्तनपानात अशा कोणत्याही बाबी अडथळा ठरू नयेत याकरता शासनाकडून प्रसूती रजा, कामाच्या तसंच सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष, बालसंगोपन केंद्र तसंच पोषण अभियानाअंतर्गतच्या उपाययोजनांचं पाठबळ दिलं जात आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
0: काम आणि मातृत्व एकत्र शक्य आहे, कारण कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने स्तनपानासाठी अनुकूल वातावरण द्यावं म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी बऱ्याच सुविधा आहेत. उदाहरणार्थ 6.5 महिन्याची पगारी रजा आहे, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, स्तनपान कक्ष म्हणजे हिरकणी कक्ष, तसेच दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे 4 वेळा तरी स्तनपानाची परवानगी, पण हा कायदेशीर हक्क आहे. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणाल तर सरकारने बरेच राष्ट्रीय कार्यक्रम राबवले आहेत, त्यात कायद्याने मिळणारे हक्क असे आहेत की एक मातृत्व लाभ कायदा जो 2017 आला, ज्याच्यामध्ये 6.5 महिने पगारी रजा, 2 पेक्षा जास्त मुले असल्यास 12 आठवडे रजा आणि वर्क फ्रॉम होमची तरतूदही आहे जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शक्य असते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी अशा सुविधा असतात जशा उदाहरणार्थ पाळणाघर, फिडिंग रूम म्हणजे आई दिवसातून 4 वेळा तरी बाळाला भेटून स्तनपान करू शकते. त्यानंतर फिडिंग रूम असल्यामुळे फ्रीज, पाणी, बसायची सोय त्या रूम मध्ये असते. कामाच्या ठिकाणी दूध काढून साठवण्याची खास खोली असते. नंतर ब्रेक वेळ, जसं मी म्हंटल तसं स्तनपानासाठी 2 अतिरिक्त ब्रेक दिले जातात जे पगारी असतात. आणि इतर मदत म्हणजे पोषण अभियान, म्हणजेच अंगणवाडीत गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषक आहार व समुपदेशन केले जाते. मा अभियान MAA ह्याच्यामध्ये आशा ताईंद्वारे घरी जाऊन स्तनपान करून कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. त्यानंतर दूध बँक, जे रुग्णालयात दूध साठवून ठेवण्याच्या सुविधा देतात, जशा कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट किंवा लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट, हे दूध साठवण्यासाठी उपयोगी ठरतात.
1: श्रोतेहो, अनेकदा नोकरी अथवा काही विशिष्ट वैद्यकीय किंवा आरोग्याच्या कारणांमुळे मातेला थेट स्तनपान देणं शक्य होत नसतं, मात्र आज आईचं दूध सुरक्षितपणे साठवून बाळाला पाजण्याचा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहे. याविषयी समाजात हळूहळू जागरूकता वाढत असली तरी ती व्यापक होण्याची गरज आहे. त्यादृष्टीनंच आईचं दूध साठवण्याची योग्य पद्धत तसंच ते बाळाला पाजताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
2: आता जर आई कामाला जाणार असेल तर ती दूध मॅन्युअल ब्रेस्ट पंप किंवा बॅटरी पॉवर्ड ब्रेस्ट पंप असे जे तयार मिळतात त्यांच्या मदतीने किंवा स्तनावरती दाब देऊन बोटांच्या मदतीने दूध काढू शकते आणि ते बाहेर किंवा फ्रीज मध्ये स्टोअर करू शकते. ह्याच्यासाठी बहुतेक हॉस्पिटल्समध्ये आजकाल लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपानाबद्दल माहिती देणारे तज्ज्ञ ह्यांना अपॉइंट केलेलं असतं. आता जेव्हा ती दूध काढते तेव्हा ते कसं स्टोअर करायचं ह्याच्याबद्दल आपण बघू. नुकतं काढलेलं दूध जर ती बाहेर ठेवणार असेल तर त्या खोलीचं तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे, म्हणजे खोली खूप गरम असता कमा नये. तिकडे ती 4 तास ठेवू शकते. जर ती फ्रीज मध्ये ठेवणार असेल 4 डिग्री सेल्सिअसला तर ते 4 दिवस राहू शकतं. पण त्या बाटल्या अशा असल्या पाहिजेत की ज्या एका वेळेला तेवढं दूध वापरून टाकता येईल. हे झालं दूध कसं स्टोअर करायचं, कसं वापरायचं ह्याचे पर्याय. त्याच्यासाठी तिला ब्रेस्ट पंप म्हणतात त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागणार. आता ब्रेस्ट पंपिंग कसं करायचं, तर स्वच्छ हातांनी स्वच्छ धुतलेला पंप जेव्हा आपण वापरला तेव्हा मग ते दूध मिल्क स्पेशल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात किंवा दुधाच्या छोट्या बॉटल्स ह्याच्यामध्ये ठेवता येतं आणि त्याच्यावरती तारीख लिहिली पाहिजे, वेळ लिहिली पाहिजे कधी काढली, ते लेबल लावायचं आणि ते फ्रीजच्या दरवाजात न ठेवता फ्रीजच्या हातमध्ये ठेवावं आणि सर्वात आधी काढलेलं मिल्क सर्वात पहिल्यांदा वापरावं आणि काढल्यानंतर 2 तासात वापरावं. दूध शक्यतो रूम टेम्परेचरला आल्यावरती म्हणजे खोलीच्या तापमानावरती आल्यावरती द्यावं, ते मायक्रोवेव्ह मध्ये देऊ नये. आणि दूध आपण ज्याच्यात काढतो ती सगळी भांडी ते सगळ्या बॉटल्स अत्यंत स्वच्छ हाताने आणि स्वच्छ पद्धतीने धुवून वापराव्यात.
1: श्रोतेहो, या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं

0: स्तनपानाविषयी जागृती करण्यासोबतच मातेला स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळ

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी
2: आणि मी रोशन जाधव
1: आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत। किसान वाणी कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार।

0: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा आला की निसर्ग हिरवागार होतो आणि त्याचबरोबर शेताच्या बांधावर ओढ्याच्या काठावर वेगवेगळ्या भाज्या उगवायला लागतात, त्यांनाच आपण रानभाज्या असं म्हणतो. या भाज्या चवीला वेगळ्या असतात, आरोग्यासाठीही उपयुक्त असतात, पण त्यांचं व्यवस्थापन, ओळख, संकलन, स्वच्छता, साठवण आणि आहारातील वापर याकडे लक्ष दिलं नाही तर फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. तर या रानभाज्या म्हणजे काय आणि पावसाळ्यात याचं संकलन कसं करावं या संदर्भात आपल्याला आज अधिक माहिती करून देणार आहेत रायगड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की रानभाज्या म्हणजे नेमकं काय आहे.
2: रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, कमी देखभालीत येणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात सहज सापडणाऱ्या भाज्या. यामध्ये टाका, घोळ, शेवाळ, कुरडू, कर्टोली, अळू, तेरी ह्या अशा ज्या भाज्या आपण पावसाळ्यामध्ये बघतो त्या सर्व भाज्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो. काही की हे निसर्गता ते खताशिवाय किंवा कुठल्याही औषधाशिवाय आपल्याला आढळतात आणि त्याचं सेवन हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
1: बरं, रानभाज्यांचं महत्व काय आहे आणि शहरी भागांमध्ये आहारात या भाज्यांचा समावेश केला जातो का.
2: या भाज्यांचं विशेष महत्व म्हणजे त्या नैसर्गिक, ताज्या आणि खनिज जीवनसत्वांनी समृद्ध असतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ सुद्धा असतात. पावसाळ्यात होतं काय की शरीर थोडं दुर्बल झालेलं असतं आणि पचनशक्ती माणसांची कमी झालेली असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यामध्ये घटते.

0: अशा वेळेला या रानभाज्या ज्या आहेत ह्या शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम करतात, पचन सुधारायला मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषण सुद्धा ते पुरवतात. पूर्वीच्या काळी रानभाज्या हे केवळ अन्न नव्हतं तर ते एक जीवनशैलीचाच एक भाग होतं. शेतात काम करणाऱ्या कुटुंबापासून ते साध्या घरापर्यंत या भाज्या ज्या होत्या त्यांनी अनेकांना पोषण दिलेलं आहे आणि आज आधुनिक काळात सुद्धा त्यांच्या आरोग्यदायी मूल्यामुळे त्यांचं महत्व जे आहे हे अबाधित आहे.
1: रानभाज्या ओळखायच्या कशा?
0: तर रानभाज्या ज्या आहेत ह्या वापरात किंवा उपयोगात आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ओळख करणं. कारण पावसाळ्यात अनेक झाडं, पाने, वेली यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. मग काही भाज्या ज्या असतात ह्या खाण्यालायक असतात तर काही ह्या विषारी असू शकतात. त्यामुळे कोणतीही रानभाजी स्वतःहून तोडून खाण्यापूर्वी त्याची अचूक ओळख असणं हे गरजेचं आहे. यासाठी स्थानिक जाणकार, शेतकरी, वयोवृद्ध माणसं किंवा महिला किंवा मग अनुभव संपन्न व्यक्ती यांच्याकडूनच रानभाजी ओळखून घेणं गरजेचं आहे. आता बाजारात सुद्धा आपण विक्रीसाठी आलेल्या भाज्या सुद्धा आपण पाहतो, मात्र त्या विश्वासार्ह ठिकाणाहूनच घेणं हे गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये रानभाज्यांच्या जवळ चिखल, जनावरांचा वावर, घाण किंवा पाणी साचलेलं असण्याची शक्यता असते आणि ह्या रानभाज्या ह्या नाशिवंत सुद्धा असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे भाज्यांच्या उपलब्धतेचा कालावधी, त्यांची स्थिती म्हणजे कोवळ्या आहेत किंवा जून आहेत, स्वच्छता, सुरक्षितता ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: बरं, रानभाज्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
0: रानभाज्यांची निवड करताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ह्या मुख्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपले जी काही भाजी आपण निवडणार आहोत तर त्याची पानं ही कोवळी आणि ताजी असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पानांवरती कूज, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. त्याचबरोबर तीव्र दर्पयुक्त किंवा वासयुक्त आणि त्या कुचक्या नसल्या पाहिजेत. फुललेली, सडलेली किंवा मऊ पडलेली पानं जी आहेत ही आपल्याला टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक भाजीचा हंगाम म्हणजेच मिळण्याचा कालावधी, काढणीची योग्य स्थिती हे सुद्धा माहिती असणं हे गरजेचं आहे.
1: रानभाज्या रानातून गोळा करताना काय काळजी घेतली पाहिजे?
0: रानभाज्या गोळा करताना आपल्याला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धत वापरणं हे गरजेचं आहे. त्यामुळे रानभाज्या काढताना म्हणजेच आपल्याला समजा झाडाची पानं हवी असतील, फुलं हवी असतील किंवा आपल्याला ते वनस्पती किंवा पूर्ण झाडच काढायचं असेल तर ते उपटून टाकण्याऐवजी फक्त आवश्यक तेवढं भाग काढणं गरजेचं आहे. यामुळे काय होईल की आपण जे काही रानातून जे काही वनस्पती गोळा करतोय ती नामशेष न होता त्यांची पुनरुत्पत्ती होईल आणि पुढच्या काळात सुद्धा त्या भाज्या उपलब्ध असू शकतील. त्याचबरोबर संकलन करताना किंवा त्या गोळा करताना सकाळची वेळ ही योग्य मानली जाते. कारण त्यावेळी पानं जी असतात ही ताजी असतात आणि उष्णतेमुळे त्यांची गुणवत्ता सुद्धा कमी झालेली नसते. मात्र अति पाऊस असेल किंवा साचलेलं पाणी जर असेल तर अशा वेळेला भाज्या तोडू नयेत, कारण की त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका त्या ठिकाणी वाढतो. त्याचबरोबर शक्यतो स्वच्छ जमिनीवर आणि प्रदूषणमुक्त ठिकाणच्या भाज्या ह्या घेणं हे गरजेचं आहे. शक्यतो शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या बाजूने, औद्योगिक परिसराच्या जवळून भाज्या घेणं हे टाळणं गरजेचं आहे. कारण की त्या ठिकाणी धूळ, प्रदूषण, रसायन किंवा सांडपाण्याचा धोका असू शकतो.
1: रानभाज्या या फक्त पालेभाजी स्वरूपात उपलब्ध असतात की वनस्पती भाग यांचा सुद्धा रानभाज्या म्हणून उपयोग केला जातो?
0: आता रानभाज्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण जसं पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला शेवळं बघायला भेटतात बाजारामध्ये. आपल्याला एखादं शेंड जे असतात ते भाजीचे शेंडे दिसतात, वालाचं बेरडं दिसतं आपल्याला, मोडालेले असतात ते. त्याचबरोबर मग आपल्याला कुरडूचं आपल्याला भाजी रानामध्ये दिसायला लागते. त्याचबरोबर तेरीची पानं विकायला आलेले दिसतात. याच्यामध्ये भरपूर वैविध्य आहे. आघाड्याचा पाला सुद्धा वापरला जातो, काठेमाठ वापरला जातो. त्याचबरोबर आपण बघितलं तर भोकराची फळं जी आहेत ही सुद्धा रानभाज्यांमध्ये समाविष्ट होतात. त्याचं लोणचं बनवलं जातं.
1: म्हणजे पालेभाज्यांव्यतिरिक्त फळभाज्या किंवा कंद असेही रानभाज्यांमध्ये त्यांचा समावेश
0: होतो. कारण की कसं असतं की काही भाज्या ज्या असतात ह्याची आपण पानं खातो. उदाहरणार्थ भारंगीची पानं आपण रानभाजी म्हणून आपण हमखास खातो किंवा टाकळ्याची कोवळी पानं खातो. त्याचबरोबर काही जे असतात हे कंद स्वरूपात असतात. उदाहरणार्थ कोनफळ असेल, सुरणाचा कंद असेल, तर हे काही काही ठिकाणी कधी कधी रानात सुद्धा ते आढळतं. मग त्यावेळेला ते आपल्याला योग्य खाण्यालायक आहे की नाही हे आपल्याला पाहून आपल्याला त्या ठिकाणी ते वापर करणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आता या रानभाज्या तुम्ही सांगितल्या तर त्या स्वच्छ करण्याच्या काही पद्धती आहेत का?
0: रानभाज्या आपण गोळा केल्यानंतर त्यांची स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. कारण की अनेकदा या भाज्यांमध्ये माती, लहान कीटक, अळ्या, वाळू किंवा इतर कचरा अडकलेला असतो. मग स्वच्छता कशी करावी? तर सर्वप्रथम आपल्याला पानं असतील किंवा कोवळे भाग जे असतील हे वेगळं करणं गरजेचं आहे. त्याच

0: पाने हे काढून टाकणं गरजेचं आहे. यानंतर ते भाज्या ज्या आहेत ह्या 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. शक्य असल्यास भाजी ही थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि वापरण्यापूर्वी पाण्यातून ते निथळून घेणं हे गरजेचं आहे.
1: बरं,
0: त्याचबरोबर कधी कधी आपण बघतो की भाज्यांचा वापर करताना काही भाज्या ज्या असतात त्या कडू असतात चवीने, काही तुरट असतात, किंवा तेरी सारखी भाजी असेल तर त्याच्यामध्ये खवखवण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळेला गूळ, चिंच किंवा आमसुलाचा वापर आणि योग्य प्रमाणात उकळवणं, वाफवणं किंवा फोडणी देऊन शिजवणं हे अधिक सुरक्षित आणि चविष्ट ठरतं.
1: बरं, शहरी भागामध्ये भाज्या साठवून ठेवणं खूप गरजेचं असतं, तर या रानभाज्यांचं संकलन कसं करायला हवं?
0: साठवण सुद्धा गरजेचे आहे. आता आपण रानभाज्या ज्या म्हणतो त्या ठराविक हंगामामध्येच उपलब्ध होत असतात, पावसाळ्यात उपलब्ध होत असतात, त्यामुळे त्या ताज्या असताना लगेच वापरणं हे सर्वोत्तम असतं. मात्र कधी कधी त्या अल्पजीवी असून कधी एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात त्या मिळतात, अशा वेळेला त्यांचे योग्य व्यवस्थापन करणंही गरजेचं आहे. म्हणजे साठवण करताना आपण काय केलं पाहिजे तर भाज्या धुवून कोरड्या करणं आवश्यक आहे, ओलसरपणा त्याच्यामध्ये राहू देऊ नये, हवा बंद डब्यात किंवा कापडी पिशवीत ठेवाव्यात, फ्रीजमध्ये जर साठवायचे असेल तर कागदात गुंडाळून ठेवायचे आहेत आणि 2 दिवसापेक्षा जास्त साठवण टाळावी, कारण रानभाज्या हे लवकर खराब होतात. तर ही काळजी आपल्याला रानभाज्यांची साठवण करताना घेणं गरजेचं आहे. काही काही भाज्या ज्या आहेत ह्या उन्हात वाळवून नंतर सुद्धा वापरता येतात. काही ठिकाणी रानभाज्यांचे वाळवलेले प्रकार, पावडर किंवा मिश्रण तयार केले जाते, यामुळे त्या जास्त काळ टिकतात आणि पुढे आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा वापरता येतात.
1: बरं, स्वयंपाकात याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे?
0: रानभाज्या शिजवताना त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि पोषण टिकवून ठेवणं महत्वाचं असतं. फार जास्त वेळ त्यांना आपण जर उकळलं तर त्यांच्या जीवनसत्वांचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्यामुळे ते शिजवताना मध्यम आचेवर आणि आवश्यक तेवढ्याच वेळेत ते शिजवणं गरजेचं आहे. परंपरागत आपल्याला पद्धतींमध्ये त्याची पातळ भाजी किंवा साधी भाजी बनवली जाते, भाकरीसोबत झुणका म्हणून ते वापरलं जातं, डाळीत किंवा वरणात त्यांचा वापर केला जातो, किंवा कधी कधी साधी कांदा आणि लसणाची फोडणी देऊन ते शिजवल्या जातात, किंवा मग ताकात किंवा शेंगदाण्याच्या कोटासोबत त्या वापरल्या जातात. अशा प्रकारे आपण त्यांचा वापर हा करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही भाज्या ज्या आहेत ह्या कडू, तुरट किंवा खवखवणाऱ्या असल्यामुळं त्या भाज्यांमध्ये मीठ, लसूण, कांदा किंवा हलकी मसालेदार फोडणी जर आपण दिली तर त्यांची चव वाढते. मात्र अति मसाला त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे, कारण आपला उद्देश जो आहे हा नैसर्गिक पौष्टिकता जपण्याचा असल्यामुळं ते साध्या पद्धतीने शिजवणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे कसे फायदे आहेत काय सांगाल?
0: पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याला मदत करतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळं पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. काही रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्सनी ते समृद्ध असतात, त्याच्यामुळं या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर केला तर शरीराला ताजेपणा मिळायला मदत होते, पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, शरीरातील कमकुवतपणा कमी होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक अन्न संस्कृती ही जपली जाते. ज्या वेळेला आपण त्यांचं सेवन करत असतो त्यावेळेला कोणतीही नवीन भाजी रानभाजी म्हणून खाताना मोठ्या प्रमाणात खाण्यापूर्वी ती सहन होईल का नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं. विशेषतः लहान मुलं असतील, गरोदर महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा पचन संस्थेचे त्रास असलेल्या लोकांनी रानभाज्यांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: रानभाज्या ज्या आहेत त्यांचा वापर करताना कशी खबरदारी घ्यायला हवी?
0: रानभाज्या जसे उपयुक्त आहेत तशाच ते अयोग्यरित्या वापरल्यास धोकादायक सुद्धा ठरू शकतो, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनोळखी भाजी ही कधीही खाऊ नये, त्याचबरोबर पावसाच्या पाण्यात सडलेल्या किंवा कुजलेल्या भाज्या ह्या टाळणं गरजेच्या आहेत, कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या भागातून भाज्या ह्या कधीही वापरू नयेत, स्वच्छ पाणी वापरावं, शिजवताना अर्धवट कच्च्या भाज्या ह्या टाळणं सुद्धा गरजेचं आहे. काही वेळा रानभाज्या हे औषध समजून अति प्रमाणात घेतल्या जातात तर ते टाळणं गरजेचं आहे, कारण की कोणत्याही अन्न पदार्थाचे वापर हा संतुलित प्रमाणातच असणं हे शरीरासाठी आवश्यक असतं. त्यामुळे विषारी रानभाज्या आपल्या खाण्यात गेल्या तर आपल्याला क्वचित प्रसंगी आपल्याला त्याच्या शरीराला धोके संभवू शकतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला चक्कर येणे, मळमळणे किंवा डोकं जड होणे, डोकंदुखी असे आपल्याला वेगवेगळे धोके सुद्धा संभवू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला रानभाज्या खाताना काळजी घेणंही गरजेचं आहे.
1: रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: रानभाज्या

0: त्यांचं संवर्धन करायचं असेल किंवा त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर आपलं रानभाजी हे फक्त घरच्या खाण्यापुरतं किंवा स्वयंपाकापुरतं नाही तर ते पर्यावरणाशी सुद्धा निगडीत गोष्ट आहे ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जर रानभाज्या ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणातून निसर्गातून आपण जर ओरबाडून घेतल्या तर त्या पुढच्या काळात कमी होऊ शकतात, त्यामुळे शाश्वत पद्धतीने त्यांचं संकलन करणं आणि उपयोग करणं हे गरजेचं आहे. आपल्याला त्याच्याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रानभाज्या हे कशा पद्धतीने ओळखायच्या, कोणत्या भाज्या ह्या खाण्यालायक आहेत, कोणत्या भाज्या विषारी आहेत ह्याचं ज्ञान सर्वसामान्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्याला ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, तरुण आहेत, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या भाज्या ज्या आहेत ह्यांचं जे आपण आरोग्य संपन्न आपण जे म्हणतो जीवनसत्वाचा खजिना असल्यामुळं त्यांच्या बाजारपेठेत सुद्धा योग्य विक्री व्यवस्था आपण जर जमलं तर त्याच्यामध्ये स्थानिकांना सुद्धा रोजगाराची वेगळी संधी मिळू शकेल. त्याचबरोबर याच्यातून जैवविविधतेचं संरक्षण सुद्धा आपल्याला त्याच्यातून करता येईल. या प्रकारे ह्या रानभाज्या ह्या फक्त अन्न न राहता ग्रामीण अर्थव्यवस्था, परंपरा आणि आरोग्य यांचा एक महत्वाचा भाग बनलेले आहेत.
1: बरं, ग्रामीण भागामध्ये रानभाज्यांचा सर्रास वापर होतो पण शहरी भागामध्ये मात्र याचा तुटवडा आहे किंवा कदाचित लोकांना याची तेवढी माहिती नाहीये. तर तरुणांमध्ये या रानभाज्यांचं महत्व पटवून देण्यासाठी किंवा खाण्यास त्यांना उद्युक्त करण्यासाठी काय करता येईल?
0: आज आपण बघितलं तर शहरात सुद्धा जे काही जुनी जाणती माणसं आहेत ते आवर्जून रानभाज्या खाताना दिसतात. आज शहरात सुद्धा या भाज्यांना मागणी वाढताना दिसते. करटोलीसारखी भाजी जी आहे ही आपल्याला पावसाळ्यात दिसत असते किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आषाढ महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला अळंबी दिसायला लागतात. ते शहरात सुद्धा या भाज्यांना वाढती मागणी आहे. आरोग्याबद्दल जागरूक लोक हे नैसर्गिक, स्थानिक आणि कमी प्रक्रियुक्त अन्नाला अधिक महत्व देतात. मग त्यामुळे रानभाज्या हे केवळ जुन्या परंपरेचा भाग नाही तर भविष्यातील आरोग्यपूर्ण आहाराचा सुद्धा ते भाग बनू शकतात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांच्यामध्ये आरोग्याविषयीची जाणीव आहे तर अशी लोक निश्चितच रानभाज्यांना ही पहिली पसंती देत असतात. आणि प्रत्येक भाजी ही कुठल्या तरी कुठल्या हंगामात खाणं हे गरजेचं असतं कारण की त्याच्यापासून शरीराला आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. त्यामुळं आपण जर बघितलं तर हल्ली रानभाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला दिसतो.
1: कोणकोणत्या भाज्यांचा रानभाज्यांमध्ये समावेश होतो आणि कोणत्या रानभाज्यांचे कोणते अवयव खाल्ले जातात तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा.
0: आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये ह्या ज्या काही रानभाज्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने करटोली जी असते तर करटोलीची कोवळी फळंही खाल्ली जातात. त्याचबरोबर आपण जर सुरण बघितलं तर सुरण जे असतं हे पावसाळ्यामध्ये जमिनीतून उगवून येतं. जरी आपण लागवड केलेली असली तरी सुद्धा ते येतं किंवा परस बागेत जर असेल तर त्यावेळेला त्याची कोवळी पानं किंवा कंद हे सुद्धा आहारामध्ये रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याबरोबर टाकळा असेल तर टाकळ्याची कोवळी पानंही खाल्ली जातात. देंडा म्हणून वनस्पती आपल्या कोकणात सापडते तर त्याची कोवळी पानं किंवा खोड हे खाल्लं जातं. आळंबी आपल्याकडे रानामध्ये सापडते ते खाल्लं जातं. पिंपळाची जी असतात ही कोवळी पानं ही रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. त्याचबरोबर मायाळू जी आहे तर त्याची कोवळी पानं ही खाल्ली जातात. घोळ वनस्पती आपल्याकडे सापडते त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. आंबुशी म्हणून जे आपण तणवर्गीय ज्याला आपण समजतो त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. पाथरी म्हणून वनस्पती आहेत, अळू आहे किंवा तेरी आहे, केना नावाची वनस्पती आपल्याकडे आढळते त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. भुरी आवळा आहे, कपाळ फोडी आहे त्याची सुद्धा कोवळी पानं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. भारंगी आहे, कोरडू असेल, आघाडा आहे, आघाड्याची सुद्धा कोवळी पानं खाल्ली जातात. कोडा असेल तर कोड्याची कोवळी पानं, शेंगा, फुलं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. काठेमाठमध्ये कोवळी पानं ही खाल्ली जातात. तांदूळ ज्या वनस्पती आहे त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. जसं आपल्याकडे शेवगा आहे तर शेवग्याच्या शेंगा तर आपण खातो पण रानभाजी म्हणून शेवग्याची कोवळा पाला असेल किंवा शेवग्याची फुलं आहेत यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करता येतो. भोकरं असतील तर भोकराची कोवळी फळं जी असतात ही रानभाजी म्हणून त्याचा समावेश केला जातो. शतावरी असेल तर शतावरीची कोवळी पानं जी असतील तर ती रानभाजी म्हणून वापरली जाते. बांबूचे कोंब असतात ते कोवळे कोंब जे असतात हे सुद्धा रानभाजी म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर वाघाटी म्हणून वनस्पती असते त्याची कोवळी फळं ही रानभाजी म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर करांद्याचा कंद हा रानभाजी म्हणून वापरला जातं. खाजकुहिरी म्हणून आपण वनस्पती जंगलामध्ये पाहतो त्या खाजकुहिरीच्या कोवळ्या शेंगा ह्या सुद्धा रानभाज्या म्हणून त्या ठिकाणी खाल्ल्या जातात. आपण जसं भोपळा जो म्हणतो ते भोपळ्याची वेलीची कोवळी पानं असतील, फुलं असतील ही सुद्धा रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याचबरोबर हादगा म्हणून आहेत

0: भाजग्या की फुलं असतील, कोवळी पानं असतील, ती सुद्धा रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. पानांचा ओवा असेल तर त्याची कोवळी पानं जी असतात ती रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. कवळा किंवा चिगूर असतील, फोडशी असेल तर त्याची कोवळी पानं, ही अशा वेगवेगळ्या रानभाज्या ह्या आपल्याकडे खाल्ल्या जातात.
1: बरं, खूप वेगवेगळ्या भाज्यांची माहिती आज आपल्याला सरांनी करून दिली, आणि मुख्य म्हणजे या भाज्या आपल्या आहारात कशा पद्धतीने वापरायच्या याबद्दलची सुद्धा माहिती दिली. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची सुप्रीता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
4: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
5: पुतला बोल रहा
4: है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
5: मतलब?
4: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
5: परम तो सभी डाले हैं.
4: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे.
5: सच है?
4: बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
5: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
6: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
7: शेतकरी बांधवांनो, आता अपन A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य या विषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्याकडे दुधाला पोषक अन्न समजलं जातं, त्यातही म्हशीपेक्षा गाईच्या दुधाला खूप महत्व दिलं जातं. या दुधामध्ये A1 आणि A2 हे दोन प्रकार असतात. तर आज आपण हे A1 आणि A2 काय आहे आणि याचा मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो या संदर्भातली सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर.
8: नमस्कार
1: डॉक्टर. A1 आणि A2 दूध म्हणजे नेमकं काय?
8: गाईच्या दुधाचा दर्जा हा शास्त्रीय पद्धतीने दोन प्रकारात विभागला जातो, A1 दूध आणि A2 दूध. गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये बीटा केसिन नावाची प्रथिने असतात. दुधातील प्रथिनांपैकी 80% भाग हा बीटा केसिन प्रथिनांचा बनलेला असतो. या बीटा केसिनचे वेगवेगळे 13 ते 15 प्रकार दुधामध्ये आढळून येतात. त्यातील A1 व A2 बीटा केसिन हे दोन प्रकारचे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहेत. ज्या गायींपासून आपल्याला A1 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास A1 दूध म्हणतात, तर ज्या गायीपासून A2 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास आपण A2 दूध असे म्हणतो. काही संकरित गायी A1 A2 असे मिक्स प्रकारचे दूध पण देतात.
1: डॉक्टर, हे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातही A1 आणि A2 या दोन्ही दुधामध्ये हा बीटा केसिनचा प्रकार आहे, आणि याचं सेवन आपण केल्यावर त्याचा नेमका परिणाम असा मानवी आरोग्यावर काय होतो?
8: A1 दूध हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे असे समजले जाते, तर A2 दूध हे फायदेशीर समजले जाते. या अनुषंगाने दुधातील बीटा केसिन ही प्रथिने 209 अमायनो ऍसिड्सच्या साखळीने बनलेली असतात. A1 आणि A2 बीटा केसिन मधील महत्वाचा फरक म्हणजे 209 अमायनो ऍसिड्स पैकी 67 नंबरचे जे अमायनो ऍसिड आहे ते A1 दुधामध्ये हिस्टिडिन या नावाचं आहे आणि A2 दुधामध्ये ते प्रोलिन या नावाचं आहे. त्यामुळे A1 मधील हिस्टिडिन हे अमायनो ऍसिडची साखळी तोडून BCM7 नावाचा एक घटक तयार करतं, किंवा ही पण प्रथिनेच आहेत, आणि हा BCM7 नावाचा घटक मानवी आरोग्यास घातक व धोकादायक आहे असे अनेक शोध निबंधाद्वारे सिद्ध झालेलं आहे. BCM7 ह्या घटकामुळे मानवी शरीरावर किंवा पचन संस्थेमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते व ती पटकन आपल्या लक्षात येत नाही. पचन संस्थेमध्ये बिघाड होतो म्हणजे काही आजार उद्भवू लागतात, जसे की टाइप 1 डायबिटीस, तसेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, ऑटिझम आहे, मेंटल डिसऑर्डर्स आहे, आणि लहान मुलांमध्ये विशेष करून डिलेड सायकोमोटर डेव्हलपमेंट म्हणून एक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये ब्रेन टू मसल कोऑर्डिनेशन वर परिणाम झालेला असतो.

0: यासारखे आजार ह्या BCM7 मुळे उद्भवतात. ह्याशिवाय करोनरी हार्ट डिसीज, स्किझोफ्रेनिया सारखे आजारही उद्भवू शकतात असे वेगवेगळ्या संशोधनामार्फत सिद्ध झालंय. त्याच पद्धतीने A2 दुधामुळे मानवी शरीरास फायदा होतो, कारण ह्यामध्ये BCM7 नावाचा घटक नसतो. आणि A2 दुधाचा फायदा समजणाऱ्या आणि साध्या भाषेत सांगायचे म्हणजे निसर्गाने गाई म्हशी मार्फत आपणास दिलेले हे एक मूल्यवर्धित दूध आहे.
1: सर्वच प्रकारच्या गाई आणि म्हशीमध्ये A2 प्रकारचं दूध असतं.
0: न्यूझीलंडचे एक रायटर आहेत, यांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकानुसार जगातील सर्वच गाई किंवा आपल्याकडच्या म्हशी हे A2 टाईपचं दूध देत होत्या, परंतु 1000 वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशातल्या ज्या गायी आहेत त्यांच्यामध्ये हा जनुकीय बदल घडून आला आणि त्यांच्यामध्ये A1 दुधाचं प्रोडक्शन वाढलं. तर ज्या गायींची काही ठराविक ब्रीड्स आहेत, जसं की होल्स्टन, फ्रिजन, आयरशायर, ह्या पाश्चिमात्य देशातल्या गायी आहेत, त्या A1 प्रकारचं दूध देतात आणि भारतीय वंशाच्या गायी किंवा म्हशी ह्या A2 प्रकारचं दूध देतात असं समजलं जातं. सध्याच्या संशोधनावरून हा निकष पुढे आलेला आहे. आणि आपल्याकडे देशी गायींचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण पाश्चिमात्य देशातून गायी आणून देशी आणि विदेशी गायींचा संकर जो घडवून आणलेला आहे त्यामध्ये पण A2 प्रकारचं दूध मिळू शकतं.
1: तर जेव्हा आपण दूध खरेदी करतो तेव्हा कसं माहिती पडणार?
0: सध्या तरी तसं माहीत होणं म्हणजे फक्त ज्या कंपनीज मार्केटिंग करतात की आम्ही A2 प्रकारचं दूध विकतो, अशा कंपनीजना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून दूध घेणे हाच एक पर्याय आहे. अदरवाइज आपल्याला असं समजत नाही की कुठलं दूध A1 आहे, कुठलं दूध A2 आहे. भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत, गीर आहे, साहिवाल आहे, देवनी आहे, अशा गायींमध्ये A2 प्रकारचं दूध आपल्याला मिळतं.
1: डॉक्टर, आपण ज्या संकरित गायी दूध उत्पादनासाठी वाढवतो त्या सर्वच A1 दूध देतात?
0: नाही, ह्यामध्ये बऱ्याच गायी A1 A2 हे मिक्स प्रकारचे दूध देतात, बऱ्याच गायी A1 प्रकारचे दूध देतात आणि क्वचित A2 प्रकारचे दूध आपल्याला ह्यामध्ये मिळू शकतं.
1: जर A1 आणि A2 असे मिक्स प्रकारचं दूध देणाऱ्या गायी असतील तर त्या गायीपासून आपण A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो?
0: करू शकतो. ह्यामध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने वळू व गायींची निवड केली आणि त्यांच्या पैदासीचे शास्त्रशुद्ध तंत्र वापरले तर आपण निश्चितच A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो. पण त्यासाठी प्रथम सर्व पशूंची जनुकीय तपासणी करून ते A1 आहेत, A2 आहेत की A1 A2 आहेत हे सिद्ध करण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, आताच आपण म्हटलं की अशी पशूंची तपासणी करणं गरजेचं आहे, तर A1 आणि A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी करण्याकरता कशाचे आणि काय नमुने आवश्यक आहेत?
0: A1 व A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी सर्वत्र होणे शक्य नाही, कारण त्याकरिता अत्याधुनिक उपकरणे व तज्ञांची आवश्यकता असते. ही तपासणी जनुकीय आहे, त्यामुळे महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळा येथे उपलब्ध आहे. तपासणी करिता त्या गायीचे रक्त किंवा दूध निर्जंतुकीकरण केलेल्या ट्यूब मध्ये पशुवैद्यकामार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा करून बर्फामध्ये प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावे. साधारण 6-7 दिवसांमध्ये ह्याचा रिझल्ट त्यांना मिळू शकतो.
1: आणि शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा असेल तर आपण या संदर्भात काय सांगू शकतो?
0: आज शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनातून A2 पद्धतीचे दूध उत्पादन करावे व कमी खर्चात जास्तीत जास्त अर्थार्जन करून स्वतःची, राज्याची व देशाची प्रगती करावी. तसेच देशी गायींचे व म्हशींचे संवर्धन करून त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर द्यावा.
1: A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य या संदर्भात आताच आपण डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून माहिती करून घेतली. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
4: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
3: ते कसं?
4: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551.
5: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
4: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
3: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
4: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
5: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
4: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत.
3: 16 आणि खरं.
6: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-180

0: 5 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. बरे तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय. किसान वाणी कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची.
2: किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजून गेले वाजलेले आहेत. आता ऐकूयात एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम.

श्रोते हो, गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या गीताला आवाज होता सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांचा. या गीताला संगीतबद्ध केलं होतं नंदू होनप यांनी. याचबरोबर आम्ही एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत.

0: राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी पूर नियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.
2: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
1: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवकांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3: स्वामी विवेकानंद जी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे. उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था. उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है. आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है. आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही है. भारत के युवाओं के सामर्थ्य से.
1: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री DK शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिप्पू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूर निवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर संशयात्मा विनाशाय संशय में मत पड़िए. एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूलचूर परिवर्तित करने का काम 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षांनंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे असं यात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या नथुला पास मार्गानं होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार 2002 पुन्हा सुरू झाला होता. मात्र 2020 कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह एकूण 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ED आणि महाराष्ट्र सरकार

0: सरकारकडून चौकशी, करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम, आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूयात विशेष प्रासंगिक कार्यक्रम शब्दांची मशाल.
2: नमस्कार श्रोते हो. आकाशा इतकी विशाल स्वप्न पाहणाऱ्या आणि मातीतल्या माणसांचं दुःख आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडणाऱ्या एका विलक्षण साहित्य सूर्याला आज आपण अभिवादन करणार आहोत. मी आहे अनुजा कुलकर्णी. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्रावर विशेष प्रासंगिक कार्यक्रम शब्दांची मशाल. आजचा दिवस केवळ एका साहित्यिकाची जयंती नाही, हा दिवस शब्दांच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा दिवस आहे. हा दिवस आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाचा आणि त्याचबरोबर लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा होणाऱ्या एका प्रेरणादायी पर्वाचा.

लेखन ही केवळ एक कला नाही, लेखन ही केवळ एक अभिव्यक्ती देखील नाही, लेखन म्हणजे समाजाच्या वेदनेला शब्द देणं, अन्यायाविरुद्ध आवाज उभारणं आणि इतिहासाच्या पानांवर सामान्य माणसाचाही ठसा उमटवणं. हेच काम आपल्या संपूर्ण आयुष्यात अण्णाभाऊ साठे यांनी केलं.

श्रोतेहो, 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. कोणालाही कल्पना नव्हती की हा मुलगा पुढे मराठी साहित्याचा लोकशाहीर म्हणून ओळखला जाईल. त्यांना शालेय शिक्षण फारसं मिळालं नाही. गरिबी, स्थलांतर, उपासमार, कष्ट यांच्याशी त्यांचा लहानपणापासूनच सामना झाला. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी मजुरी केली, प्रसंगी विटा उचलल्या, रस्त्यावरची कामं केली, पण एक गोष्ट त्यांनी कधीही सोडली नाही, ती म्हणजे जगण्याकडं पाहण्याची दृष्टी.

त्यांनी पुस्तकांपेक्षा माणसं वाचली, त्यांनी विद्यापीठांपेक्षा जीवनाकडून शिक्षण घेतलं आणि म्हणूनच त्यांचं साहित्य हे ग्रंथालयात जन्मलं नाही, ते जन्मलं रस्त्यावर, चाळीत, गिरणीत, शेतात, तमाशाच्या फडात आणि सामान्य माणसांच्या अश्रूंमध्ये।

श्रोते हो, अण्णाभाऊ साठे हे केवळ कादंबरीकार नव्हते, ते कथाकार होते, लोकशाहीर होते, पोवाडेकार होते, लोकनाट्यकार होते, लावणीकार होते,

त्यांनी जवळपास 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, अनेक पोवाडे, लोकनाट्य, लावण्या आणि शाहिरी रचना मराठी साहित्याला दिल्या. त्यांचं साहित्य हे पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलं नाही, ते लोकांच्या तोंडी गेलं, चौकाचौकात पोहोचलं, जनआंदोलनाचा आवाज बनलं.

जर अण्णाभाऊंच्या साहित्याचा विचार केला तर सर्वप्रथम आठवते ती फकीरा ही कादंबरी. ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही आहे, ही अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाची कथा आहे. फकीरा हा केवळ नायक नाही, तो स्वाभिमानाचं प्रतीक आहे, तो अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आवाज आहे. ही कादंबरी आपल्याला सांगते, माणूस किती गरीब आहे हे महत्वाचं नाही आहे, तो अन्यायासमोर किती खंबीरपणे उभा राहतो हे महत्वाचं आहे. आजही सामाजिक न्यायाचा विचार करताना फकीरा आपल्याला संघर्षाचं ध्येय देतो. फकीरा ही कादंबरी स्वाभिमानाचा महाकाव्यात्मक प्रवास कथन करते.

अण्णाभाऊंच्या कथा आणि कादंबऱ्यांमध्ये झोपडपट्टीतील जीवन आहे, कामगारांचे प्रश्न आहेत, भटक्या विमुक्त समाजाचं वास्तव आहे, स्त्रियांचं दुःख आहे, जातीय विषमता आहे, गरिबी आहे आणि त्याचबरोबर आशाही आहे।

त्यांच्या प्रत्येक कथेत समाजाचा एक चेहरा दिसतो. त्यांनी दुःखाचं वर्णन केलं पण निराशा पसरवली नाही. त्यांनी संघर्ष दाखवला पण आशा जिवंत ठेवली.

श्रोते हो, साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असं म्हटलं जातं. अण्णाभाऊंच्या साहित्यात हा आरसा अत्यंत स्पष्ट दिसतो. त्यांच्या लेखणीतून आपल्याला दिसतं, गरीब शेतकरी, कष्टकरी कामगार, रोजंदारीवर जगणारा मजूर, उपेक्षित समाज, भटक्या जमाती, स्त्रियांचं संघर्षमय जीवन, अन्यायानं दबलेली माणसं. परंतु त्यांनी फक्त समस्या दाखवल्या नाहीत, त्यांनी त्या समस्यांवर विचार करण्यास भाग पाडलं. माणूस माणसाशी समानतेनं का वागत नाही? गरिबीचं मूळ काय आहे? श्रम करणारालाच उपेक्षित का राहावं लागतं? असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजासमोर ठेवले.

आजचा विद्यार्थी त्यांच्या जीवनातून काय शिकू शकतो? पहिली प्रेरणा, परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते. दुसरी, वाचनाशिवाय लेखन समृद्ध होतच नाही. आणि तिसरी, लेखन समाजासाठी असावं. आज सोशल मीडियावर हजारो शब्द लिहिले जातात, पण समाजाला दिशा

दिशा देणारे किती, मनाला विचार करायला लावणारे किती। अण्णाभाऊंचं लेखन आपल्याला सांगतं, शब्दांचा वापर प्रसिद्धीसाठी नव्हे तर परिवर्तनासाठी करा।

नुकताच शासनानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिय श्रोते हो, आज कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात माहिती सहजच मिळते, पण विचार मात्र स्वतःचे असावे लागतात. ते विचार निर्माण होतात वाचनातून, निरीक्षणातून, संवादातून आणि सातत्यपूर्ण लेखनातून. प्रत्येक विद्यार्थ्यानं डायरी लिहावी, प्रत्येक शिक्षकानं विद्यार्थ्यांना अनुभव लिहायला प्रोत्साहन द्यावं, प्रत्येक पालकानं मुलांना गोष्टी वाचून दाखवाव्यात, कारण वाचणारा समाज विचार करतो आणि लिहिणारा समाज इतिहास घडवतो.

चला तर, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लेखन प्रेरणा दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया. मी दररोज एक तरी पुस्तकातलं पान वाचेन, दर आठवड्याला काहीतरी लिहीन. माझ्या लेखणीतून सत्य, समता, बंधुता आणि मानवतेचे विचार मांडेन. जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थिती यांपलीकडे माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा प्रयत्न करेन आणि माझे शब्द समाजाला जोडणारे असतील, तोडणारे नाहीत.

श्रोते हो, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला शब्दांची ताकद शिकवली. त्यांनी दाखवून दिलं की लेखणी तलवारीपेक्षा प्रभावी असते. त्यांनी सामान्य माणसाला ही साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं. त्यांच्या साहित्यामुळं मराठी भाषेला लोकजीवनाचा नवा आवाज मिळाला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांचं साहित्य वाचणं, त्यांचे विचार समजून घेणं आणि आपल्या लेखणीतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करणं.

0: याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या कार्यक्रमाची सांगता करते. पुन्हा भेटूया एका नव्या प्रासंगिक विषयासह. तोपर्यंत वाचा, विचार करा, लिहा आणि समाजाला शब्दांची नवी दिशा द्या. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: विशेष प्रासंगिक कार्यक्रम शब्दांची मशाल आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलात. या कार्यक्रमाचं वाचक स्वर होते अनुजा कुलकर्णी यांचे आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. प्रसारणात आता ऐकूयात इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक आज 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9, 9:15